श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. 262.47 मीटर अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आज आहे सोमवार, भारतीय सौर दिनांक 9 भाद्रपद शके 1948 अर्थात 31 ऑगस्ट 2026. सकाळचे 5:58:30 झाले आहेत. आमच्या प्रातकालीन सभेत मी रेडिओ मित्र रोहित देव आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या मंगलमय सभेला प्रारंभ करूया मंगलध्वनीनं.

नमस्कार रत्नागिरी, सकाळचे 6 वाजता आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

आजचाच विचार आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून, आणि आता प्रसारित करत आहोत भक्तिसंगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात। श्रोतेहो, कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया ललिता गोडबोले यांनी गायलेलं रुद्राष्टक।

ललिता गोडबोले यांनी गायलेलं रुद्राष्टक आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर सुमन कल्याणपूर यांनी गायलेली मधुसूदन कालेलकर यांची भूपाळी ऐकूया. संगीतकार गजानन द्वारकानाथ.

श्रोते हो, भक्ती संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर माणिक वर्मा यांनी गायलेली वंदना विटणकर यांची भक्तिरचना ऐकूया. संगीतकार प्रभाकर जोग.

भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर प्रसाद शेवडे यांनी गायलेला समर्थ रामदास स्वामींचा अभंग ऐकूया. संगीतकार पंडित अवधूत बाम.

मंगल प्रभात कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया टी मीना आणि सहकलाकारांनी गायलेली शांताराम नांदगावकर यांची गीतरचना, संगीतकार मधुकर पाठक.

कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया मन्ना डे यांनी गायलेली जगद्गुरु श्री कृपालालजी महाराज यांची हिंदी भक्ती रचना, संगीतकार श्याम सागर.

समूह स्वरातील या देशभक्तीपर गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 6:40 आणि 35 सेकंद झालेत. कृषीवाणी कार्यक्रमात आंबा बागेत आंतरपिकं याविषयीची माहिती ऐकूया. या माहितीचं वाचन केलंय विद्या तावडे यांनी.
1: नमस्कार नमस्कार शेतकरी मित्र हो. आपण आंबा कलमांची लागवड 10x10 मीटर अंतरावर करतो, म्हणजे साधारणतः 1 गुंठ्याला 1 कलम लावतो. झाडाची वाढ होऊन कलमांचा विस्तार होण्यासाठी आपल्या मेहनतीनुसार 10-12 वर्षांचा कालावधी लागतो आणि या काळामध्ये आपल्या बागेतील कलमांव्यतिरिक्त जमीन तशीच

पडून राहते. या जागेमध्ये आंतरपिकं घेऊन ही जागा लागवडीखाली आणता येईल. आंबा बागेत जी पिकं आंतरपिकासाठी निवडणार आहोत ती आपल्या प्रदेशामध्येच वाढणारी किंवा येणारी असावीत. या पिकांची आपल्या मुख्य पिकाबरोबर स्पर्धा नसावी, किंबहुना सहसंबंधातून ती वाढणारी असावीत. यामध्ये आपण 1-2 वर्षात येणारी फळपिकं, भाजीपाला, कडधान्य, फुलपिकं, कंदवर्गीय पिकं यांचा अंतर्भाव करू शकतो. नवीन लागवड केलेल्या आंबा बागांमध्ये सुरुवातीच्या वाढीच्या काळात केळी, अननस, भाजीपाला

0: पिकामध्ये घेता येतील. कंदवर्गीय पीक हळद यांचाही लागवडीसाठी उपयोग करता येईल. आंबा लागवडीपासून अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी खरीप हंगामात साबुदाणा, हळद ही पिकं, तर ज्या आंबा बागांमध्ये सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे अशा बागांमध्ये मुळा, शिराळी, भोपळा, कारली, वांगी, टोमॅटो, वाली तसंच कंद पिकं, लिली फुलं ही आंतरपिकं घेता येतील. भाजीपाला पिकं घेताना पालेभाज्या, भेंडी, शेंगवर्गीय पिकं, वांगी, मिरची, कलिंगड, लिली यांच्यासाठी वाफे किंवा पिकानुसार सऱ्या करणं, वेलवर्गीय भाज्यांसाठी मंडप करणं आवश्यक आहे. जशी मुख्य म्हणून या पिकांची लागवड आपण करतो त्याचप्रमाणे आंबा बागेतल्या मोकळ्या जागेत लागवड करावी. शेवगा, अननस, पपया किंवा केळी यांची शिफारस केलेल्या अंतरावर लागवड करावी. आंबा कलमांपासून पुरेसं अंतर सोडून याची लागवड करावी. आंबा कलमांचं वय वाढलं की मधली जागा हळूहळू कमी होत जाते, कलमांचा विस्तार होतो आणि पुरेसा सूर्यप्रकाश मधल्या मोकळ्या जागेत पडत नाही. आंबा कलमांचा विस्तार होत गेला तरी काही मोकळी जागा साधारणतः अर्धा गुंठा आपल्याला आंतरपिकांसाठी मिळते. या जागेत आपण मुळा, शिराळी, भोपळा, कारली, वांगी, टोमॅटो, वाली तसंच कंद पिकं, लिली फुलं ही पिकं आपण घेऊ शकतो. शेवरकंद, हळद लागवड आपण आंतरपीक म्हणून करू शकतो. याचबरोबर आपण आपल्या बागेतला गवत, पालापाचोळा आणि शेण वापरून गांडूळ खत मोठ्या प्रमाणावर तयार करू शकतो. आंबा बागांचं जर छाटणी करून पुनरुज्जीवन केलं तर कलमांचा निश्चितच विस्तार कमी होतो आणि मोकळी जागा वाढते. ही जागा आपण आंतरपीक घेण्यासाठी वापरू शकतो. बदलतं वातावरण, आंब्यामध्ये मोहर येणं, फलधारणा यांचा सर्वसाधारणपणे विचार केला तर शाश्वत उत्पन्न मिळवण्यासाठी आंतरपीक घेणं गरजेचं आहे. उपलब्ध क्षेत्रामध्ये थोडी अधिक मेहनत करून आपण दुसरं पीक आंतरपीक म्हणून घेतलं तर उत्पादनही वाढेल. आंबा बाग तयार करण्यासाठी होणारा खर्च यामधून आपण वसूल करू शकतो. उत्पादन तसंच उत्पादकता वाढते, जमीन लागवडीखाली येते, तण नियंत्रण होतं, जमिनीची मशागत होते, आपण धूप थांबवू शकतो, पुरेसं अन्नद्रव्य मिळाल्यामुळे जमिनीचा कस सुधारतो आणि आंबा कलमांची वाढ चांगली होते. मंडळी, अशा प्रकारे आंबा बागेमध्ये आंतरपिकं घेऊन उत्पन्नाचा स्रोत आपण निर्माण करू शकतो. बरं तर पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीत. नमस्कार.
1: आंबा बागेत आंतरपिकं याविषयीची माहिती आताच आपण ऐकलीत. या माहितीचं वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी. कृषीवाणी हा कार्यक्रम सादर झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: सर, मागच्या भागात आपण अन्नपचन व्यवस्थित होऊन पोट साफ होण्याबद्दल किंवा अन्न चावून खाण्याबद्दल माहिती सांगत होतात.
2: व्यवस्थितरित्या चर्वण करून जर फायबर खाल्लं तर ते फायबर पाणी शोषून घेतात आणि ते पाणी शोषून घेतल्यामुळं ते थोडेसे फुगल्यासारखे होतात आणि मग आपल्या ज्या मालाचा जो एकंदरीत भाग आहे तो मग व्यवस्थित फॉर्म होतो. आणि त्याचबरोबर व्यवस्थित भरपूर पाणी पिणं पण गरजेचं आहे. ते जर व्यवस्थित आपण साधारणतः जे ॲडल्ट म्हणतो आपण त्यांनी एक साधारण 3 लिटर पाणी असं गणलं जातं ते दिवसभरामध्ये व्यवस्थित घेतलं पाहिजे टाईम टू टाईम, हेही महत्त्वाचं आहे. आणि त्याच्याबरोबर मग बाकी लाईफस्टाईल हे तर आहेच, कारण पचन व्यवस्थित असेल तर मल व्यवस्थित होतो. पचन व्यवस्थित झालं तर मलाचं फॉर्मेशन म्हणजे त्याचं जे बनणं आहे ते व्यवस्थित होतं. आणि त्याचबरोबर तुमचे सर्व स्ट्रेस कमी असतील तर आपले सर्व पाचकरस व्यवस्थित पाजरतात आणि ते व्यवस्थित पाजरले तरच व्यवस्थित पचन होतं. पाणी व्यवस्थित असेल तर त्याला जो लुब्रिकेशन म्हणतो आपण तर ते लुब्रिकेशनही व्यवस्थित

0: होतं, फायबर व्यवस्थित असतील तर मल व्यवस्थित फॉर्म होतो, मनाचं स्वास्थ्य चांगलं असेल, व्यवस्थित तुम्हाला व्यायाम असेल आणि रेस्ट विश्रांती व्यवस्थित येईल, या सर्वांचा त्याच्यामध्ये अंतर्भूत होतो आणि मग आपला हा संडास होतो. पेशंटचं बऱ्याच वेळेला कसं होते की साप होण्यासाठी तेवढी गोळी द्या, साप होण्यासाठी तेवढं औषध द्या, तर हे असं आहे की फक्त मला या मुलांना उद्या परीक्षा आहे पास होण्यासाठी काही सांगा, अशातला प्रकार आहे. तर तो असा चुटकीसारशी आणि नुसती एक गोळी घेऊन प्रश्न तेवढ्यापुरता कसा तरी सुटल्यासारखा वाटेल, पण तसा तो पूर्णपणे सुटलेला नसतो.
1: बरोबर आहे. मल निस्सारण व्यवस्थित न होणं आणि मूळव्याध आणि फिशर वगैरे हे जे प्रकार आहेत ते होणं, तर यांचा कसा संबंध असतो?
0: हल्ली ते खूपच प्रमाण वाढलेलं आहे. तर ज्या वेळेला आत्ताच मी सांगितलं की या खाण्यापिण्याच्या गोष्टी याच्यामध्ये थोडासा बिघाड होतो, थोडंसं पाणी कमी असेल, फायबर कमी असेल, तर मग संडास पाणी कमी असेल तर घट्ट होण्याची शक्यता असते, त्याचा व्हॉल्यूम कमी असतो, व्हॉल्यूम कमी घट्ट संडास, मग तो पास होत नाही, मग आपण खूपच स्ट्रेन करतो म्हणजे कुतलं जातं आणि कुतल्यानंतर बऱ्याच वेळा खालच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत कुतल्यामुळं त्याच्यावर प्रेशर येतं आणि त्या थोड्या थोड्या फुगायला लागतात आणि त्या फुगून काही वेळेला त्याच्यावर प्रेशर येऊन ते संडास मग ते दररोज जरा जरा जरा फुगून त्यांचा माझा बंच तयार होतो आणि फुगलेल्या रक्तवाहिन्यांचा बंच म्हणजेच खरं तरी आपण त्याला मूळव्याध म्हणतो. आणि मग हे मूळव्याध संडास रोज स्ट्रेनिंग होऊन मूळव्याध होतं. काही वेळेला ब्लड वेसलचं एखाद्याना नाही म्हणलं तरी जेनेटिक पण एखाद्याचा जे बरीच कारणं आहेत मूळव्याधासाठी, पण त्यातलं हे एक प्रमुख कारण आहे मी सांगितलं. हे जेनेटिक कारण हे जरा थोडंसं खूप कमी आहे, पण ते काही जणांना होऊ शकतं. म्हणजे जसं की जे वेसल्स आहेत त्या वॉलमधला जो टोन असतो तो एखाद्याचा कमी असतो, त्या पेशंटमध्ये स्ट्रेनिंग फार नसेल तरी पण एखाद्याला होऊ शकतं, नाही असं नाही. आणि दुसरा भाग तुम्ही सांगितला तो म्हणजे फिशर. फिशर याचे मूळ कारण असे की संडास घट्ट असेल, खूप स्ट्रेन केलं, ते संडास घासून गेला, स्ट्रेनिंगमध्ये काय वेळेला तिथल्या रक्तसप्लाय एखाद्या आर्टरीचा कमी होतो आणि तिथल्या भागाला जरा रक्तसप्लाय कमी पडलं की नकळत बारीक जखम तयार होते, या संडास घासून गेला तर जखम तयार होते आणि ती जखम म्हणजेच त्याला फिशर म्हटलं जातं.
2: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धन संपदा हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. हाच कार्यक्रम पुन्हा प्रसारित केला जाईल आज दुपारी 2:05 आपल्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, हे प्रसारण आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकत आहात. सकाळचे 6:50 होत आहेत. प्रसारित करत आहोत परिसर.
1: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया पर्यावरण पूरक सण कसे साजरे करावेत याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती. सध्या सणांचे दिवस आहेत, तर हे सण आपण पर्यावरण पूरक पद्धतीनं कशा प्रकारे साजरे करू शकतो याविषयी सांगा.
2: मुळात आपले जे सण जे साजरे केले जातो आपण भारतीय म्हणून ते सगळे पर्यावरणाशी निगडीत आहेत. आता जो बैलपोळा झाला तो का झाला, तर आता मेहनतीची कामं झाली त्यांना थोडी विश्रांती, त्यांच्या प्रती आपण धन्यवाद म्हणून तो त्यांचा उत्सव साजरा करतो. मग त्यावेळेस काही वेळा आपण घर सजवतो, तर त्या घर सजवण्यासाठी आपण आंब्याच्या पानाची तोरणं, झेंडूची फुलं आणि एक तो आनंद पण असतो की बाबा मी आज माझ्या हाताने गजरा केला किंवा माझ्या हाताने तोरण केलं. तो आपला आनंद आपण पण घेतला पाहिजे आणि आपल्या मुलांना पण ते शिकवलं पाहिजे. आणि त्याच्यातून बाहेरचा जो प्लास्टिक किंवा नको असलेले पेपर, नको असलेल्या गोष्टी की ज्याचा पुन्हा रिसायकलला जाईल की नाही ही जी शंका येते त्या होणार नाहीत. पिंपळाच्या पानांचं तोरण दिसताना पण सुंदर दिसतं आणि पुन्हा त्याचं काम झालं की ते कंपोस्टिंग मध्ये जाऊ शकतं. 15 ऑगस्टला आपण जिलेबी आणायला जातो, तर जाताना स्टीलचा डबा घेऊन जायचा, एक छानशी पिशवी घेऊन जायची.

0: तिथलं प्लास्टिक वाचलं आपलं. मग अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बदल केला. गणपतीच्या वेळेस आपण केळीचे खुंट वापरून सजावट करू शकतो, कर्दळी असते. मोसम असा असतो की ह्या दरम्यान हळूहळू पाऊस कमी होतो, त्यामुळे झाडांची वाढ छान, फुलांची वाढ छान होत असते, त्यामुळे बऱ्याच गोष्टी सहज मिळत असतात. पत्री वाहिल्या जातात, त्या पत्री स्वतःच्या हाताने जर खुडल्या तर त्याच्यातून जो रस बाहेर येतो पण तो आपल्या शरीरासाठी आवश्यक असतो. ह्याला पर्यावरणाचे जोड आहे, ह्या ज्या आपल्या सणवारांना आहे.
1: बरोबर.
0: गौरी बसवतो आपण, गौरीच्या वेळेस तुम्ही गौरीचे बी पेरले, त्याचं झाड झालं तर ते तसंच कुंडीसह जपू शकता. तिचं विसर्जन करायची गरज नाहीये, ती तुमच्याजवळच राहणार आहे. काय म्हणतात, भावना म्हणून तुम्ही थोडस तिला बाजूला करून एक पूजा करू शकता आणि बाहेर पूर्ण ती दारात आहेस तुमच्या, छान फुलं देत उभी राहते. साधा चिरमुऱ्याचा पेपर मिळायचा,
1: बरोबर,
0: जो विरघळायला जातो सहज, तो लावायचा. त्याच्या पुढे गौरींची सजावट असायची. त्या सजावटींना शेतात जो त्यावेळेस उगवलेला मका, ज्वारीची कणस, सूर्यफुलं, मूग, ह्याची सगळ्याची की फांद्या तोडून आणून त्याची सजावट केली जायची. काकडी वगैरे ह्याच्यापासून गौरींची सजावट केली जायची. तर ते इतकं पर्यावरणपूरक आणि इतकं ते मनाला प्रसन्न करणार असायचं. आणि त्याच्यात आणखीन तुम्ही कलात्मकता दाखवू शकता. तयार फुलं किंवा पानं आणायचं आणि ते चिकटवायची किंवा लाईटिंग चिकटवायचं, ह्याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये इतकी क्रिएटिव्हिटी छान आहे. किंवा मुलांना पण तुम्ही छान छान पेपरपासून फुलं बनवायला शिकवू शकता. वनस्पती आणि फुलांपासून जे सजावट करू त्याची ती समस्या येत नाही.
1: अगदी.
0: संक्रांतीचं पण मला सांगायचंय की संक्रांतीला पण वाण वाटताना आपण ज्याचा उपयोग होईल, पुनर्वापर होईल अशा गोष्टी देऊया. तो वापरात येणाऱ्या पिशव्या, छोटी रोपं देऊ शकतो, गुळ देऊ शकतो, साखर देऊ शकतो, प्लास्टिकचे डबे किंवा प्लास्टिकचे चमचे की ज्याच्यामध्ये आपण उष्ण पदार्थ घातले तर ते पुन्हा त्या प्लास्टिकमधले काही केमिकल घटक आपल्या त्या अन्न पदार्थात मिसळतात.
1: बरोबर.
0: तर ते नको. तसं पर्याय काढायला गेलं तर खूप आहे. थोडस विचार केला पाहिजे, यूज अँड थ्रो पासून थोडस बाजूला आलं पाहिजे. पण हे लोकांना कळायला पाहिजे की हा तात्पुरता पर्याय यूज अँड थ्रो. पूर्वी पण कार्यक्रम होत होते घरात,
1: खरंय,
0: नवं ते जरी हवं असलं तरी जुन्यांपासून काही गोष्टी आपण शिकून त्याच्यात मिसळावं असं मला वाटतं. तर आता बऱ्याच संस्थांनी स्टील बँक वगैरे सुरू केलेल्या आहेत की ज्याच्यामुळे तुमच्या घरात जर कार्यक्रम असेल तर तुमच्या कार्यक्रमासाठी 50-100 जे काही लोक असतील त्यांच्यासाठी लागणारे स्टीलचे पेले, ताटं, वाटलं हे मिळू शकतं. बऱ्याच ठिकाणी वनस्पतींपासून पत्रावळ तयार करायला लागली.
1: बरोबर.
0: तर त्या सहज बाजारात मिळतात. तर हे जर डोळेसपणे जर आपण मार्केटमध्ये गेलो तर दिसतात, मिळतात, स्वस्त मिळतंय किंवा दिसलं म्हणून घेतलं असं नको. आपण सुजाण नागरिक जर व्हायचं असेल, सुशिक्षित स्वतःला जर म्हणून घ्यायचं असेल तर ह्या गोष्टींचा थोडा विचार व्हायला पाहिजे.
2: परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण पर्यावरणपूरक सण कसे साजरे करावेत याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
3: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केले. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 6:55 झाले आहेत. श्रोते हो, आता रूपरेषा आजच्या विविध कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 7:00 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 दिनविशेष आपण ऐकाल. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 श्वास हेल्थ केअर प्रायोजित कार्यक्रम. 7:45 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. 8:40 काव्यांजली हितगूज कवितेशी या कार्यक्रमात कवयित्री शांता शेळके यांच्या पैठणी या कवितेविषयीचा कार्यक्रम. लेखन जान्हवी भागवत यांचं आहे. निवेदन संपदा जोशी आणि जान्हवी भागवत यांचं. तर सादरकर्ते विवेक वानखडे. 9:00 लखलख चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीत. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात लहान मुलांमधील कान नाक घशाचे विकार आणि घ्यायची काळजी या विषयावरती डॉक्टर सायली फडके यांची गौरी मुळे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. सादर करते विवेक वानखडे. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. ते कार्यक्रम याप्रमाणे: 12 वाजता वनिता मंडळ. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकाल, आणि त्यानंतर पैसा की आनंद काय महत्वाचा हे सुचित्रा साठे यांचं मनोगत आपण ऐकाल. दुपारी 1:05 कार्यक्रम गीतबहार. 2 वाजता कृषीवाणीचं पुन्हा प्रसारण. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर हे कार्यक्रम पुन्हा आपण ऐकाल. दुपारी 2:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:02 गीतसंध्या कार्यक्रमात हिंदी चित्रपटातली गाणी. 5:30 युवावाणी कार्यक्रमात साक्षी शितरे यांचं काव्यवाचन मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:10 कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल 6:30. 6:35 लोकसंगीताचा कार्यक्रम. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात भात आणि नाचणी पिकांवरील रोगांचं व्यवस्थापन या विषयावरती डॉक्टर राणा प्रताप राऊत यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. कार्यक्रमासाठी निवेदन ऋचा गद्रे यांचं आहे. रात्री 7:15 हिंदी सुगम संगीत. 7:15 स्पॉटलाईट हा प्रासंगिक महत्वाचा कार्यक्रम, आणि 9:30 पब्लिक स्पीक हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 कार्यक्रम रजनीगंधा. 10:30 नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी हिराबाई बडोदेकर यांनी गायलेला राग जय जयवंती प्रसारित केला जाईल. त्याचप्रमाणे सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेवरती सहक्षेपित केली जातील. तर श्रोते हो, आताच आपण रूपरेषा ऐकलीत आमच्या आजच्या विविध कार्यक्रमांची.

0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र।
1: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास।
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास।
1: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी।
2: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह।
3: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
4: कारण आम्हाला ठाऊक आहे
3: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता।
4: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
3: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
4: वारणा पनीर।
3: खा बिनधास्त, जगा बिनधास्त।
0: आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आणि ही आहे आमची पहिली सभा। गोष्टीतून दृष्टी प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत।
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल। कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी।
6: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी।
7: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
6: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत,
8: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी।
9: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं।
10: नमस्कार श्रोत्या, आपण कुवर सिंह नावाच्या एका व्यक्तिमत्वाची माहिती करून घेऊया। साधारणपणानं 1847 काळ आहे, म्हणजे ह्या सगळ्या कथा आपण ऐकतो ह्या तुम्हाला लक्षात येतील 1820 ते 1860-1867 या सालातल्या कथा आपण गेले 20-22 दिवस ऐकल्या। मग याच्यामध्ये 1818 पेशव्यांचं राज्य, मराठ्यांचं राज्य संपलं होतं, ते विसर्जित झालं होतं आणि ईस्ट इंडिया कंपनीचं सरकार आपल्या देशावरती होतं। त्यांनी जवळजवळ संपूर्ण देशाचा कब्जा केला होता, अनेक राजांना मांडलिक बनवलं होतं आणि ते या खंडप्राय देशावरती अगदी निर्भेदपणे सत्ता गाजवत होतं। आता ही सत्ता पूर्णपणानं जोमात नव्हती किंवा पूर्णपणानं जमली नव्हती, परंतु वेगवेगळ्या माध्यमांना वापरून आपली सत्ता मजबूत करायचं काम ईस्ट इंडिया कंपनी करत होती। तर या अशाच 1847 काळामध्ये धुळे जिल्ह्यातल्या अक्राणी तालुक्यामध्ये वसावणे नावाच्या एका व्यक्तीने

0: बंड पुकारलं. आता हा वसावणे म्हणजे कोण? तर कुवर सिंह, हेच त्याचं नाव, कुवर सिंह वसावणे. तर नंदुरबारला त्यावेळेला एक एजन्सी होती, म्हणजे ब्रिटिश सरकार एखाद्या प्रदेशाचं व्यवस्थापन करण्यासाठी एक व्यवस्था तयार करायची, त्याला एजन्सी म्हणत असत. तर तेव्हा भिल्ल एजन्सी म्हणून तिथे प्रशासकीय व्यवस्था बघायला होती आणि त्याच्यावरती एजंट काम करत होता. या भिल्ल एजन्सीच्या कामामध्ये एजंट सारखा हस्तक्षेप करतो हे काही जणांना पसंत नव्हतं, कारण त्यामुळे त्यांच्या स्वातंत्र्यावरती मर्यादा येत होती, त्यांच्या हालचालीवरती निर्बंध येत होते, त्यांच्या सण समारंभावरती सरकारचं लक्ष एजंटामार्फत राहत होतं. या सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात येत होत्या आणि सर्वांना असं समजत होतं की आपलं स्वातंत्र्य संकुचित होत चाललं आणि एक ना एक दिवस हे आपलं स्वातंत्र्य नष्ट होणार आहे. आज जरी आपण गेलो धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये तर अनेक भाग आपल्याला असे आढळतील जे दुर्गम आहेत आणि तिथे आदिवासी भिल्ल लोकांची वस्ती आपल्याला बहुसंख्येनं सापडेल. तर अशा गावामध्ये, अशा अक्राणी महालमध्ये हा उठाव होतो आणि त्याचं नेतृत्व कुवरसिंग नावाचा माणूस करतो. आता ही जी क्रांती त्या प्रदेशामध्ये झाली, तिथली शासनव्यवस्था उलथवून लावण्यासाठी, तर ब्रिटिशांना त्याचा धसका बसला आणि ब्रिटिशांनी त्याला सांगितलं की एकदम हरवणं ब्रिटिशांना शक्य नव्हतं. तेव्हा ब्रिटिशांनी असा अल्टिमेटम दिला की तुम्ही जर शरण आलात तर तुम्हाला माफी दिली जाईल. परंतु कुवरसिंह काही माफी मागायला तयार नव्हता, म्हणून त्यावेळेला पुण्यावरून जे सेनेचं मुख्यालय होतं तिथून, दक्षिण भारताचं मुख्यालय त्यावेळी पुण्याला असेल, तेव्हा तिथून घोडेस्वारांचं दल मागवलं गेलं आणि इतकं सगळं साधनसामग्री ब्रिटिशांनी तिथे तैनात केली या कुवरसिंगचा पराभव करण्यासाठी. त्या अवस्थेत सुद्धा कुवरसिंगनं ब्रिटिशांना जोरदार टक्कर दिली आणि त्या लढाईमध्ये, त्या चकमकीमध्ये कुवरसिंग पकडला गेला. त्याला अर्थातच न्यायालयामध्ये ती केस चालली, सक्त मजुरीची शिक्षा दिली गेली. कुवरसिंग वसावाला मुलगा होता, त्याचं नाव रामसिंग, आणि पुतण्या होत्या, त्याचं नाव सोनाजी. त्यांना ब्रिटिशांनी पकडलं, परंतु पुढच्या शिक्षणासाठी त्यांची काळजी घेऊन त्याला पुण्याला पाठवलं दोघांनी. पुण्याच्या त्यावेळेच्या कॉलेजामध्ये या दोघांनी, म्हणजे रामसिंग आणि सोनाजी, या दोघांनी चांगली प्रगती दाखवली. पण त्यानंतर त्या कॉलेजचे जे प्रमुख होते मेजर कँडी यांच्याशी या दोघांचंही भांडण झालं आणि तो वाद चांगलाच रंगला. कॉलेज सोडलं त्या दोघांनी आणि पुन्हा पळून आपल्या अक्राणी भागात आले. रामसिंगानं आपल्या वडिलांच्या शिक्षेनंतर जो नेतृत्वहीन समाज होता त्याचं नेतृत्व केलं आणि तिथला कारभार हातात घेतला, पण तोही गप्प बसला नाही. पुढे 1878 ब्रिटिशांनी पुन्हा एकदा मोहीम काढली, कुवरसिंगचा मुलगा रामसिंगालाही पकडलं आणि त्यालासुद्धा जन्मठेपेची शिक्षा झाली. म्हणजे एका घराण्यामधल्या दोन पिढ्या देशासाठी समर्पित झाल्या.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.

गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही
1: काव्यांजली हितगुज कवितेशी

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र यानंतर 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 7:07 झाली आहेत. प्रादेशिक बातम्या थोड्याच वेळात.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।

0: मैत्रिणींनो आणि श्रोत्यांनो, काही व्यक्तिमत्व आपल्याला कायमच भुरळ घालणारी आणि त्यांच्याबद्दल कुतूहल निर्माण करणारी असतात. कधी त्यांच्या कविता वाचनातून, तर कधी त्यांच्या पत्रांमधून, तर कधी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातून. त्या व्यक्तीबद्दल आपलं आकर्षण आणि औत्सुक्य वाढत राहतं. साहित्य क्षेत्रातील असंच एक करारी व्यक्तिमत्व सुनीताबाई देशपांडे. बुधवारी 2 सप्टेंबरला वनिता मंडळ कार्यक्रमात ऐकूया सुनीता देशपांडे यांचं व्यक्तिमत्व उलगडणारं रूपक सुनीताबाई, लाख मोलाचं जगणं. लेखन आणि निवेदन डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांचं, सहभाग गौरी लागू आणि प्रसाद कुलकर्णी यांचा. जरूर ऐका 2 सप्टेंबरचा वनिता मंडळ हा कार्यक्रम दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. हाच कार्यक्रम 3 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती केंद्रावरून आपण पुन्हा ऐकू शकाल.
1: वंचित भगिनींच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणारे पुण्यातील जिव्हाळा फाउंडेशन, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत जिव्हाळा फाउंडेशनच्या सर्वे सर्वा ऍडव्होकेट शर्वरी मुठे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
2: गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
3: प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे, पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नशामुक्त युवा मोहीम हा देशातल्या युवा पिढीच्या उज्ज्वल भविष्याचा एकत्रित निर्धार असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. भावी पिढ्यांसाठी सुरक्षित पर्यावरणाचा वारसा जोपासणं ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांचं प्रतिपादन. गणेशोत्सवाच्या काळात प्लाझ्मा साऊंड आणि प्रखर लेझर प्रकाश ज्योतांच्या वापरावर पुणे ग्रामीण पोलिसांची बंदी. आणि महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत थायलंडचा पराभव करत भारताची विजयी सलामी. आता सविस्तर बातम्या. विकसित भारतासाठी नशामुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशातल्या युवा पिढीच्या आरोग्य, आनंद आणि उज्ज्वल भविष्याचा एकत्रित निर्धार आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमात बोलत होते. जास्तीत जास्त संख्येनं युवक युवती यामध्ये सहभागी होत आहेत याचं आपल्याला समाधान आहे, असं मोदी म्हणाले. पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घेऊन लाखो महिला आपला व्यवसाय वाढवत आहेत, असं पंतप्रधान म्हणाले. देशातल्या मुलींची स्वप्न आता उंच अवकाशात भरारी घेत आहेत. भारतानं मिशन शक्ती स्टॅट अंतर्गत देशातल्याच नव्हे तर जगातल्या हजारो मुलींच्या अशा स्वप्नांना बळ देण्याचं कार्य सुरू केलं असल्याचं सांगताना मोदी म्हणाले.
4: आज हमारी बेटियों के सपनों की उड़ान धरती से निकलकर अंतरिक्ष तक पहुंच रही है और आपको यह जानकर गर्व होगा कि भारत ऐसे सपने देखने वाली दुनिया की हजारों बेटियों को एक साथ जोड़ रहा है. इस प्रयास का नाम है मिशन शक्ति सेट. इसके माध्यम से 108 देशों की 12,000 छात्राओं को सैटेलाइट टेक्नोलॉजी सीखने और

0: और इनोवेशन के क्षेत्र में आगे बढ़ने का अवसर मिल रहा है।
1: मुंबईच्या कृष्णा शेषाद्री यांनी तयार केलेल्या भारत राज्य या संकेतस्थळाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली। इतिहासातल्या एखाद्या वर्षात भारतातल्या कुठल्या प्रांतात कुठल्या राजाची राजवट होती हे शोधणं या संकेतस्थळाच्या मदतीनं शक्य झालं आहे अशी माहिती त्यांनी दिली। पंतप्रधानांनी या कामाची मन की बात मध्ये दखल घेतल्याबद्दल कृष्णा शेषाद्री यांनी आनंद व्यक्त केला।
2: मैंने ये वेबसाइट बनाना शुरू किया था, वो एक छोटा सा एक हॉबी जैसा प्रोजेक्ट की तरह से शुरू किया था। प्रधानमंत्री जी ने मुझे सिर्फ सवाल नहीं पूछे थे, उन्होंने मेरा वेबसाइट देखा और उसे एक्सपीरियंस किया, उसके अलग अलग फीचर देखे, उसको पूरी तरह से समझा, उसकी पूरी तरह से परखा, फिर उसके बारे में मेरे को पूछा। मेरा वेबसाइट अच्छा लगा, इससे ज्यादा वैलिडेशन मेरे को और कुछ नहीं हो सकता।
1: आगामी सणासुदीच्या काळात नागरिकांनी स्थानिक उत्पादनांच्या खरेदीला प्राधान्य द्यावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं। देशाच्या युवा शक्तीला योग्य दिशा देण्यासाठी योगाभ्यासाला शाळा महाविद्यालयांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवणं आवश्यक आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे। स्वामी कुवलियानंद यांच्या 143व्या जयंतीनिमित्त लोणावळ्यातल्या कैवल्यधाम योग संस्थेत काल झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते। योगाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारताच्या उद्दिष्टांना चालना देता येईल असं राज्यपालांनी नमूद केलं। निसर्गाचं संवर्धन करणं हे प्रत्येक नागरिकाचं मूलभूत कर्तव्य असून येणाऱ्या पिढ्यांसाठी सुरक्षित पर्यावरणाचा वारसा सोपवणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं। भामला फाउंडेशन आणि पंचशील रियालिटी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते काल पुण्यात बोलत होते। यावेळी ग्रीन क्रुसेडर्स आणि अचिव्हर्स पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं। फाउंडेशनच्या नाला सुशोभीकरण मोहिमेचं राज्यपालांनी कौतुक केलं। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते। राज्य सरकारनं मराठा समाजाला सरसगट कुणबी म्हणून घोषित करावं अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी काल अंतरवाली सराटी इथं वार्ताहरांशी बोलताना केली। ही मागणी पूर्ण झाली नाही तर मुंबईपर्यंत मोर्चा काढण्याचा आणि आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला। दरम्यान मराठा समाजाच्या प्रश्नांवर याआधीही मार्ग काढला होता, यातूनही मार्ग काढू असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपुरात वार्ताहरांशी बोलताना केलं। राज्यातला उसाचा 2026-27 या वर्षाचा गाळप हंगाम सुरू होत आहे। या पार्श्वभूमीवर वजन काट्यांची तपासणी करण्याबाबत राज्याचे साखर आयुक्त डॉ संजय कोलते यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे। उसाच्या वजन काट्यांची तपासणीसाठी आपापल्या जिल्ह्यात भरारी पथकांची स्थापना करावी अशी सूचना साखर आयुक्तांनी केली आहे। हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। पुण्यात होणारं 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि 99 नांदी साहित्य संमेलनांच्या निमित्तानं महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सांगली शाखेनं काल साहित्यप्रेमींचा स्नेह मेळावा आयोजित केला होता। महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी यामध्ये मार्गदर्शन केलं। डिसेंबर महिन्यात सांगलीत होणाऱ्या नांदी संमेलनाविषयी बोलताना ते म्हणाले,
3: आम्ही जे वेगळे वेगळे विषय दिलेले होते त्यानुसार 27 डिसेंबरला सांगलीमध्ये सांगली शाखा जे संमेलन घेणार आहे त्याच्यामध्ये त्यांचा विषय युवा संमेलन असा आहे। तर त्यांना सांगताना किंवा माझ्या ज्या काही महत्वाच्या सूचना आहेत की याच्यामध्ये 80% युवकांचा म्हणजे श्रोत्यांपासून ते व्यासपीठामध्ये स्वतःचे विचार मांडण्यासाठी स्वतःचं साहित्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मग कविता असतील, अभिवाचन असेल वेगवेगळ्या त्यांच्या लिखाणाचं, ललित लेखनाबद्दल असेल, इतकंच नाही तर ट्विटर आणि फेसबुकवरती सुद्धा जे लेख लिहिले जातात त्याच्याबद्दल सुद्धा त्याची सुद्धा दखल या तरुणाईची घेतली पाहिजे अशा पद्धतीचीच रचना आणि आयोजन हे युवा साहित्य संमेलनात व्हावं अशी माझी मनापासून इच्छा आहे।
1: तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक नाशिकमध्ये दाखल झाले आहेत। काल रात्री ब्रह्मगिरीच्या महाप्रदक्षिणेला प्रारंभ झाला। तिसऱ्या श्रावणी रविवारचं औचित्य साधून सोलापुरात ग्रामदैवत श्री सिद्ध रामेश्वरांनी पंचक्रोशीत स्थापन केलेल्या 68 मंदिरांमध्ये पदयात्रा काढण्यात आली। श्री मल्लिकार्जुन मंदिरातल्या आरती आणि

0: पूजनानं याचा समारोप झाला. आगामी गणेशोत्सवाच्या काळात ध्वनिक्षेपक व्यवस्थेतील प्लाझ्मा साऊंड आणि प्रखर लेझर प्रकाश झोतांच्या वापरावर पुणे ग्रामीण पोलिसांनी बंदी घातली आहे. ध्वनी पातळीच्या मर्यादेचं उल्लंघन करणाऱ्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी दिला आहे. गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी जिल्ह्यातल्या प्रमुख 150 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पुणे ग्रामीण पोलिसांनी आयोजित केली होती. या बैठकीत गणेशोत्सव शांततेत आणि नियमांचं पालन करून साजरा करण्याबाबत पोलिसांनी मंडळांना मार्गदर्शन केलं. दरम्यान गणेशोत्सवाच्या काळात होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाच्या विरोधात काल पुण्यात अनेक नागरिकांनी एकत्र येत मोर्चा काढला. उत्सव काळात डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर बंदी घालावी अशी मागणी या नागरिकांनी केली. रत्नागिरी जिल्हा गुंतवणूक परिषदेत काल 2,159 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. पंचतारांकित हॉटेल, जहाज बांधणी, सौर मत्स्य व्यवसाय, रसायन अशा विविध क्षेत्रातल्या उद्योगांमध्ये यावेळी गुंतवणूक करण्यात आली. या गुंतवणुकीतून जिल्ह्याच्या औद्योगिक आणि पर्यटन विकासाला नवी गती मिळेल असं जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यावेळी म्हणाले. धुळे इथल्या इतिहासाचार्य व्ही का राजवाडे संशोधन मंडळातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या कृतज्ञता सोहळ्याचं काल आयोजन करण्यात आलं होतं. विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दूरस्थ माध्यमातून या कार्यक्रमाला संबोधित करत इतिहास संशोधन संस्थांचं महत्व अधोरेखित केलं. नेपाळमधील महापुरात आतापर्यंत 794 नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत तर तिबेटमध्ये मृतांची संख्या 16 झाली असून 546 लोक बेपत्ता आहेत. नेपाळमधील बाधित 8 जिल्ह्यात पूरस्थितीमध्ये अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी बचाव पथकं शर्थीचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान पूरस्थितीमुळे नेपाळ, चीन अथवा तिबेटमध्ये अडकलेल्या राज्यातल्या नागरिकांच्या मदतीसाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्र काम करत आहे. 1070 या दूरध्वनी क्रमांकावर याबाबतची माहिती मिळू शकेल. पुरामुळे चीनमध्ये अडकलेले राज्यातले 69 नागरिक आज मुंबईत पोहोचतील. क्रिकेट. दुबईत सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषकाच्या 20 षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत भारतानं थायलंडचा 94 धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली. भारतानं प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 9 बाद 159 धावा केल्या. शेफाली वर्मानं 64 धावा केल्या. भारतीय महिला गोलंदाजांनी केलेल्या भेदक कामगिरीमुळे थायलंडचा डाव 17व्या षटकात 65 धावात आटोपला. शेफाली वर्मा हिला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भारताचा पुढचा सामना येत्या 3 सप्टेंबर रोजी हाँगकाँग विरुद्ध होणार आहे. हवामान. राज्यात आज कोकण आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारतासाठी नशामुक्त युवा मोहीम हा देशातल्या युवा पिढीच्या उज्ज्वल भविष्याचा एकत्रित निर्धार असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. भावी पिढ्यांसाठी सुरक्षित पर्यावरणाचा वारसा सोपवणं ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांचं प्रतिपादन. गणेशोत्सव काळात प्लाझ्मा साऊंड आणि प्रखर लेझर प्रकाश झोतांच्या वापरावर पुणे ग्रामीण पोलिसांची बंदी. आणि महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत थायलंडचा पराभव करत भारताची विजयी सलामी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
2: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
3: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
2: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
3: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.

श्रोते हो, आज 31 ऑगस्ट, जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. आज बाल शिक्षणाची माता ताराबाई मोडक यांचा स्मृतिदिन आहे. सुप्रसिद्ध संगीतकार इलाई राजा यांचे चिरंजीव संगीतकार युवान यांचा आज

वाढदिवस आहे. सुप्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत यांचा आज जन्मदिवस आहे. मराठी चित्रपट सृष्टीतले लोकप्रिय पार्श्वगायक जयवंत कुलकर्णी यांचा आज जन्मदिवस आहे. आज ज्येष्ठ मराठी अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचा जन्मदिवस आहे. हार्मोनियम वादक सुयोग कुंडलकर यांचा आज वाढदिवस आहे. ढोलकी वादक कृष्णा मुसळे यांचा आज वाढदिवस. सुप्रसिद्ध संतूर वादक पंडित उल्हास बापट यांचा आज जन्मदिवस आहे. तर पंजाबी आणि हिंदीमधील प्रसिद्ध कवयित्री अमृता प्रीतम यांचा आज जन्मदिवस आहे. आजचे काही दिनविशेष आपण ऐकलेत.

श्रोते हो, आज सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात लहान मुलांमधील कान नाक घशाचे विकार आणि घ्यायची काळजी या विषयावरती डॉक्टर सायली फडके यांची गौरी मुळे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. सादर करते विवेक वानखडे. जरूर ऐका हा कार्यक्रम आज सकाळी 9:30. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क विभाग निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी पूनम चांदोकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, पाणी ही जीवनाची मूलभूत गरज आहे. वाढती लोकसंख्या, शहरीकरण, औद्योगिकीकरण, बदलतं हवामान आणि पाण्याची मर्यादित उपलब्धता या पार्श्वभूमीवर उपलब्ध जलसंपत्तीचं योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करणं अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्रातील जलसंपत्तीचं समन्वयी, पारदर्शक आणि शाश्वत व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. या विशेष मालिकेत आपण महाराष्ट्रातील जलसंपत्तीचं नियमन, पाणी हक्कदारी, जलशुल्क, पाणी वाटप, जलगुणवत्ता, पाणी वापर संस्थांचा सहभाग आणि

0: आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जलव्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या विविध पैलूंवर जाणून घेणार आहोत. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. आणि इतक्या व्यस्त शेड्यूल मधून तुम्ही आज इथे आला आहात आणि इतकी छान माहिती आम्हाला देणार आहात, सविस्तर चर्चा करणार आहात, त्यासाठी पुन्हा एकदा खरंच खूप आभार.
1: मी मनापासून आपलं धन्यवाद देते की आपण मला इथे बोलवलं आणि या मार्फत आम्ही अवेअरनेस सुद्धा पोहोचवू शकू तर ही आम्हाला खूप सुंदर उपलब्धी मिळाली आहे, त्यासाठी सुद्धा माझे धन्यवाद आपल्या सर्वांना.
0: नक्कीच. खर तर पाण्याचा कोटा आणि पाण्याची हकदारी यात नेमका फरक काय असतो, किंवा पाणी वापर संस्थांची भूमिका नक्की काय आहे? जेव्हा एखाद्या पाण्यावर शुल्क आकारलं जातं त्याच्यासाठी कुठले निकष वापरले जातात आणि आपल्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण पाण्यासाठी सक्षम साठा कसा उपलब्ध करू शकतो, या सगळ्यांविषयी आज आपण मॅडमकडून जाणून घेणार आहोत. कार्यक्रमाला सुरुवात करूया. मॅडम, पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार, कारण आजचा जो विषय आहे आपण असं म्हणतो की अन्न वस्त्र निवारा ह्या आपल्या प्रमुख गरजा आहेत, पण कमीत कमी एक वेळ एका वस्त्रावर आपण काही दिवस काढू शकतो, निसर्गात राहू शकतो, पण जर आपल्याला पाणी, जलसंपत्ती ही जे आपण म्हणतो ते नाही मिळालं तर कदाचित आपण जगू शकत नाही. आणि या महत्वाच्या विषयावर इतकं मोठं काम प्राधिकरण आहे, त्या सगळ्यांविषयी आपण जाणून घेऊया. पण महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या स्थापनेमागची मुळात भूमिका काय होती?
1: 21व्या शतकाच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणामध्ये बरेचसे चॅलेंजेस महाराष्ट्र सरकारला फेस करायला लागले. जर तुम्हाला ऑडिटचं एक प्रिन्सिपल माहिती असेल, आर्क म्हणजे अथॉरिटी, रेकॉर्ड किपिंग आणि कस्टडी, तर अथॉरिटी, रेकॉर्ड किपिंग आणि कस्टडी तिन्ही जलसंपदा विभागाकडे होती. मग त्या अंतर्गत जे पण त्यांना बदल करून आणायची होती आणि ज्या पण प्रस्तावित सुधारणा करायच्या होत्या त्याच्या अंतर्गत कुठल्याही प्रकारचं प्राधिकरण हे महाराष्ट्राकडे नव्हतं. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे की पाणी किती आहे आपल्याकडे, तर 308 लाख हेक्टर एवढी एरिया महाराष्ट्र अंतर्गत येते, त्यातलं 225 लाख हेक्टर हे कल्टिवेबल आहे, कल्चरेबल आहे. त्यातनं 172 लाख हेक्टर सध्या क्रॉप पॅटर्नमध्ये येतं आणि ग्रॉस क्रॉप होते तुमचं 229 लाख हेक्टर. मग याचं नियोजन कसं करायचं? आपल्याकडे 132 बिलियन क्युबिक मीटर पाण्याचं आपल्याला जलव्यवस्थापन करायचं असतं. हे दोन महत्वाचे मुद्दे होते. महाराष्ट्र सरकारला वर्ल्ड बँकेकडनं फंड्स देखील अवेलेबल होणार होते आणि त्यांची एक होत होती की आम्हाला प्राधिकरण हवे आहेत म्हणून. आणि समन्यायिक इक्विटेबल वॉटर अवेलेबल करून देण्याकरिता ज्या पण काही प्रावधान होते त्याच्या अंतर्गत एक प्राधिकरणाची एक निकड मोठ्या प्रमाणामध्ये भासली आणि मग MWRRA म्हणजे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण हे 2005 साली याची स्थापना झाली.
0: अगदी खरं आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की या आता जसं तुम्ही सांगितलं की त्या कारणाने महाराष्ट्राला एका वेगळ्या प्राधिकरणाची गरज भासली आणि हा पल्ला किंवा हा प्रवास खूप मोठा होता. 21 वर्षांचा हा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने राज्याच्या जलक्षेत्रात कोणती महत्वाची अशी पायाभरणी केली आहे काय सांगू शकाल, आणि या सगळ्या प्रवासाकडे कसं बघाल?
1: सुरुवातीला बघायला गेलं तर आपल्याला थोडंसं महाराष्ट्राची जिओग्राफी बघायला लागेल पुन्हा की वेस्ट साईडला जे आहे त्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, तर 200 नद्या आहेत त्या, त्यातलं सगळं पाणी अरेबियन सीला जातं. नंतर आपल्याकडे 5 मुख्य खोरे आहेत, म्हणजे वरती नर्मदा आहे, त्याच्या खाली तापी, मग सगळ्यात मोठी गोदावरी आणि सगळ्यात खालती कृष्णा. याच्यामध्ये आपण काय करतो, ॲव्हरेजिंग करतो. ॲव्हरेजिंग करताना दिसतं की आपल्याला एक्स अमाऊंट ऑफ वॉटर मिळतं, पण त्याचं 50% पाणी जे देतं म्हणजे बेसिकली 45% जे पाणी आहे ते कोंकण रिजनमध्ये आहे, ते पश्चिम वाहिनी नद्यांनी ते जे आहे ते अरबी सागरामध्ये मुख्यतः ते 35-40% वाहून जातं. आता एक महत्वाकांक्षी जो आता प्रकल्प येतोय त्याच्यामध्ये हे पाणी आपण गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यामध्ये घेऊन जाण्याचं प्रयोजित केलेलं आहे. नंतर ह्या ज्या 4 आहेत ना, नर्मदाचं फक्त 0.06% एवढंच पाणी आपल्याला मिळतं. तापी खोऱ्यामध्ये थोडंसं ते पण तुटीचं खोरं पडतं आणि गोदावरीमध्ये 50% पाणी आपण तिथनं घेत असतो. तर साधारणपणे समजून घ्यायला की 45% पाणी हे मोस्टली त्यातलं वाहून जातं आणि 55% पाण्यावर महाराष्ट्र आधारित असतो. म्हणून आपण इक्विटेबल डिस्ट्रिब्युशन जे म्हणतोय ते करण्यासाठी एंटायटलमेंट इश्यू करायला लागतात. तर

0: एंटायटलमेंटचे निकष जे आहेत ते सर्वप्रथम महाराष्ट्राने आणलेत 2007 साली. 2005 साली आपली स्थापना झाली आणि 2007 साली पहिल्यांदा एंटायटलमेंट म्हणजे हक्कदारीचे निकष काढण्यात आले. सुरुवातीला हक्कदारी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणच इश्यू करत होते, पण तदनंतर लक्षात आलं की ही एक्झिक्युटिव्ह बॉडी नाही आहे, हे नियमन प्राधिकरण आहे. तर मग IDC ला म्हणजे इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे मग इश्यू करू लागले 2011 सालापासनं. त्याच्यामध्ये अधिनियमामध्ये त्याच्यामध्ये अपडेट करण्यात आले. एंटायटलमेंट इश्यू करणं फार महत्वाचं असतं, त्याच्यावर आपण एक विस्तृत चर्चा करू. पण आपला जो प्रश्न आहे की फर्स्ट म्हणजे एंटायटलमेंट इश्यू करणं, नंतर हे पाणी जेव्हा आपण तुम्हाला पोहोचवतो त्याच्या पाठी एक खर्च येत असतो, तर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मग त्या खर्चाची पडताळणी कशी करणार आणि खर्चाचं कसं नियोजन करून त्याला आपण वसूल करायची की नाही, हा महत्वाचा मुद्दा सगळ्यांच्या डोक्यात येतो आणि त्याला उत्तर देतं ते आपलं राष्ट्रीय धोरण. तर राष्ट्रीय धोरणामध्ये लिहिलेलं आहे की जितका पण आपला रेव्हेन्यू कॉस्ट आहे ती रेव्हेन्यू कॉस्ट ऑपरेशन अँड मेंटेनन्स कॉस्ट जी असते ती तो जो खर्च आहे तो खर्च पाणी वापरकर्त्यांकडनं तो परावर्तित करून त्या रेटमध्ये आपण घ्यायला हवा. मग तो कसा घ्यायला हवा तो आपल्या ऍक्टमध्ये दिलेला आहे. तर तो महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणामध्ये त्याची एक क्लिष्ट पद्धती दिलेली आहे आणि ती पद्धत तुम्हाला पूर्ण करायला कमीत कमी 1 ते 6 वर्षाचा कालावधी लागतो. कारण पुन्हा सांगायचं मला अभिमान वाटतो की आपण म्हणतो की पार्टिसिपेटरी अप्रोचनी आपल्याला जायला लागतं आणि जेव्हा आपण पार्टिसिपेटरी अप्रोच म्हणतो त्यावेळेस लोकांकडनं लोकांशी सल्ला मसलत करणं त्यांच्याकडनं सूचना घ्यायच्या त्याचे विविध स्तर असतात तर त्याला देखील बऱ्यापैकी कालावधी लागत असतो. तर या सल्ला मसलत प्रक्रियेला आपण करून नॅशनल वॉटर पॉलिसी आणि कायद्यांच्या अंतर्गत आपण जे दर लावतो तर त्याचा सुद्धा निकष आपण काढलेला आहे. तर त्याला म्हणतात क्रायटेरिया फॉर टॅरिफ, त्याचं सुद्धा आपण नियमन केलेलं आहे. आपण महाराष्ट्रामध्ये जे पाण्याचे प्रकल्प येत असतात त्यांना अप्रुव्हल देत असतो आणि त्याचे सुद्धा आपण क्रायटेरिया 2015 मध्ये आणि 2017 मध्ये बनवलेले आहेत. त्याचे सुद्धा खूप मायक्रो डिटेल्स आहेत आणि ते फार महत्वाचे असते की प्रोजेक्टला का आपण कुठल्या कन्फर्मिटीमध्ये आणि कुठले कन्फर्मेशन झाल्यानंतर त्याला अप्रुव्हल देता येतात याचे सुद्धा निकष आम्ही बनवलेले आहेत. आम्ही चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे आमच्याकडे क्वाझाई ज्युडिशियल बॉडी असल्यामुळे त्याला कशा प्रकारे निर्णय द्यायचे आणि त्याचे कुठले रूल्स आणि रेग्युलेशन आहेत ते सुद्धा नियमन प्राधिकरणाने बनवले आहेत. आणि आता नुकतंच म्हणजे वॉटर क्वालिटीला घेऊन बरेच संभ्रम जे निर्माण होतात आहे कारण आपल्याला दिसतं एक आणि आपल्याला डॉक्युमेंट्स जे दुसरे मिळतात तर त्यातून ही जी द्विधा मनस्थिती आमच्या IDC मधल्या कर्मचाऱ्यांची झालेली होती, जी आमची रेग्युलेटरी अथॉरिटी एज अ मॉनिटरिंग एजन्सी म्हणून झाली होती, त्याला बाहेर काढण्यासाठी आम्ही आता वॉटर क्वालिटी असेसमेंट ऑर्डर दिलेले आहेत. तर हे ऑर्डर्स आपण टाइम टू टाइम इश्यू केले आणि नंतर त्याला 3 वर्षांमध्ये 5 वर्षांमध्ये रिव्ह्यू करून त्याला अपडेट केल्या जातात. तर असे विविध नियमन प्राधिकरणाने मागल्या 21 वर्षांमध्ये पारित केले.
1: हा जो प्रवास जो म्हणजे आता ह्या वेळ कमी आपल्याकडे असतो पण हा इतका मोठा प्रवास जो तुम्ही सांगत आहात आणि नक्कीच ज्या पद्धतीने त्याची वर्गवारी केलेली आहे किंवा जशी जबाबदारी दिलेली आहे तर आव्हानं तर खूपच आलेली असतील.
2: श्रोते हो, आजच्या भागात आपण महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची स्थापना, त्यामागची भूमिका आणि राज्याच्या जलक्षेत्रातील प्राधिकरणाच्या जबाबदाऱ्यांविषयी महत्वाची माहिती जाणून घेतली. पाण्याचं योग्य नियोजन, समन्वयी वाटप आणि उपलब्ध जलसंपत्तीचा कार्यक्षम वापर यासाठी प्रभावी जलनियमन किती आवश्यक आहे हे आजच्या संवादातून स्पष्ट झालं. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमनाच्या या महत्वाच्या विषयावरील आपल्या संवादाचा पुढील भाग आपण लवकरच ऐकणार आहोत. त्यामध्ये आपण पाणी हकदारी आणि पाण्याचा कोटा यातील फरक तसेच पाणी वाटपाच्या नियमाबाबत जाणून घेणार आहोत. आजच्या भागासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांचे मनपूर्वक आभार की त्यांनी इतकी सविस्तर आणि छान माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली. श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलासच्या पुढील भागात. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.

0: श्रोतेहो, मंगळवारी 1 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका. एम ए परीक्षेत संस्कृत विषयात पुणे विद्यापीठात सुवर्ण पदकासह प्रथम आलेल्या स्वरदा लोलेकर यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी साधलेला संवाद.
1: माझं असं होतं की मला भाषा खूप आवडायच्या. म्हणजे कवितेचं रसग्रहण असेल किंवा निबंध लेखन असेल किंवा आपल्याला शाळेत असतं ना की वृक्षाचं मनोगत सांगा किंवा फुलाचं मनोगत सांगा, तर या सगळ्या गोष्टी मला खूप आवडायच्या. आणि शाळेकडून मी आंतरशालेय स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे.
2: अच्छा.
1: इतकं मला भाषेविषयी खूप प्रेम होतं आणि त्यातच संस्कृत भाषा माझ्या अध्ययनात आली. मी इयत्ता 8वीत असताना तो विषय निवडला आणि ते प्रेम वृद्धिंगत होत गेलं.
0: तेव्हा नक्की ऐका मंगळवारी 1 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz वर, तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 kHz
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 7:40 झाले आहेत. श्वास हेल्थ केअर प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
5: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ञ डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्या सोबत. सर नमस्कार.
6: नमस्कार.
5: सर आजचा प्रश्न असा आहे की अचानक लागणारी धाप असते किंवा दीर्घकालीन धाप सुद्धा असते, तर हे काय प्रकार आहेत आणि या सगळ्याबद्दल तुम्ही सांगा ना.
6: श्रोत्यांनो, बऱ्याचदा असं होतं की जे ज्येष्ठ व्यक्ती असतात, ज्या ज्येष्ठ व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये धापेचा त्रास असतो, दम लागत असतो, आणि पिढी किंवा जनरेशन गॅप म्हणूया किंवा विचार म्हणूया, ते स्वतःकडे दुर्लक्ष करतात आणि नको मला तपासण्या करतील, माझा एक्सरे काढतील, माझा सीटी स्कॅन करतील, एंजिओग्राफी करतील, मला नकोच दाखवायला, म्हणून घरात त्यांचा एक नकाराचा सूर असतो, मला ऍडमिट करतील हा एक विचार असतो. खरं तर श्रोते हो की दम लागणं, धाप लागणं हे केवळ फुफ्फुसामुळे होतं असं नाही, हृदयामुळे पण होऊ शकतं, अंगामध्ये रक्त कमी असेल तरी होऊ शकतं. एक 60 वर्षाच्या बाई महिला, त्यांना दम लागत होता आणि त्या अंगावर काढत होत्या, घरातले चला म्हटलं तरी त्या तज्ञांकडे जात नव्हत्या, तात्पुरतं औषध घ्यायचं, फॅमिली डॉक्टर

औषध घ्यायचं, गाडी पुढे ढकलायची. पण एक दिवस अचानक त्यांना त्रास झाल्यानंतर ते मग आमच्याकडे आले आणि मग त्यांच्यामध्ये रक्ताच्या तपासण्या केल्यानंतर लक्षात आलं की त्यांच्या रक्तवाहिन्यामध्ये गुठळी झाली होती. श्रोते हो, जसा हार्ट अटॅक येतो तसा फुफ्फुसाचा अटॅक येतो. यामध्ये दोन प्रकार आहेत, की अचानक तयार होणारी गुठळी किंवा दीर्घकालीन रेंगाळणारी गुठळी जी फुफ्फुसाच्या रक्तवाहिन्यामध्ये असते. हृदयाकडून फुफ्फुसाकडे जाणाऱ्या रक्तवाहिनीला पल्मोनरी आर्टरी म्हणतात आणि ही फार लांब नसते, पण ह्याच्या फांद्या लगेच

0: ती जी फुफ्फुसाच्या रक्तवाहिन्यामध्ये असते. हृदयाकडून फुफ्फुसाकडे जाणाऱ्या रक्तवाहिनीला पल्मोनरी आर्टरी म्हणतात आणि ही फार लांब नसते पण ह्याच्या फांद्या लगेच फुटतात. म्हणजे एखादं मोठं झाड लिंबाचं असेल किंवा पिंपळाचं असेल आणि फांद्या मोठ्या मोठ्या असतात. पण आपण घरामध्ये बघतो किंवा एक वेगळ्या प्रकारचा चाफा असतो त्याच्या फांद्या लगेच फुटतात.
1: याबद्दल तुमच्याकडून ऐकूच यात, पण त्याआधी श्रोते श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73 850 63 934 73 850 63 934 7385 0 63 934. डॉक्टर तुम्ही सांगताय अचानक लागणाऱ्या आणि दीर्घकालीन धाप या दोन्ही बद्दल.
0: तर मी सांगत होते की अचानक ह्या फांद्या फुटतात म्हणजे रक्तवाहिनीची लांबी कमी पण फांद्या लगेच फुटून रक्तवाहिनी एकदम बारीक होते आणि अशामध्ये रक्तवाहिनीतल्या गुठळ्या ज्या आहेत त्या लगेच अडकतात आणि श्वास थांबल्यासारखी परिस्थिती होते. म्हणजे अशा रुग्णांना दम लाग छातीमध्ये दुखायला लागतं, काही रुग्णांना खोकल्यातून रक्त पडतं.
1: अच्छा.
0: आणि अर्थात अशा रुग्णांचा फुफ्फुसाचा जो अटॅक आहे तो अटॅक जो आहे तो घालवण्यासाठी आपल्याला विशिष्ट प्रकारची इंजेक्शन द्यावी लागतात आणि याचं निदान होणं फार महत्वाचं आहे. बऱ्याचदा याचं निदान होत नाही. दम लागला किंवा छातीत दुखलं की लोक हृदयावर कॉन्सन्ट्रेट करतात, हृदयाकडे लक्ष देतात, फुफ्फुस मात्र दुर्लक्षित राहतं की या रक्तवाहिनीतल्या गुठळ्या अचानक होतात तशा त्या दीर्घकालीन सुद्धा असतात आणि यांचं दुखणं छातीतलं सतत बारीक सुरू असतं. यांचंही निदान महत्वाचं असतं. काय होतं की पल्मोनरी थ्रोम्बोएम्बॉलिझम असं या आजाराचं नाव आहे आणि पारंपरिक पद्धतीनुसार जे लोक दीर्घकाळ अंथरुणाला खिळून आहेत, पायाला सूज आलेली आहे, रक्त प्रवाह स्लो झालेला आहे, अशा लोकांमध्ये याचं प्रमाण जास्त असलं तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी नसलेल्या रुग्णांमध्ये सुद्धा हे दिसू शकतं. विशेषतः ज्यांच्यामध्ये रक्ताची गुठळी होण्याची प्रवृत्ती आहे अशा तरुण व्यक्तीमध्ये सुद्धा पल्मोनरी थ्रोम्बोएम्बॉलिझम होऊ शकतो हे लक्षात ठेवून तज्ञांचा सल्ला घेतला तर कुठल्याही प्रकारची धाप कंट्रोल मध्ये येऊ शकते आणि त्यावर मात करू शकतो.
1: धन्यवाद सर, ही माहिती सांगितली त्याबद्दल. वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73 850 63 934 73 850 63 934 7385 0 63 934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: श्वास हेल्थ केअर प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 7:45 आणि 37 सेकंद झाले आहेत. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत. संगीतकार रवी दाते.

0: एक चांगलं आहे, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
1: कारण आम्हाला ठाऊक आहे
0: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
1: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
0: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
1: वारणा पनीर.
0: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
2: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी.
3: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
2: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
3: सादर करते विवेक पानखडे.

0: आशा भोसले यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गाणं आताच आपण ऐकलं. या गाण्याला संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी.
1: श्रोते हो, बुधवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सुंदर माझं घर याविषयी आर्किटेक्ट श्वेता केळकर यांच्याशी वंदना मुसळे यांनी साधलेला संवाद.
2: माझ्यासाठी घर म्हणजे जिथे कम्फर्ट असतो, म्हणजे आपण जिथे आपले असतो आणि आपला कम्फर्ट किंवा आपलं मानसिक स्वास्थ्य जिथे खूप छान राहतं ते म्हणजे माझ्यासाठी घर असेल.
1: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका 2 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. सादर करते विवेक वानखडे.
0: कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत, संगीतकार पु ल देशपांडे.

या गाण्याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आज सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात लहान मुलांमधील कान नाक घशाचे विकार आणि घ्यायची काळजी या विषयावरती डॉक्टर सायली फडके यांची गौरी मुळे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. सादर करते विवेक वानखडे. तेव्हा जरूर ऐका ही मुलाखत आज सकाळी 9:30 वाजता आकाशवाणी रत्नागिरी केंद्र. यानंतर 8 वाजता समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत आणि त्यानंतर 8:30 वाजता पुणे केंद्राची निर्मिती असलेलं मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र सहक्षेपित केलं जाईल.

0: हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे 8:30 झाली आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उझबेकिस्तानचा सर्वोच्च सन्मान प्रदान. 26व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी किर्गिझिस्तानमध्ये दाखल. भारताचा विकासदर पुढील आर्थिक वर्षात 7% अधिक राहील असा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा विश्वास. नेपाळमध्ये पूरबळींची संख्या 794 पुन्हा पूर येण्याचा इशारा. आणि महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत थायलंडचा पराभव करत भारताची विजयी सलामी. आता सविस्तर बातम्या. किर्गिझिस्तानमध्ये होणाऱ्या 26व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी किर्गिझिस्तानच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर काल बिश्केक इथं पोहोचले. आज आणि उद्या किर्गिझिस्तानमध्ये ही शिखर परिषद होत आहे. पंतप्रधान मोदी उद्या राष्ट्रप्रमुखांच्या सत्राला उपस्थित राहतील. किर्गिझिस्तानमध्ये पोहोचल्यावर विमानतळावर त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. शांघाय शिखर परिषदेसाठी राष्ट्राध्यक्ष सादिर झपारोव्ह यांच्या निमंत्रणावरून मोदी किर्गिझिस्तानच्या भेटीवर गेले आहेत. तत्पूर्वी भारत आणि उझबेकिस्तान दरम्यानचे संबंध सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा निर्णय काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शावकत मिर्झियेव्ह यांच्या चर्चेनंतर घेण्यात आला. यावेळी पंतप्रधानांना उझबेकिस्तानचा सर्व

सर्वोच्च राज्य सन्मान ऑर्डर ऑफ ओली दराजली दोस्तलिक प्रदान करण्यात आला. द्विपक्षीय संबंधांना बळकटी देण्यासाठी खनिज आणि युरेनियम तसंच विविध क्षेत्रातील व्यापार, संरक्षण, डिजिटल पेमेंट्स आणि शिक्षण अशा 11 करारांवर यावेळी स्वाक्षरी करण्यात आली. मध्य आशियाई देशात हिंदी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी मोदींनी उझबेक विद्यार्थ्यांसाठी 100 लाल बहादूर शास्त्री शिष्यवृत्ती आणि ताशकंद स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ ओरिएंटल स्टडीजमध्ये संस्कृत मंचाची स्थापना करण्याची घोषणा यावेळी केली. विकसित भारतासाठी नशामुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशातल्या युवा पिढीच्या आरोग्य, आनंद आणि उज्ज्वल भविष्याचा एकत्रित निर्धार आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमात बोलत होते. जास्तीत जास्त संख्येनं युवक युवती यामध्ये सहभागी होत आहेत याचं आपल्याला समाधान आहे असं मोदी म्हणाले. आगामी सणासुदीच्या काळात नागरिकांनी स्थानिक उत्पादनांच्या खरेदीला प्राधान्य द्यावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्ली इथं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या संयुक्त दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत. देशभरातील 18 NIFT संस्थेतील विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे. याप्रसंगी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग हे देखील उपस्थित असतील. 2026-27 या आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर 7% किंवा त्याहून अधिक राहण्याची शक्यता आहे असा विश्वास अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे. अमेरिकेच्या दौऱ्यावर शिकागो इथं भारतीय समुदायाला संबोधित करताना त्या बोलत होत्या. अमेरिका इराण संघर्ष आणि होर्मुझची सामुद्रधुनी बंद पडल्यामुळे निर्माण झालेली भूराजकीय अनिश्चितता तसंच पुरवठा साखळीतील व्यत्यय असूनही भारत आपली विकासाची गती कायम राखेल असंही त्या म्हणाल्या. दरम्यान G20 आणि संबंधित बैठकांमध्ये सहभागी होण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज दक्षिण कॅरोलिना इथं पोहोचले आहेत. आज आणि उद्या ॲशविले इथं ही बैठक होत आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या नीट PG या प्रवेश परीक्षेच्या पेपरसंबंधी जयपूरमध्ये परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा करणारा समाज माध्यमावरील संदेश दिशाभूल करणारा असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. कोणतीही प्रश्नपत्रिका फुटलेली नाही असंही परीक्षा विभागानं सांगितलं आहे. राजस्थानमधील जयपूर इथं सीतापुरा परीक्षा केंद्रावर अंतर्गत वीज पुरवठ्यातील समस्यांमुळे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. या केंद्रावरील प्रभावित विद्यार्थ्यांसाठी परीक्षा पुढील महिन्याच्या 5 तारखेला घेतली जाईल असंही NBEML नमूद केलं आहे. देशभरातील इतर ठिकाणी ही परीक्षा यशस्वीपणे पार पडली. निपुण हे पाणबुडी सहाय्यक जहाज अर्थात डायव्हिंग सपोर्ट व्हेसल आज नौदलाच्या ताफ्यात सामील होणार आहे. निस्तार श्रेणीतील या जहाजाचं मुंबईतील नेव्हल डॉकयार्डमध्ये अनावरण करण्यात येणार आहे. या जहाजामुळे समुद्रातील आव्हानात्मक परिस्थितीत काम करणाऱ्या पाणबुड्यांना सातत्याने मदत मिळणं शक्य होणार असून पाणबुडी बचाव मोहिमांना सहाय्य करण्याच्या भारतीय नौदलाच्या क्षमतेतही या जहाजामुळे वाढ होणार आहे. छत्तीसगडमधील बेलपोचा गोंपड जंगल भागातून स्थानिक पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा साठा जप्त केला आहे. नुकतंच आत्मसमर्पण केलेल्या एका नक्षलवादी गटाने दिलेल्या माहितीवरून विविध सुरक्षा दलांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेच्या लष्कराने होर्मुझच्या सामुद्रधुनीतील इराणच्या रॉकेट लॉन्चरवर हल्ला केल्याची माहिती एका अमेरिकन अधिकाऱ्याने आज दिली. गेल्या एका महिन्यातील ही पहिलीच लष्करी कारवाई आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील लराक बेटाजवळ स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं वृत्त इराणमधील काही प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. लराक बेटावर झालेल्या अमेरिकन हल्ल्यात इराणचे अनेक सैनिक आणि काही नागरिक मारले गेले असून काही जण जखमी झाले असल्याचं इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्ड्सनं म्हटलं आहे. याला प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशाराही IRGC दिला आहे. भारताचा आघाडीचा स्क्वॅश खेळाडू अभय सिंग यानं मलेशियातील सेरेमबान इथं झालेल्या तुआंकू मुरीज अजिंक्यपद चषक स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे. अंतिम सामन्यात अभयने हाँगकाँग चीनच्या हेनरी लुंग याचा 3-2 असा पराभव केला. अभयने आतापर्यंत 3 वेळा या स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे.
श्रीलंका क्रिकेटच्या प्रशासनात सरकारी हस्तक्षेप झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 2027 मध्ये होणाऱ्या महिला अजिंक्यपद स्पर्धेचं यजमानपद श्रीलंकेला

0: कडून काढून घेतला आहे. यजमान देशासह एकूण 6 संघांचा समावेश असलेल्या या महिलांच्या स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीचं यजमानपद श्रीलंकेकडे होतं. दुबईत सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषकाच्या 20 षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत भारताने थायलंड संघाचा 94 धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली. भारताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 9 बाद 159 धावा केल्या. यात शफाली वर्माच्या 64 धावांचा मोलाचा वाटा आहे. भारतीय महिला गोलंदाजांनी केलेल्या भेदक कामगिरीमुळे थायलंडचा डाव 17 षटकात 65 धावात आटोपला. भारताच्या नंदनी शर्माने 3, श्रीचरणीने 2 तर दीप्ती शर्माने 7 चेंडूत एकही धाव न देता 3 बळी घेतले. शफाली वर्मा हिला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. भारताचा पुढील सामना येत्या 3 सप्टेंबर रोजी हाँगकाँग विरुद्ध होणार आहे. नेपाळ प्रशासनाकडून भोटेकोशी नदीत पुराचा धोका असल्याचा नवीन इशारा काल जारी करण्यात आला. रसुवा, नुआकोट आणि धाडिंग या जिल्ह्यांमधील नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. नदीतील पाण्याचा प्रवाह वाढल्यानं नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं सावधानतेचा इशारा दिला आहे. बुधवारी नेपाळ तिबेट सीमेवर अचानक आलेल्या पुरामुळे जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यामध्ये अडकलेल्या शेकडो लोकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. भारत आणि चीनमधील तज्ज्ञांसह बचाव पथकं या नागरिकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. बेपत्ता असलेल्या 2500 नागरिकांपैकी शेकडो लोक नेपाळच्या जलविद्युत प्रकल्पाचे कर्मचारी असल्याचं मानलं जात आहे. नेपाळमधील पुरात आतापर्यंत 794 जणांचा मृत्यू झाला आहे. तिबेटमध्ये मृतांची संख्या 16 असून 546 लोक बेपत्ता आहेत. नेपाळमधील बाधित 8 जिल्ह्यात पूरस्थितीमध्ये अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी बचाव पथकं शर्थीचे प्रयत्न करत आहेत. नेपाळमध्ये आरोग्यविषयक आणि इतर तातडीच्या गरजांच्या मदतीसाठी जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन निधीतून 1,50,000 अमेरिकन डॉलर्सची रक्कम सुपूर्द केली आहे. दरम्यान नेपाळमधील भीषण पूर आणि पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे बिहारमधील गंडक आणि कोसी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नदीचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी वाल्मिकीनगर बराजचे सर्व 36 दरवाजे आणि कोसी बराजचे 20 दरवाजे उघडण्यात आले आहेत. तथापि गेल्या 24 तासात दोनही नद्यांची पाणी पातळी आणि विसर्गाचा प्रवाह कमी झाला आहे. ओडिशामध्ये आज पुन्हा अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान. छत्तीसगडमधील काही भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उझबेकिस्तानचा सर्वोच्च सन्मान प्रदान. 26 शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी किर्गिजिस्तानमध्ये दाखल. भारताचा विकासदर पुढील आर्थिक वर्षात 7% अधिक राहील असा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा विश्वास. नेपाळमध्ये पूरबळींची संख्या 794 पुन्हा पूर येण्याचा इशारा. आणि महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत थायलंडचा पराभव करत भारताची विजयी सलामी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .47 अर्थात 143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 8:41 झालेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
2: रसिक हो, तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कवितांचं अंतरंग उलगडणारा कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी. लेखन जान्हवी भागवत. निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी. शीर्षक गीत गायन कश्मीरा सावंत आणि सादरकर्ते विवेक वानखडे.

0: टप टप टप टप टाकीत टापा चाले माझा घोडा,
1: पाठीवरती जी न मखमली पायी रुपेरी तोडा. नमस्कार श्रोते हो, मी जान्हवी
0: आणि मी संपदा कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो.

0: ते हो, शाळेत अगदी मनापासून पाठांतर केलेल्या आठवणीत राहिलेल्या एखाद्या कवितेनं या कार्यक्रमाची आम्ही सुरुवात करत असतो.
1: तशीच आजची ही शांता शेळके यांची कविता.
0: एका रुबाबदार घोड्याचं वर्णन त्यांनी या कवितेत केलंय.
1: ही कविता वाचताना तो घोडा आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो.
0: आणि हो, हा घोडा परिकथेतला लहान मुलांच्या स्वप्नातला आहे हे चटकन लक्षात येतं.
1: शांता शेळके यांनी मुलांच्या स्वप्नातला घोडा कसा असेल, त्यांची त्याच्याशी असलेली मैत्री किती घट्ट असेल, मुलांच्या इशाऱ्यावर हा घोडा कसा दौडतो याचं वर्णन या कवितेमध्ये केलंय.
0: मुलांच्या मनातली कदाचित ही सुप्त इच्छा असेल असं वाटतं. तर ऐकूया या कवितेच्या पुढच्या ओळी.
1: उंच उभारी दोन्ही कान, ऐटीत वळवी मान कमान. उंच उभारी दोन्ही कान, ऐटीत वळवी मान कमान. मध्येच केव्हा दुडकत दुडकत चाले थोडा थोडा. टप टप टप टप टाकीत टापा चाले माझा घोडा.
0: घोडा माझा फार हुशार, पाठीवर मी होता स्वार. घोडा माझा फार हुशार, पाठीवर

0: वळवी मान कमान. उंच उभारी दोन्ही कान ऐटित वळवी मान कमान. मध्येच केव्हा दुडकत दुडकत चाले थोडा थोडा. टपटप टपटप टाकीत टापा चाले माझा घोडा.
1: घोडा माझा फार हुशार, पाठीवर मी होता स्वार. घोडा माझा फार हुशार, पाठीवर मी होता स्वार. नुसता त्याला पुरे इशारा, कशास चाबको ओढा. टपटप टपटप टाकीत टापा चाले माझा घोडा.
0: तर श्रोते हो, पहिल्या दोन ओळीत या ऐटदार घोड्याचं वर्णन केलेलं आहे
1: आणि नंतरच्या त्या दोन ओळी म्हणजेच त्या मुलाचं आणि घोड्याचं असलेलं नातं.
0: त्याला नुसता इशारा केला तरी तो त्या मुलाला त्याच्या इच्छित जागी घेऊन जाणार आहे. चापकाचा फटका देण्याची काहीच गरज नाही.
1: आणि श्रोते हो, हा घोडा इतका तगडा आणि ताकदवान आहे की
0: सात अरण्ये समुद्र सात, ओलांडिल हा एकदमात. सात अरण्ये समुद्र सात, ओलांडिल हा एकदमात. आला आला माझा घोडा, आधी रस्ता सोडा. टप टप टप टप टाकीत टापा चाले माझा घोडा.
1: तर अशी ही छानशी कविता मुलांच्या विश्वात शिरून त्यांच्यासाठी लिहिलेली आणि आजही आपल्याला बालपणात घेऊन जाणारी.
0: श्रोते हो, मराठी साहित्य विश्वात भावस्पर्शी हळुवार अशा कविता लिहिणाऱ्या शांता शेळके.
1: त्यांच्या शब्दांमधला हा हळुवार गंध आणि त्या शब्दांचा स्पर्श आपल्याला जाणवत राहतो.
0: रसिकांच्या मनाला साद घालणारं असं हे त्यांचं लेखन त्यांच्याशी एक अनुबंध तयार करतं.
1: श्रोते हो, असाच अनुबंध त्यांच्या पैठणी या कवितेने निर्माण केला.
0: याच कवितेविषयी आज आपण जाणून घेऊया.
1: आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या परिचयाची असणारी आणि आवडती अशी ही कविता आहे.
0: श्रोते हो, आपलं मन भूतकाळातल्या आठवणींमध्ये बऱ्याच वेळा रमतं.
1: या आठवणींना कुपीतल्या अत्तरासारखा गंध असतो.
0: आठवणींना त्यांचं अस्तित्व असतं.
1: त्यांच्यापाशी मनाला बांधून ठेवण्याचं सामर्थ्य असतं.
0: या आठवणी कधी चांगल्या तर कधी वाईट भयप्रद असतात.
1: वस्तूंच्या, माणसांच्या, घटनांच्या सगळ्यांच्या आठवणी असतात.
0: पण श्रोते हो, या आठवणींच्या प्रदेशात आपण रमतो ना, तेव्हा वाईट आठवणी आपण झटकून टाकतो
1: आणि चांगल्या आठवणीत आपण रमून जातो. तर शांता शेळके यांची पैठणी ही कविता देखील अशीच आहे.
0: आजीच्या आठवणीत रमलेल्या त्यांच्या मनाला आठवणींच्या बंधानं बांधून ठेवणाऱ्या या कवितेत त्या म्हणतात,
1: फडताळात एक गाठोडे आहे, फडताळात एक गाठोडे आहे. त्याच्या तळाशी अगदी खाली जिथे आहेत जुने कपडे, कुंचा, टोपडी, शेले, शाली, त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी.
0: श्रोते हो, प्रत्येक घरात असं कपड्यांचं आणि आठवणींचं एक गाठोडं असतंच. यात अतिशय प्रेमानं कपड्यांबरोबरच अनेक प्रसंग, अनेक माणसं आणि त्यांच्या आठवणी जतन करून ठेवलेल्या असतात. त्यांना प्रेमाचा हळुवार स्पर्श झालेला असतो.
1: आता शांताबाईंना त्या गाठोड्यात जी पैठणी सापडलीय तिचं वर्णन पुढे त्या करतात.
0: नारळी पदर जरी चौकडी, नारळी पदर जरी चौकडी, रंग तिचा सुंदर धाने. माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती. पडली होती साऱ्यांच्या पाया, हाच पदर धरून हाती.
1: तर अशी ही खूप जुनी आजीच्या लग्नातली पैठणी आज ती फडताळात सापडली आणि तिच्याबरोबरच आजीही त्यांना पुन्हा गवसली.
0: या पैठणीच्या सोबतीनं त्यांच्या आजीनंही संसारातल्या अनेक घटना, चढ उतार पाहिलेत आणि त्या साऱ्या प्रसंगांचा, आठवणींचा वास पैठणीनं जपून ठेवलाय. पुढे त्या म्हणतात,
1: पैठणीच्या अवतीभवती दरवळणारा सूक्ष्म वास, पैठणीच्या अवतीभवती दरवळणारा सूक्ष्म वास, ओळखीचा अनोळखीचा, जाणीव गूढ आहे त्यास.
0: धूप कापूर उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण, धूप कापूर उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण, पैठणीने या जपले तन एक मन.
1: तर श्रोते हो, अशा या पैठणीला कधीतरी खस हिन्यात माखलेली बोटं पुसली गेली होती, त्याचा गंध अजूनही जाणवतो आहे.
0: आणि याच पैठणीच्या पदराआडून केसात माळलेल्या शेवंती, चमेलीच्या फुलांचा वासही तसाच तिने जपून ठेवलाय.
1: श्रोते हो, यानंतरच्या ओळी किती सुंदर आहेत ऐका. हा,
0: वर्षामागून वर्षे गेली, संसाराचा

0: सराव झाला. वर्षामागून वर्षे गेली, संसाराचा सराव झाला. नवा कोरा कडक पोत एक मऊपणाल्याला, एक मऊपणाल्याला.
1: पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले. पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले. अहेवपणी मरण आले, आजीचे माझ्या सोने झाले, आजीचे माझ्या सोने झाले.
0: श्रोते हो, या ओळीतून आजीचं अख्खं आयुष्य त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. लग्नाच्या वेळी असलेल्या पैठणीचा आणि स्वभावाचा कडक पोत हळूहळू मऊ पडत गेलाय.
1: तसाच स्वभावही हळूहळू मऊ होत गेला.
0: तिचं अख्खं आयुष्य या पैठणीच्या घडीघडीतून उलगडत गेलं.
1: जुन्या काळी स्त्रियांना अहेव म्हणजेच सौभाग्यपणी मरण येणं हे खूप भाग्याचं समजलं जायचं. तसंच मरण त्यांच्या आजीला आलं.
0: म्हणून त्यांनी म्हटलंय, आजीची जशी इच्छा होती तसं तिला मरण आलं, तिचं सोनं झालं. आणि या कवितेचा शेवट असा आहे,
1: कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून. कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून. मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून.
0: मधली वर्ष गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा. मधली वर्ष गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा. पैठणीच्या चौकड्यानो आजीला माझे कुशल सांगा, आजीला माझे कुशल सांगा.
1: तर श्रोते हो, आजीचा स्पर्श, आजीचा गंध जपून ठेवणारी ही उबदार पैठणी.
0: आजी आणि नातीच्या नात्यातला गहिरा अर्थ सांगणारी,
1: आठवणींना मूर्त रूप देणारी ही पैठणी तुम्हालाही आवडली ना?
0: या निमित्तानं तुमच्याही आठवणी जाग्या झाल्या असतील. तुमची आजी किंवा अन्य कोणतीही प्रिय व्यक्ती तुम्हाला आठवली असेल हे नक्की.
2: फडताळात एक गाठोडे आहे, त्याच्या तळाशी अगदी खाली जिथे आहेत जुने कपडे, कुंचा, टोपडी, शेले, शाली, त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी. त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी. नारळी पदर, जरी चौकडी, रंग तिचा सुंदर धानी. माझी आजी लग्नामध्ये ही पैठणी नेसली होती. माझी आजी लग्नामध्ये ही पैठणी नेसली होती. पडली होती साऱ्यांच्या पाया, हाच पदर धरून हाती. पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्म वास, पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्म वास, ओळखीची अनोळखीची जाणीव गूढ आहे त्यास. धूप कापूर उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण. धूप कापूर उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण. पैठणीने या जपले एक तन एक मन. खस हिन्यात माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली. खस हिन्यात माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली. शेवंतीची चमेलीची आरास पदरा आडून हसली. वर्षामागून वर्षे गेली, संसाराचा सराव झाला. वर्षामागून वर्षे गेली, संसाराचा सराव झाला. नवा कोरा कडक पोत एक मऊ पण आल्याला. पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले. पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले. अहेवपणी मरण आले, आजीचे माझ्या सोने झाले. कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवटाळून. कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवटाळून. मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून. मधली वर्षे गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा. मधली वर्षे गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा. पैठणीच्या चौकड्यांनो आजीला माझं कुशल सांगा. पैठणीच्या चौकड्यांनो आजीला माझं कुशल सांगा.
1: श्रोते हो, पैठणी ही आम्हाला आवडणारी शांताबाईंची कविता.
0: पण त्यांना आवडणाऱ्या त्यांच्या एका कवितेविषयीचं

0: त्यांचं मनोगत आम्हाला सापडलं त्याविषयी थोडंसं बोलूया.
1: महाराष्ट्र साहित्य पत्रिकेच्या डिसेंबर 1990 अंकात शांता शेळकेंनी त्यांच्या आवडीच्या कवितेविषयी लिहिले.
0: आपापला स्वतंत्रचंद्र हे त्या कवितेचं नाव. त्यात त्या म्हणतात,
1: प्रत्येकाला कवळायचा असतो, प्रत्येकाला कवळायचा असतो आपापला स्वतंत्रचंद्र दोन्ही हातात.
0: ते न जमल्यास वेचायचे असते चिमूटभर चांदणे तरी.
1: जे डबीत ठेवायचे असते जपून, जे डबीत ठेवायचे असते जपून
0: आणि दाखवायचे असते म्हातारपणे पोराबाळांना एक अपूर्वाईची चीज म्हणून.
1: श्रोते हो, या कवितेची जन्मकथा त्यांनी सांगितली आहे ती अशी.
0: कविता सुचते कशी हे सांगता येत नाही. कुठे कधी ती सापडेल सांगता नाही यायचं.
1: एखादं दृश्य, एखादं चित्र, वाचनातली एखादी ओळ किंवा कानावर सहज पडलेले शब्द यामध्ये कवितेचा धागा असतो
0: जो कवीला सापडतो आणि कविता साकारते.
1: शांताबाईंच्या बाबतीतही हेच घडत असे.
0: त्या सेन्सॉर बोर्डाच्या सदस्य असताना त्या बोर्डाच्या ऑफिसमध्ये चित्रपट पाहण्यासाठी गेल्या होत्या.
1: थोडा वेळ होता म्हणून सोबत आणलेलं पुस्तक त्या वाचत बसल्या होत्या.
0: हॉलिवूडमधल्या एका दिग्दर्शकानं ते पुस्तक लिहिलं होतं.
1: त्यात त्याने चित्रपट क्षेत्रातल्या आपल्या सुरुवातीच्या दिवसातल्या धडपडीचं चित्र रेखाटताना म्हटलं होतं,
0: वी वेअर बोथ इन सर्च ऑफ अवर ओन प्रायव्हेट मून्स.
1: आणि श्रोते हो, ही ओळ वाचल्यानंतर खूप दिवस मनात घुसमटत असलेले शब्द शांताबाईंनी कागदावर उतरवले.
0: आभाळ स्वच्छ मोकळं झालं.
1: प्रतिभावंतांना त्यांच्या कलात्मक यशाचा चंद्र त्यांच्या हयातीतच गवसतो, पण सामान्यांना जन्मभर धडपड करूनही चिमुडभर चांदणंही हाती येत नाही.
0: चांदणं निसटून गेल्यानंतर कधीतरी उमगतं की पायाखालच्या मातीतच हे चांदणं रुजलं होतं. म्हणून त्या म्हणतात,
1: तेव्हा उमगते आपल्या पायाखालच्या मातीतच, तेव्हा उमगते आपल्या पायाखालच्या मातीतच रुजले आहे आपले चांदणे, आणि आसवांच्या थरथरत्या थेंबात गवसतो आहे आपापला स्वतंत्रचंद्र.
0: श्रोते हो, अतिशय सुंदर अशी ही कविता आहे. ही जर सापडली तर अवश्य वाचा, आवडेल तुम्हाला.
1: श्रोते हो, शांता शेळके बालपणापासूनच वेगवेगळ्या कवितांमधून, गाण्यांमधून आपल्याला इतक्यांदा भेटल्यात की खरं तर त्यांचा वेगळा असा परिचय करून देणं गरजेचं आहे असं वाटत नाही.
0: पण तरीही थोडंसं त्यांच्याविषयी बोलूयाच. आशयघन साधेपणा हा त्यांच्या कवितेचा आत्मा.
1: अतिशय सहज, साधे, तरल शब्द ही त्यांच्या कवितेची ओळख.
0: संवेदनशीलतेनं लिहिणाऱ्या शांताबाई शेळके यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1922 सालचा.
1: शिक्षण पुण्यात झालं.
0: सुरुवातीच्या काळात आचार्य अत्रेंच्या नवयुगमध्ये उपसंपादक म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली.
1: नंतर रुईया आणि महर्षी दयानंद महाविद्यालयात मराठीच्या अध्यापिका म्हणून त्यांनी काम केलं.
0: 1996 साली आळंदी इथं झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं.
1: अनुवादक, स्तंभलेखिका, समीक्षक म्हणूनही त्यांनी लेखन केलं.
0: केंद्रीय फिल्म प्रमाण मंडळाच्या म्हणजेच सेन्सॉर बोर्डाच्या त्या सदस्या होत्या.
1: श्रोते हो, त्यावेळेचा एक किस्सा असा आहे,
0: त्या सेन्सॉर बोर्डवर कार्यरत असल्यानं त्यावेळी त्यांना चित्रपट गीतं लिहिता येणार नव्हती. सेन्सॉर बोर्डाचा तसा नियम आहे.
1: पण सेन्सॉर बोर्डवर निवड होण्याआधी त्यांनी काही चित्रपटांसाठी गाणी लिहिली होती आणि ते चित्रपट प्रदर्शित झाले नव्हते.
0: आणि त्यांच्या सेन्सॉर बोर्डवर झालेल्या निवडीनंतर ते प्रदर्शित होणार होते.
1: नियमानुसार हे चुकीचं होतं. मग अशा वेळी करणार काय?
0: ही गोष्ट त्यांचे मित्र डॉक्टर वसंत अवसरे यांना त्यांनी सांगितली.
1: डॉक्टर अवसरे त्यांना मुली समान मानत असत.
0: शांताबाईंची अडचण लक्षात आल्यावर डॉक्टर अवसरेंनी त्यांना सांगितलं,
1: या चित्रपट गीतांचे गीतकार म्हणून माझं नाव दे.
0: शांताबाईंनी तसंच केलं.
1: श्रोते हो, वसंत अवसरे या नावाने लिहिलेली जी चित्रपट गीतं आता आपण ऐकतो ना, ती प्रत्यक्षात शांताबाईंनीच लिहिलेली आहेत.
0: आणि गंमत म्हणजे त्यातल्या काही गीतांना पुरस्कारही मिळालेले आहेत.
1: श्रोते हो, रेशमाच्या रेघानी, लाल काळ्या धाग्यानी, कर्नाटकी कशीदामी काढिला
0: यासारखी लावणी लिहून मराठीतल्या पहिल्या स्त्री लावणीकार त्या ठरल्या.
1: त्यांची 1941 साली पहिली बालकविता प्रसिद्ध झाली होती.
0: त्यानंतरचा हा प्रवास खरोखरच संपन्न असा आहे.
1: वर्षा, गोंदण, अनोळख, पूर्वसंध्या,
0: रेशीम रेघा, जन्मजान्हवी, तोच चंद्रमा यासारखे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत.
1: नक्षत्रचित्रे हा व्यक्तिचित्रांचा

0: चा संग्रह, पावसाआधीचा पाऊस, संस्मरणे हे ललितलेखांचे संग्रह, धूळपाटी हे त्यांचं आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे.
1: त्याबरोबरच शांताबाईंनी हिंदी, इंग्रजी, संस्कृत या भाषांमधील साहित्यकृतींचं अत्यंत ओघवत्या शैलीत भाषांतर केलं आहे.
0: यात विशेष उल्लेखनीय पुस्तक म्हणजे महाकवी कालिदासांच्या संस्कृत मेघदूताचं त्यांनी केलेलं भाषांतर, तर लिटिल वुमेन या कादंबरीचा चौघीजणी हा अनुवाद.
1: याबरोबरच जपानी हायकूंचा अनुवाद म्हणजेच पाण्यावरच्या पाकळ्या तसंच गवती समुद्र या पुस्तकांचा उल्लेख करावा लागेल.
0: त्याचबरोबर अनेक चित्रपट गीतं, अनेक बालगीतं त्यांनी लिहिली.
1: त्यात आपल्या सगळ्यांच्या आवडीची बालगीतं म्हणजे किलबिल किलबिल पक्षी बोलती, विहीण बाई उठा आता उठा, अशी छान छान बालगीतंही त्यांनी लिहिलेली आहेत.
0: श्रोते हो, एवढं सगळं विपुल लेखन करणाऱ्या शांताबाई खऱ्या अर्थाने रमल्या त्या मात्र कवितेतच.
1: आणि त्यांच्या या कवितेत रमण्यानं मराठी कवितेच्या विश्वात त्यांच्या नावाचं गोंदण मात्र कायमस्वरूपी राहिलं.
0: त्यांच्या अनेक कवितांविषयी इथे बोलावंसं वाटतंय,
1: पण त्यांच्या एका छोट्याशा पण सुंदर अर्थपूर्ण कवितेनं कार्यक्रमाची आम्ही सांगता करत आहोत.
0: कोणत्या असतात फुलांच्या जन्मवेळा, कोणत्या असतात फुलांच्या जन्मवेळा, कळ्या फुलताना की पाकळ्या गळताना,
1: अथांग निळाई प्राण एकवटून बघताना, अथांग निळाई प्राण एकवटून बघताना, की निमूटपणे खालच्या मातीत मिसळताना, की निमूटपणे खालच्या मातीत मिसळताना. श्रोते हो, आजचा हा कार्यक्रम तुम्हाला आवडला ना, आम्हाला अवश्य कळवा. आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9405573485.
0: तर आजच्या या कार्यक्रमातून मी जान्हवी
1: आणि मी संपदा आपला निरोप घेतोय.
0: नमस्कार.

0: श्रोते हो, आपण ऐकत होता कवितांचं अंतरंग उलगडणारा कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी. लेखन जान्हवी भागवत. निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी. शीर्षक गीत गायन कश्मीरा सावंत आणि सादरकर्ते विवेक वानखडे.
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आणि आता लखलख चंदेरीमध्ये प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत.

स्ट्रीट डान्सर 3D या चित्रपटातलं दिव्या कुमार सचिन जिगर यांनी गायलेलं गाणं आताच आपण ऐकलं. सचिन जिगर यांच्या या गीताला संगीत दिलं होतं भार्गव पुरोहित यांनी.

0: दमदार लोकांसाठी कसदार दूध वारणा दूध।
1: शंकर महादेवन यांनी गायलेली समीर यांची गीतरचना, संगीतकार सी एस बासू आणि चित्रपट आहे रंगरेज।

0: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
1: कारण आम्हाला ठाऊक आहे
0: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
1: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
0: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
1: वारणा पनीर.
0: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
2: बत्ती गुल मीटर चालू या चित्रपटातलं अरिजित सिंग यांनी गायलेलं गाणं आपण ऐकणार आहोत. सिद्धार्थ गरिमा यांच्या या गीताला संगीत दिलं आहे सचेत परंपरा यांनी.

0: श्रोते हो, आज सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात लहान मुलांमधील कान नाक घशाचे विकार आणि घ्यायची काळजी या विषयावरती डॉक्टर सायली फडके यांची गौरी मुळे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
1: श्रोते हो, मंगळवारी 1 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका. एम ए परीक्षेत संस्कृत विषयात पुणे विद्यापीठात सुवर्ण पदकासह प्रथम आलेल्या स्वरदा लोलेकर यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी साधलेला संवाद.
2: माझं असं होतं की मला भाषा खूप आवडायच्या. म्हणजे कवितेचं रसग्रहण असेल किंवा निबंध लेखन असेल किंवा आपल्याला शाळेत असतं ना की वृक्षाचं मनोगत सांगा
1: बरोबर
2: किंवा फुलाचं मनोगत सांगा, तर या सगळ्या गोष्टी मला खूप आवडायच्या. आणि शाळेकडून मी आंतरशालेय स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे.
1: अच्छा.
2: इतकं मला भाषेविषयी खूप प्रेम होतं आणि त्यातच संस्कृत भाषा माझ्या अध्ययनात आली. मी इयत्ता 8वीत असताना तो विषय निवडला आणि ते प्रेम वृद्धिंगत होत गेलं.
1: तेव्हा नक्की ऐका मंगळवारी 1 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलो हर्ट्स वर, तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर.
0: श्रेया घोषाल आणि स्वरूप खान यांनी गायलेली AM तौराज यांची गीतरचना, संगीतकार संजय लीला भन्साली आणि चित्रपट आहे पद्मावत.

0: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
1: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती।
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे।
2: हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

बागी टू या चित्रपटातलं आतिफ असलम यांनी गायलेलं गाणं आताच आपण ऐकलं. गीतकार आणि संगीतकार होते आरको. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो, शेवटी आपण ऐकूया कबीर सिंग या चित्रपटातलं श्रेया घोषाल यांनी गायलेलं गाणं. इरशाद कामिल यांच्या या गीताला संगीत दिलं आहे अमाल मलिक यांनी.

या गाण्याबरोबरच लखलख चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आणि ही आहे आमची पहिली सभा. सकाळचे 9:30 वाजले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: दमदार लोकांसाठी कसदार दूध वारणा दूध।
1: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र इंद्रधनुष्य या कार्यक्रमात लहान मुलांमधील कान नाक घशाचे विकार आणि घ्यायची काळजी या विषयावरती डॉक्टर सायली फडके यांची गौरी मुळे यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित करत आहोत। सादर करते विवेक वानखडे।
2: श्रोते हो नमस्कार। आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी गौरी मुळे तुमचं मनपूर्वक स्वागत करते। लहान मुलांचं आरोग्य ही प्रत्येक पालकासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे। विशेषतः कान नाक आणि घशाशी संबंधित तक्रारी मुलांमध्ये वारंवार दिसून येतात। सर्दी, नाक बंद होणं, घसा दुखणं, टॉन्सिल्सचा त्रास, कान दुखणं, ऐकण्याची समस्या अशा अनेक तक्रारी मुलांमध्ये दिसून येतात। काही वेळा ही लक्षणं साधी वाटली तरी त्यामागे कधीकधी काही गंभीर कारणंसुद्धा असू शकतात। त्यामुळे योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आणि घरच्या घरी योग्य काळजी घेणं हे गरजेचं असतं। याचविषयी अधिक माहिती आज आपण जाणून घेणार आहोत कान नाक घसा तज्ज्ञ डॉक्टर सायली फडके यांच्याकडून। मॅडम नमस्कार।
3: नमस्कार।
2: कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत। मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की लहान मुलांमध्ये कान नाक आणि घशाशी संबंधित कोणते विकार सर्वात जास्त आढळतात?
3: लहान मुलांमध्ये वारंवार सर्दी खोकला होणं, टॉन्सिलचं इन्फेक्शन होणं, कानाचं इन्फेक्शन किंवा नाकाच्या मागे ॲडिनल्सच्या ज्या गाठी असतात त्या वाढणे, त्याचं इन्फेक्शन,

0: होणे, नाकातून रक्त येणं ज्याला आपण घोळणा फुटणं असं म्हणतो, कान नाकमध्ये, कानाच्या किंवा नाकामध्ये लहान मुलं फॉरेन बॉडीज घालतात, पेन्सिल, मणी, कॉटन, तर असे त्रास हे दिसून येतात.
1: मोठ्या माणसांच्या तुलनेत लहान मुलांना कानाक घशाचे विकार वारंवार होण्याची शक्यता असते, मग याची कोणती कारणं सांगता येतील?
0: लहान मुलांमध्ये त्यांची जी प्रतिकार शक्ती असते ती अजून विकसित होत असते, पूर्ण डेव्हलप झालेली नसते. त्यामुळे काय होतं की कुठल्याही प्रकारचा संसर्ग झाला, बॅक्टेरियल, व्हायरल इन्फेक्शन झालं की ते लगेच पसरतं. आणि हेच कारण असल्यामुळं बऱ्याचदा लहान मुलांमध्ये शाळेत जी मुलं जातात किंवा डे केअरमध्ये जी मुलं जातात त्यांच्यामध्ये हा संसर्ग जो असतो तो जवळचा संपर्क आल्यामुळे वारंवार दिसून येतो. दुसरी एक गोष्ट म्हणजे कानाला आणि नाकाला जोडणारी एक ट्यूब असते, युस्टॅशियन ट्यूब असं म्हणतात त्याला, ती लहान मुलांमध्ये आकाराने मोठी वाईड असते आणि ॲज कम्पेअर टू ॲडल्ट्स ही निम्म्या लांबीची असते. त्यामुळे हे जे इन्फेक्शन आहे नाकातून कानाकडे जाणारं जे इन्फेक्शन आहे ते लवकर पसरतं. त्याच्यामुळे कानाचे जे इन्फेक्शन आहे ते वारंवार मुलांमध्ये कान दुखणं असेल, सर्दी झाल्यावर कान गच्च होणं असेल, हे आपल्याला वारंवार बघायला मिळतं.
1: कधी कधी बघा मुलं सतत कानाला हात लावणं किंवा फक्त रडत राहतात, त्यांना सांगता येत नाही की आपल्याला काय होतंय, हे नेमकं कशाचं लक्षण असू शकतं?
0: आपल्या कानामध्ये तीन भाग असतात, बाह्य कर्ण, मध्य कर्ण आणि अंतर कर्ण. आता बाह्य कर्णामध्ये जर मळ झाला असेल, इन्फेक्शन झालं असेल तर कानाला खास सुटते किंवा कान दुखायला लागतो. मधल्या कानामध्ये इन्फेक्शन झालं असेल तर त्यामुळे वेदना होतात आणि त्यामुळेही हात लावला जातो. दुसरं म्हणजे मधल्या कानामध्ये सर्दी साठून साठून तिथे प्रेशर वाढतं आणि कान दुखू शकतो. मुलांमध्ये हे प्रमाण जास्त आढळून येतं. याशिवाय इतर कारणं आहेत की 6 ते 8 महिन्यांची लहान मुलं जी असतात त्यांच्यामध्ये दात येत असतात. दात येताना कान खाजवला जातो, कानाला वारंवार हात लावला जातो. किंवा बऱ्याचदा मुलांना कंटाळा आला असेल, झोप आली असेल तरी पण ते कान चोळतात. तर ही अशी कारणांमुळे मुलं कानाला वारंवार हात लावू शकतात.
1: मला एक सांगा की काही कारणाने जर मुलांना कानामध्ये संसर्ग होत असेल तर त्या मुलाच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो का?
0: नक्कीच. कानामध्ये जेव्हा सर्दी साठते, मी जे म्हणलं की युस्टॅशियन ट्यूब जी असते तिला सूज आली तर कानातले जे सर्दी आहे परत नाकामध्ये जाऊ शकत नाही, त्यामुळे ते पाणी साचून राहतं आणि कानामधले जी हाडं आहेत जे ऐकण्याचं काम करतात ती घट्ट बसतात किंवा त्यांची हालचाल व्यवस्थित होत नाही. कानाचा पडदा जो असतो तो व्हायब्रेट होत नाही, त्याला वारंवार सूज येते. त्यामुळे निश्चितच ऐकण्यामध्ये परिणाम होतो. आणि पर्यायाने ह्या मुलांमध्ये स्पीच आणि लँग्वेज डेव्हलपमेंट उशिरा दिसून येते.
1: कान स्वच्छ करण्यासाठी इयरबड किंवा काडी किंवा टोकदार वस्तू सर्रास वापरल्या जातात, तर मुळात आधी हे योग्य आहे का आणि त्याचे मुलांच्या कानावर कोणते दुष्परिणाम होऊ शकतात?
0: हे लहान मुलांमध्येच नाही तर मोठ्या माणसांमध्ये पण मला सांगायचं आहे, कानामध्ये कुठलीही गोष्ट घालायची नाही. देवाने एवढी छान नैसर्गिक सोय केलेली आहे कान स्वच्छ ठेवण्यासाठी, तर कान स्वच्छ करणे किंवा कान साफ करणे हे आपला पण एकतर करू नये. आणि जो तयार होणारा मळ असतो, कानात मळ तयार होतो, तो नैसर्गिक प्रोटेक्शन असतं. ते त्याच्यामुळे बरेचसे बॅक्टेरिया किंवा जे जीवजंतू असतात त्यांची वाढ रोखली जाते आणि त्याच्यामुळे सारखा संसर्ग होत नाही. तर कानामधला मळ काढणं, त्याच्यासाठी बड्स वापरणं तर अजिबातच योग्य नाही आहे, कारण आपण जेव्हा बड्स वापरतो तेव्हा जो तयार झालेला मळ असतो तो आपण आत ढकलला जातो आणि तो आत ढकलून तो रुतून बसतो आणि पर्यायाने बाह्यकरणाचं इन्फेक्शनचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे बड्स तर अजिबातच वापरू नयेत. आणि काडी किंवा किल्ली किंवा कान कोरणं याच्यामुळे काय होतं की कानाची जी त्वचा असते ती खूप नाजूक असते, त्याला जर जराही धक्का लागला तरी इन्फेक्शनचं प्रमाण मोठं असतं, वेदना खूप होतात. त्याच्यामुळे असं काहीही कुठलीही गोष्ट कानात घालू नये.
1: किंवा कानाचा पडदा जो आपण म्हणतो,
0: जर हे डीप गेलं

0: तर कानाच्या पडद्यालाही इजा होऊ शकते आणि पर्यायाने कानाच्या पडद्याला छिद्र पडू शकतं आणि नंतर मग पू येणं किंवा वारंवार इन्फेक्शन होणं आणि कमी ऐकू येणं हे असे लक्षणं आपल्याला दिसू शकतात.
1: अलीकडे पालकांचं बघून सुद्धा इयरफोन किंवा हेडफोनचा वापर मुलं जास्त प्रमाणात करताना दिसतात. म्हणजे आपण काय ऐकतोय हे समोरच्याला कळू नये आणि ते गेम आणि ह्या दंग राहण्यासाठी पालक पण देऊन टाकतात. तर मला सांगा की याचा मुलांच्या कानावर किंवा ऐकण्याच्या क्षमतेवर काय परिणाम होऊ शकतो?
0: आता हेडफोन्स वापरणारी मुलं ही शक्यतो 11-12 वर्षानंतरची, ज्याला आपण ॲडोलसंट स्टेजमध्ये असतात, अशी असतात की ज्यांना स्वतःचं पण करायचं असतं आणि पालकांचं पण थोडंसं
1: अनुकरण करायचं असतं.
0: हां, बरोबर. त्याच्यामुळे इयरबड्स आणि हेडफोन्स वगैरे वापरतात, पण हे जर त्यांनी खूप वेळासाठी ऐकले किंवा त्याची जी डेसिबलची क्षमता आहे ती जर जास्त ठेवली तर त्यांना ऐकण्यामध्ये नॉईस्ट इंड्यूस्ड हिअरिंग लॉस आम्ही त्याला म्हणतो, खूप कर्कश आवाज हा खूप वेळासाठी ऐकला तर अचानकपणे जो लॉस येतो त्याला नॉईस इंड्यूस्ड हिअरिंग लॉस म्हणतात, तो येऊ शकतो आणि तो मेन म्हणजे इरिव्हर्सिबल असतो. त्याला जर वेळेत उपचार घेतले नाहीत, पहिल्या 1-2 दिवसात जर ट्रीटमेंट घेतली नाही तर तो परमनंट लॉस होऊ शकतो आणि मग अशा मुलांमध्ये मग हिअरिंग एडशिवाय पर्याय नसतो. त्यामुळं निश्चितच जी मुलं आहेत त्यांना हेडफोन्स आधी वापरू नयेत आणि वापरणार असलात तरी ब्रेक घेऊन वापरावेत, कमी वेळासाठी वापरावेत.
1: बहिरेपणा येऊ शकतो त्याने आणि त्याचा अभ्यासावर पण परिणाम होऊ शकतो, कारण शिक्षक
0: काय शिकवतात हे कळत नाही आणि लक्ष लागत नाही,
1: किंवा एक त्या विशिष्ट आवाजाचंच त्यांना फक्त ऐकू येतं. त्याच्या कमी जर लेवलचं असेल तर ती बघत बसतात की काय चालू आहे. टीव्हीचा आवाज असेल, मोबाईलचा असेल,
0: असा मोठा लागतो त्यांना.
1: हा, याचा खूप परिणाम होतो. दुसरी गोष्ट की लाऊड स्पीकर किंवा डीजे याचा जो आवाज असतो तो अत्यंत मोठा असतो, तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो?
0: सडन सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस म्हणतात त्याला. की डीजेचा तर आवाजामुळं मोठ्या माणसांचे कान पण म्हणजे कर्णबधीर झालेले आहेत आणि लहान मुलांचे तर नाजूकच असतात, त्याच्यामुळे डीजेचा आवाज जर खूप वेळ ऐकला आहे, गणपतीच्या मिरवणुका वगैरे ज्या असतात त्याच्यामध्ये आपण बघतो की खूप जोरात आवाज असतात, आणि असे कित्येक पेशंट आम्ही बघितलेले आहेत की जे त्यांनी आपलं ऐकणं क्षमता गमावलेली आहे आणि हिअरिंग एड वापरण्याशिवाय त्यांना पर्याय नाहीये.
1: मॅडम, मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की काही मुलं जन्मतःच कर्णबधीर असतात किंवा कर्णदोष त्यांच्यामध्ये असतो, तर तो पालकांनी कसा ओळखावा आणि मग त्याच्यावर कसे उपचार करता येतात?
0: नवजात मुलांमध्ये कर्णदोष, प्रेग्नन्सीमध्ये जर आईला काही आजार झाले असतील, व्हायरल इन्फेक्शन्स झाले असतील, तर होऊ शकतो. किंवा ज्या मुलांची प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झालेली आहे, प्रीटर्म डिलिव्हरी झालेली आहे, वजन कमी आहे, किंवा ज्यांना काचेच्या पेटीत म्हणजे NICU मध्ये ठेवलेलं आहे, अशा मुलांमध्ये जन्मतःच कर्ण दोष असण्याचं प्रमाण जास्त आढळलेलं आहे. अशा मुलांमध्ये जेव्हा काचेच्या पेटीत मुलांना ठेवलं जातं तेव्हा जन्मानंतर त्यांची OAE नावाची स्क्रीनिंग टेस्ट केली जाते, ऑटो अकॉस्टिक इमिशन्स असं म्हणतात त्याला, की ज्याच्यामध्ये आपल्याला कळू शकतं की कानाची नस ही चांगली आहे की नाही. त्यावेळेला काहीच करायचं नसतं, पण नंतर 6 महिन्यांनी बेरा नावाची दुसरी एक कन्फर्मेटरी टेस्ट असते, ती करून जर दोष असेल तर त्यानुसार त्याला पुढे सर्जरी लागणार आहे की मशीन वापरावं लागणार आहे हे आपल्याला बघू शकतं. आता पालकांनी याच्यामध्ये काय करायचं की जरी सगळं व्यवस्थित असेल, काचेच्या पेटीत ठेवलं नसेल, नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल, तरी एक साधारण 2-3 महिन्याच्या दरम्यान आपलं जे बाळ आहे ते रिस्पॉन्ड करतंय का आवाजाला, टाळ्यांना, चुटकीला, किंवा कुकरची शिट्टी वाजल्यावर एकदम दचकतंय का, मोठा आवाज झाला तर मान तिकडे वळवतंय का, बघायला पाहिजे हे, की जेणेकरून लवकरात लवकर हे स्क्रीनिंग टेस्ट केली जाईल आणि पुढे मुलांना कर्ण बधिरता येणार नाही.
1: काही वेळा असं म्हटलं जातं की मुलं जर उशिरा बोलली तर काही पालक असं म्हणतात की नाही, आम्ही पण आमच्या लहानपणी उशिराच बोललो त्यामुळे आमची मुलं सुद्धा उशिरा बोलली तर काही हरकत नाही. पण कानाने ऐकू येण्याचा आणि बोलण्याचा काही संबंध असू शकतो का?
0: निश्चितच आहे. कानावर जर का शब्द पडले नाही तर

0: अनुकरण करत नाही किंवा बोलायला शिकत नाही. त्यामुळे कानाला जर व्यवस्थित ऐकू येत नसेल तर अशा मुलांमध्ये स्पीच डेव्हलपमेंट आणि लँग्वेज डेव्हलपमेंट ही डिलेड असल्याचं दिसून आलेलं आहे. म्हणूनच कानाची तपासणी करणं गरजेचं आहे की ज्याच्यामुळे लवकरात लवकर बाळाला नीट ऐकू येत आहे का नाही हे जर कळालं तर त्याचं पुढचे सगळेच माइलस्टोन्स असतात ते व्यवस्थित करायला आपण मदत करू शकतो.
1: आत्ता आपण कानांच्या तक्रारींबद्दल बोललो, आता मला असं सांगा की काही मुलांना जर सतत सर्दी होत असेल तर ते कशाचं लक्षण असू शकतं आणि पालकांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला याबाबत कधी घ्यावा?
0: मुलांमध्ये बऱ्याचदा जेव्हा व्हायरल इन्फेक्शन्स होतात, मी मगाशी म्हणलं तसं की इम्युनिटी डेव्हलप होत असते या वयामध्ये आणि त्यांना सतत संसर्ग होत असतो, तर व्हायरल इन्फेक्शनमध्ये सर्दी ही पहिलं लक्षण आहे. कारण आपण नाकाने श्वास घेतो, नाकाने विषाणू जे असतात ते आत जातात आणि तिथे इन्फेक्शन होतं. अजून एक म्हणजे बऱ्याच मुलांमध्ये

0: मी मगाशी म्हणलं तसं की इम्युनिटी डेव्हलप होत असते या वयामध्ये आणि त्यांना सतत संसर्ग होत असतो. तर व्हायरल इन्फेक्शनमध्ये सर्दी ही पहिलं लक्षण आहे, कारण आपण नाकाने श्वास घेतो, नाकाने विषाणू जे असतात ते आत जातात आणि तिथे इन्फेक्शन होतं. अजून एक म्हणजे बऱ्याच मुलांमध्ये, 2 ते 5 वर्षाच्या मुलांमध्ये एकाच नाकातून सर्दी वाहत असते. पेशंट्स येतात की 8 दिवस झाले सर्दी झाली आहे, औषधं घेऊन पण कमी आलेलं नाही आहे. बघितलं तर कळतं की नाकामध्ये काहीतरी फॉरेन बॉडी घातलेली असते, मणी असेल, शेंगदाणा असेल, पेन्सिलीचा तुकडा असेल, क्रेयॉन्स असतील, तर ते नाकामध्ये साठवून सर्दी त्यांना होते आणि ते दुर्लक्षित केलं जातं की काही घातलं आहे का. हे पालकांच्या पण लक्षात येत नाही, मुलांच्या तर येतच नाही. त्याच्यामुळे वारंवार जर सर्दी होत असेल तर याचा विचार आपण करू शकतो, या इन्फेक्शन्सचा किंवा ॲडिनॉइड्सच्या गाठी वाढलेल्या आहेत का हे बघू शकतो. तर ही लक्षणं दिसू शकतात.
1: शाळेमध्ये आपण बघतो की मुलं एकमेकांच्या वस्तू अगदी सहज वापरतात, खोटरबर असेल, पेन्सिल असेल, पेन असेल, पण अशा एखाद्या मुलाला जर सर्दीचा संसर्ग झाला असेल तर त्याचा संसर्ग इतर मुलांना होऊ शकतो का?
0: हो, अगदीच होऊ शकतो. आपण बघतो की एका मुलाला वर्गातल्या जर का सर्दी खोकला झाला असेल तर पुढच्या 10 मुलांना तो पसरू शकतो. तर संसर्ग तर जवळचा संपर्क आल्यामुळे होतोच. तर अशी जर का लक्षणं आधीच बघितली पालकांनी तर 1-2 दिवस शाळेत पाठवू नये त्यांना, की जेणेकरून बाकीच्या मुलांना संसर्ग होणार नाही आणि मुलाला पण आराम मिळेल आणि तो लवकर रिकवर होईल.
1: मॅडम, मला असं सांगा की ॲडिनॉइड्स म्हणजे काय आणि ते वाढल्यास मुलांमध्ये त्याची कोणती लक्षणं दिसतात?
0: ॲडिनॉइड्स ह्या नाकामागच्या लिम्फॉइड टिश्यू आहेत. जसे घशामध्ये टॉन्सिल्स असतात तसे नाकाच्या मागे पण लिम्फॉइड टिश्यू असतात, त्याला ॲडिनॉइड्स असं म्हणतात. आता हे फर्स्ट लाईन डिफेन्स मेकॅनिझम म्हणून काम करतात. म्हणजे काय, तर जेव्हा नाकामध्ये कुठल्याही प्रकारचे जीवाणू विषाणू येतात तर त्यांचं इन्फेक्शन रोखण्यासाठी ही लिम्फॉइड सिस्टीम असते ती कार्यरत होते आणि तिथल्या तिथे त्यांना संपवण्याचं काम करते. जर ह्या विषाणूंची संख्या वाढली तर आपण त्याला इन्फेक्शन झालं असं म्हणतो. जेव्हा हे इन्फेक्शन होतं तेव्हा ॲडिनॉइड्स हे सुजतात आणि सुजल्यामुळे लाल होणे, त्यांचा आकार वाढणे आणि नाक बंद होणे ही लक्षणं आपल्याला मुख्यत्वे करून बघायला मिळतात. आता फक्त हीच आहेत का लक्षणं तर नाही, अजूनही बरीच लक्षणं आहेत. जसे की ह्या ॲडिनॉइड्सचा साईज जर इन्फेक्शन संपल्यानंतर सुद्धा पूर्ववत आला नाही किंवा तसाच राहिला तर अशा मुलांमध्ये नाक कायम बंद राहतं, ते तोंडाने श्वास घ्यायला लागतात, झोपेमध्ये तोंड उघडं ठेवून झोपतात किंवा घोरण्याचं प्रमाण लहान मुलांमध्ये दिसून येतं आणि अशा वेळेस त्यांची झोप पूर्ण होत नाही, त्यामुळे त्यांची चिडचिड वाढते, अभ्यासात लक्ष लागत नाही, पर्यायाने अभ्यासावर परिणाम होतो आणि मग या मुलांची जी वाढ आहे किंवा प्रगती आहे अभ्यासातली ती मंदावते.
1: तुम्ही आता घोरण्याबद्दल बोलत होता तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की मुलं सुद्धा झोपताना घोरतात किंवा झोपेमध्ये श्वास घेण्यासाठी जर त्यांना त्रास होत असेल तर ते कितपत गंभीर आहे?
0: ही नक्कीच गंभीर बाब आहे, कारण मी म्हणलं तसं त्यांच्या सगळ्या डेव्हलपमेंटवर त्याचा परिणाम होतो. आपल्याला माहिती आहे की मुलांची वाढ ही झोपेमध्ये होते, जर त्यांची झोपच व्यवस्थित झाली नाही तर वजन वाढत नाही, उंची वाढत नाही, ते व्यवस्थित जेवत नाहीत, अभ्यासामध्ये लक्ष नसतं, तर हे जर का लक्षणं अशी दिसत असतील तर याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, योग्य वेळी सल्ला घेणं महत्त्वाचं ठरतं.
1: पालकांनी लक्ष द्यायला हवं किंवा पालकांनी काळजी घ्यायला हवी असं आपण आत्ता बोललो, यावर नेमके उपाय काय आहेत? म्हणजे औषधोपचाराने हे बरं होऊ शकतं की सर्जरी करावी लागते?
0: औषधोपचारांमुळे जर बरं झालं नाही, ॲडिनॉइड्सचा साईज तसाच राहिला, तर मग मात्र ह्याला सर्जरी करावी लागते. सर्जरी करून ते ॲडिनॉइड्सच्या गाठी ज्या असतात त्या काढल्या जातात. आता तुम्ही म्हणाल की मी तर म्हणलं की ही तर डिफेन्स सिस्टीम आहे, रोगप्रतिकार शक्तीच वाढली नाही तर ते काढून कसे टाकायचे. तर त्रास देणाऱ्या ज्या टिश्यूज आहेत, टॉन्सिल, ॲडिनॉइड्स, वारंवार इन्फेक्शन होऊन जर वाढत असतील तर मग ह्याला मात्र काढायलाच लागतात. आणि सर्जरीनंतर सुद्धा असं

0: आम्ही बघतो की मुलांमध्ये खूपच जास्त फरक पडतो. त्यांचं वजन वाढतं, उंची वाढते, जेवायला त्यांना व्यवस्थित यायला लागतं, झोप चांगली लागते. कानामुळे पण या ॲडिनॉइड्सच्या गाठी ज्या असतात त्या कानाच्या युस्टॅशियन ट्यूब जी असते त्याच्यावर दाब देतात, त्यामुळे कानाचं पण इन्फेक्शन होत नाही. कानाला कमी ऐकायला येत असतं त्यांना, ते व्यवस्थित होतं. त्यामुळे ॲडिनॉइड्स जर का त्रास देत असतील तर ते काढलेलेच चांगले.
1: श्रोते हो, आपण कान आणि नाक या दोन्ही विषयी खूप सविस्तर अशी चर्चा मॅडम सोबत केली. आता आपण घशाच्या विकारांबद्दल बोलूया. मॅडम, वारंवार घसा दुखणं किंवा टॉन्सिल्सचा त्रास होण्याची नेमकी कारणं कोणती आहेत?
0: नेमकी कारणं ही व्हायरल इन्फेक्शन सगळ्यात कॉमन आहे, त्याच्यानंतर सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन ही मेन कारणं आहेत लहान मुलांमध्ये, की ज्याच्यामुळे त्यांना सारखं गिळताना त्रास होणे, घसा दुखणे, ताप येणे, टॉन्सिल्सवर बऱ्याचदा व्हाईट पॅचेस दिसतात तर ते दिसणे, टॉन्सिल्सला सूज येणे अशी लक्षणं आपल्याला दिसतात.
1: मुलांना टॉन्सिल्सचा त्रास झालाय, आपल्या मुलांमध्ये टॉन्सिल्सचा त्रास आहे, हे पालकांनी कसं ओळखावं?
0: ही लक्षणं तर आपण बघितलीच की घसा दुखतोय, ताप येतोय, पण त्याचबरोबर पाणी पण प्यायला त्रास होत असेल त्यांना, किंवा लाळ गळत असेल, लाळही त्यांना गिळू शकत नसतील, मंदावलेली असतील मुलं, सुस्त असतील किंवा मलूल असतील, तर अशा वेळेला पालकांनी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
1: पण गिळताना त्रास झाला किंवा आहारावर, खाण्यापिण्यावर जर त्याचा परिणाम झाला तर तो टॉन्सिल्समुळेच होतो की त्याची अजून काही कारणं असू शकतात?
0: अजूनही कारणं असतात त्याची, पण ते डॉक्टरांना दाखवल्याशिवाय आपल्याला
1: नक्की कळत नाहीत. टॉन्सिल्स आहे का अजून काही आहे, त्यासाठी सुद्धा योग्य वेळी डॉक्टरांचा
0: सल्ला घेणं महत्वाचं.
1: बरोबर. वारंवार जर मुलांना टॉन्सिल्सचा त्रास होत असेल तर प्रत्येक वेळी अँटीबायोटिक्स देणं योग्य आहे का? कारण पालकांना ती सवय असते.
0: बरोबर. प्रत्येक वेळी इन्फेक्शन हे बॅक्टेरियलच नसतं, अँटीबायोटिक हे बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये काम करतं. बऱ्याचदा 80% इन्फेक्शन्स जी असतात ती व्हायरल इन्फेक्शनमुळे झालेली असतात. व्हायरल इन्फेक्शनमध्ये अँटीबायोटिक्सचा काहीच रोल नसतो. ती 2-3 दिवसात तुम्ही आराम केला, सिम्प्टमॅटिक ट्रीटमेंट घेतली, म्हणजे सर्दी झाली आहे तर त्याच्यावरची औषधं, ताप आलाय तर तापावरची औषधं, दुखत असेल तर दुखण्याची औषधं अशी जर का घेतली, कोमट मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करणं, आराम करणं, तर आपल्यापणच ही इन्फेक्शन्स आहेत ती बरी होतात. त्याला प्रत्येक वेळी अँटीबायोटिक्स घेण्याची गरज नसते.
1: मॅडम, काही काही वेळेला पालकांचा असा समज असतो की टॉन्सिल्ससाठी कशाला सर्जरी हवी, औषधोपचारांनी होऊ शकतं बरं, किंवा दुसऱ्या मुलाचं झालं मग माझ्या मुलाचं का नाही होणार. मला असं सांगा की खरंच टॉन्सिल्स औषधोपचारांनी बरे होतात का, आणि जर सर्जरीची गरज असेल तर ती कोणत्या वयात करावी लागते?
0: टॉन्सिल्सचं पण सेम ॲडिनॉइड सारखंच आहे. टॉन्सिल्सच्या इन्फेक्शनमध्ये, टॉन्सिलायटिसमध्ये सूज आलेली असते, वाढलेले असतात. ते इन्फेक्शन नंतर जर पूर्ववत त्यांच्या साईजमध्ये आले नाहीत तर ते वाढलेल्या साईजमध्ये राहतात, आणि ते जेव्हा वाढलेले राहतात तेव्हा मुलांना गिळायला वारंवार त्रास होतो. मुलं हळूहळू जेवतात, खूप वेळ जेवतात. पालक सांगतात की, आई सांगते की हा 1-1 तास जेवत बसतो, तर ते त्यांचं टंगळमंगळ किंवा दुर्लक्ष नसतं, त्यांना गिळताना त्रास होत असतो त्याच्यामुळे ते असं करत असतात. असं जर का असेल, किंवा टॉन्सिलचं इन्फेक्शन हे वर्षभरात 5-7 एपिसोड्स जर झाले टॉन्सिलायटिसचे, तर ते काढायला लागतात. नाही म्हणलं तरी थोडंफार इन्फेक्शन टॉन्सिलमध्ये राहिलेलं असतं, आणि जरा जरी इम्युनिटी कमी झाली तरी हे परत डोकं वर काढतं, की ज्याच्यामुळे हा सारखा त्रास होतो. जर सारखा त्रास होत असेल तर हे काढलेलेच चांगले. प्रत्येकच वाढलेले टॉन्सिल्स काढावे लागतात असं नाही, तर बऱ्यापैकी 90% टॉन्सिलचे इन्फेक्शन जे झालेलं आहे ते औषधोपचारांनीच बरं होतं. पण जर का ते वारंवार होत असेल, आणि मी सांगितल्याप्रमाणे जर का मुलांमध्ये तशी लक्षणं दिसत असतील, तर त्याचं ऑपरेशन करणं गरजेचं राहतं.
1: मॅडम, कान नाक घशाचे विकार किंवा आजार टाळण्यासाठी पालकांनी मुलांना दैनंदिन जीवनामध्ये कोणत्या सवयी लावाव्या?
0: मुलांचा आहार हा पौष्टिक असावा, संतुलित असावा. बाहेरचं खाणं जे आहे, तळलेले पदार्थ किंवा चिप्स, कोल्ड ड्रिंक्स, ज्युसेस, हे कधीतरी

0: ठीक आहे, पण वारंवार देणं अवॉइड करावं. मुलांनी पुरेसं पाणी प्यायला पाहिजे. बऱ्याच मुलांमध्ये पाणी न पिल्यामुळं डिहायड्रेशन होतं आणि हे असे आजार उद्भवतात. पावसाळ्याच्या दिवसात आपण बघितलं तर पाणी हे उकळून गार केलेलं पाणी प्यायला पाहिजे. जेवणाच्या आधी आणि टॉयलेटला जाऊन आल्यानंतर कंपल्सरी हात धुणं गरजेचं, हे पालकांनी सवय लावली पाहिजे. तसंच रस्त्यावरून आपण बघतो की प्रदूषण खूप असतं, धूर असतो, धूळ असते, तर मास्क वापरणं चांगलं. आपण बघितलेलं आहे की कोविडच्या काळामध्ये जेव्हा सगळे मास्क वापरत होते तेव्हा ह्या कांना घशाच्या जे इन्फेक्शन्स आहेत त्याचं प्रमाण कमी आल्याचं आढळून येतं. जर एखादी व्यक्ती म्हणजे आजारी असेल कोणी घरामध्ये तर त्यांच्यापासून थोडंसं अंतर राखून राहिलं पाहिजे मुलांनी. मुलं स्वतः आजारी असतील तर मी सांगितलं तसं शाळेत एक दोन दिवस पाठवू नये की जेणेकरून बाकीच्या मुलांना पण इन्फेक्शन पसरणार नाही. कानामध्ये काही घातलं नाही पाहिजे, काडी, बड्स किंवा तेल घालतात तर ते घालू नये, त्याच्यामुळे बुरशी लागू शकते, कानामध्ये इन्फेक्शन होऊ शकतं. इयरफोन्सचा, इयरबड्सचा वापर करू नये किंवा मर्यादित करावा. आणि कुठली जर का ह्यापैकी कानना घशाची लक्षणं समजा वारंवार दिसत असतील तर योग्य वेळी योग्य डॉक्टरांचा सल्ला घेऊन लवकर बरे होऊ शकता.
1: मला पुढचा प्रश्न आणि अतिशय महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये सर्दी, ताप, खोकला यासाठी लागणारी औषधंही असतातच, पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय, मोठ्यांनी तर नाहीच पण मुलांना सुद्धा अशी औषधं देणं कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं?
0: औषधांचा डोस हा मुलांच्या वजनावर आणि वयावर अवलंबून असतो. तर वेट आणि वय हे कॅल्क्युलेट करून तो डोस ठरवलेला असतो, जो बदलत असतो प्रत्येक वर्षामध्ये. तर त्याच्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधं घेतली पाहिजेत. दुसरं म्हणजे अँटीबायोटिक जे आहे ते तर आपणहून स्वतःहून बरेच जण चालू करतात की मागच्या वेळी डॉक्टरांनी हे औषध दिलं होतं सर्दी झाली होती तेव्हा किंवा ताप आला होता तेव्हा, तर आता मी हे चालू करतो,
1: आधी देऊन बघूया
0: आणि मग कमी नाही झालं तर मग डॉक्टरांकडे येतात. अशा वेळी काय होतं की अँटीबायोटिक जर गरज नसताना वापरले तर त्याचा रेझिस्टन्स निर्माण होऊ शकतो. रेझिस्टन्स म्हणजे काय, तर पुढच्या वेळी जेव्हा इन्फेक्शन होतं तेव्हा हे अँटीबायोटिक काम करत नाहीत. आम्हाला अजून हायर अँटीबायोटिक्स द्यायला लागतात. त्यामुळे हा खूप महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलात की डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कुठलंही अँटीबायोटिक किंवा कुठलंही औषध स्वतःहून घेऊ नये. हा, घरगुती उपाय तुम्ही करू शकता.
1: मॅडम, ग्रामीण भागामध्ये अजूनही बऱ्याच घरांमध्ये चूल वापरली जाते, तर चुलीमुळे जो धूर घरामध्ये होतो त्याचा आणि पॅसिव्ह स्मोकिंगचा मुलांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो आणि अॅलर्जीचा लहान मुलांवर कसा परिणाम होतो आणि मग त्यांची काळजी कशी घ्यावी?
0: आई वडिलांना अॅलर्जीचा त्रास असेल तर मुलांमध्ये पण लहानपणापासूनच अॅलर्जीचं लक्षणं दिसायला लागतात. बाळदमा आपण ज्याला म्हणतो, बाळदमा ज्या मुलांना असतो त्यांना मोठेपणी अॅलर्जिक रायनायटीस, अॅलर्जिक सायन्युसायटीस हा त्रास अगदी म्हणजे होतोच होतो. तर पहिला प्रश्न जो विचारलात की घरामध्ये चूल असेल, धूर असेल, तर ते निश्चितच हानिकारक आहे नाकासाठी, फुफ्फुसांसाठी. धूर, धूळ, नंतर अंथरुणातली धूळ, घरातली धूळ, अंथरुणातली बुरशी, खूप जणांना याची अॅलर्जी असते आणि ती जर वेळीच आपण औषधोपचार त्याच्यावर केले नाही तर ते वाढत जाऊन पुढे अस्थम्यामध्ये त्याचं रूपांतर होऊ शकतं. अस्थमा म्हणजे दम्याचा जो त्रास असतो तो बऱ्याच जणांना होऊ शकतो. तसंच पॅसिव्ह स्मोकिंगचं पण आहे. लहान मुलांच्या संपर्कात असताना स्मोकिंग हे टाळलंच पाहिजे. पॅसिव्ह स्मोकिंगचा खूप हानिकारक परिणाम आपल्या लंग्सवर होतो, ही काळजी घेतली पाहिजे की यापासून लांब राहिलं पाहिजे, मास्क वापरला पाहिजे. आणि औषधोपचारांबरोबरच अॅलर्जी टेस्ट नावाची एक टेस्ट असते की जी स्किन प्रिक टेस्ट असते आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपले जे खाद्यपदार्थ आहेत किंवा हवेतील जे अॅलर्जन्स आहेत ते तपासले जातात. आपल्याला नक्की कशाची अॅलर्जी आहे हे समजलं जातं आणि त्याच्यावर तोंडावाटे घेण्याची वॅक्सिन मिळते. त्याचा जर कोर्स आपण व्यवस्थित केला तर त्या एक 80-90% अॅलर्जी

0: एलर्जीचा त्रास कमी आढळून आलेला आहे. आणि ही जी टेस्ट आहे ती आपण 7-8 वर्षांच्या मुलांपासून अगदी 80-90 वर्षाच्या वृद्धांपर्यंत आपण करू शकतो आणि त्याचा निश्चितच बऱ्याच जणांना फायदा होतो.
1: म्हणजे सामान्य वाटणारी काही लक्षणं सुद्धा कधी कधी गंभीर आजाराकडे वळू शकतात, त्यामुळे योग्य वेळी योग्य काळजी घेतलेली केव्हाही चांगली. श्रोते हो, मुलांच्या लहान सहान वाटणाऱ्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता त्यामागचं कारण समजून घेणं खूप महत्वाचं असतं. कान दुखणं, वारंवार सर्दी होणं, नाक सतत बंद राहणं, तोंडाने श्वास घेणं, वारंवार घसा दुखणं, बालदमा किंवा ऐकण्यासंबंधी अडचण जाणवणं, अशी कोणतीही लक्षणं मुलांमध्ये दिसली तर तज्ज्ञ डॉक्टरांचा अवश्य सल्ला घ्या. निरोगी बालपणासाठी योग्य काळजी, स्वच्छतेच्या चांगल्या सवयी आणि योग्य वेळी वैद्यकीय तपासणी खूप गरजेची असते. मॅडम, आज तुम्ही इथे आलात आणि लहान मुलांचे कानना घशाचे विकार आणि त्याविषयी घ्यायची काळजी याविषयी अत्यंत महत्वाची अशी माहिती आमच्या श्रोत्यांना दिलीत. त्याबद्दल आमच्या श्रोत्यांच्या वतीने आणि आकाशवाणीच्या वतीने मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम, मला पण इथे येऊन खूप छान वाटलं.
1: श्रोते हो, आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात लहान मुलांमधील कान नाक घशाचे विकार आणि त्याविषयी घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर सायली फडके यांची गौरी मुळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.
2: इंद्रधनुष्य या कार्यक्रमात लहान मुलांमधील कान नाक घशाचे विकार आणि घ्यायची काळजी या विषयावरती डॉक्टर सायली फडके यांची गौरी मुळे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आणि आता आपण आनंद घेणार आहोत मराठी चित्रपट संगीताचा.

0: अक्का या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं गाणं आताच आपण ऐकलं. शांताराम नांदगावकर यांच्या या गीताला संगीत दिलं होतं अनिल मोहिले यांनी.
1: खऱ्या नोटेशी का खेळतोयस
2: ब्रो? ही फाटलेली आहे.
1: ऐक, कापलेल्या फाटलेल्या किंवा जुन्या नोटांना
3: बँक ब्रांच मध्ये एक्सचेंज करू शकता.
2: वाव, नवे नोट मिळेल.
1: हो, ज्यातून तू आम्हाला पिझ्झा पार्टी देशील.
3: आरबीआय सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
0: मुका घ्या मुका या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि दादा कोणके यांनी गायलेलं गाणं आपण ऐकूया. दादा कोणके यांच्या या गीताला संगीत दिलं आहे राजेंद्र विजय यांनी.

0: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
1: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
0: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
1: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
2: श्रोते हो, बुधवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सुंदर माझं घर या विषयी.

0: आर्किटेक्ट श्वेता केळकर यांच्याशी वंदना मुसळे यांनी साधलेला संवाद.
1: माझ्यासाठी घर म्हणजे जिथे कम्फर्ट असतो, म्हणजे आपण जिथे आपले असतो आणि आपला कम्फर्ट किंवा आपलं मानसिक स्वास्थ्य जिथे खूप छान राहतं, ते म्हणजे माझ्यासाठी घर असेल.
0: तेव्हा श्रोते हो जरूर ऐका 2 सप्टेंबरला सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. सादर करते विवेक वानखडे.
2: अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गाणं ऐकूया. संगीतकार सुहासचंद्र कुलकर्णी आणि चित्रपट आहे तुझ्या वाचून करमेना.

0: श्रोतेहो, गुरुवार दिनांक 3 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सर्पमित्र होमगार्डमध्ये प्रशिक्षण अधिकारी तसंच जंगल ट्रेनिंग कॅम्पचे संचालक आणि स्कुबा डायव्हर श्रीयुत भरत जोशी यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
1: हे सर्प आमच्या घरात मोकळे असतात, बिनविषारी विषारी पिंजरात असतात. हा एज्युकेशनल पर्पजसाठी, म्हणजे लोकांमध्ये नुसते चित्र, स्लाईड प्रेझेंटेशन किंवा सी डी दाखवून ते लोकांच्या हृदयाशी भिडत नाही, त्याची माहिती नीट मिळत नाही. म्हणून जिवंत सर्पांबरोबर हे अशा पद्धतीने कार्यक्रम आपण आयोजित करतो आणि ह्याचं प्री परमिशन जे आहे, म्हणजे त्याची परवानगी, हे अशा पद्धतीने आहे एज्युकेशनल पर्पजसाठी. आणि आत्तापर्यंत गेल्या 25 वर्षामध्ये मी डिव्होशन डेडिकेशन या विषयामध्ये 1,50,000 लोकांना हे प्रशिक्षण मी दिलेलं आहे. म्हणजे कसलं, सर्प दंशासाठी प्रथमोपचार आणि सेफगार्ड ऑफ द लाईफ.
0: तेव्हा श्रोते हो, गुरुवार दिनांक 3 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका ही मुलाखत इंद्रधनुष्य या कार्यक्रमात 1143 किलोहर्ट्सवर 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वरून. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
2: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया आली अंगावर या चित्रपटातलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं गाणं. दादा कोणके यांच्या या गीताला संगीत दिलं आहे राम लक्ष्मण यांनी.

0: श्रोते हो, या गाण्याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: श्रोते हो, दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
0: माई अण्णा सदू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला येतील मावळतीचे रंग या कार्यक्रमातून.
2: सूर्यास्ताचं दृश्य इतकं मोहक असतं खरं तर. हां, रोजच्या रहाटगाडग्यात 2 क्षण थपकून तो अनुभवायला आपल्याला वेळ मात्र नाही आजकाल, हे खरं आहे.
0: अगदी खरं आहे. आपल्या शांताबाई शेळके यांनी तुझा हा सूर्यास्त अगदी सुरेख शब्दबद्ध केलाय. हा, त्या काय म्हणतात माहितीये, मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले, जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले.
2: छान आहे.
3: भारी लिहिलंय
0: हो.
3: रंगांचं बी बरोबर लिहिलंय आणि भान विसरले हे पण 16 आणि खरं हाय.
2: तेव्हा जरूर ऐका मावळतीचे रंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: सादर करते विवेक वानखडे.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आणि ही आहे आमची पहिली सभा।
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून इन्फिगो दृष्टी जपणारी माणसं।
0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत उमंग।

0: ऐकत रहा सातत्यानं 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर.
1: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
0: 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, श्रोते हो सकाळचे 11 वाजतायत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

तारे जमी पर या चित्रपटातलं शंकर महादेवन यांनी गायलेलं गाणं आताच आपण ऐकलं. प्रसून जोशी यांच्या या गीताला संगीत दिलं होतं शंकर एहसान लॉय यांनी.

0: निसर्ग इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे।

कमाल खान यांनी गायलेली रजत अरोरा यांची गीतरचना, संगीतकार विशाल शेखर आणि चित्रपट आहे द डर्टी पिक्चर.

0: इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका. एम ए परीक्षेत संस्कृत विषयात पुणे विद्यापीठात सुवर्ण पदकासह प्रथम आलेल्या स्वरदा लोलेकर यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी साधलेला संवाद.
1: माझं असं होतं की मला भाषा खूप आवडायच्या, म्हणजे कवितेचं रसग्रहण असेल किंवा निबंध लेखन असेल किंवा आपल्याला शाळेत असतं ना की वृक्षाचं मनोगत सांगा किंवा फुलाचं मनोगत सांगा, तर या सगळ्या गोष्टी मला खूप आवडायच्या. आणि शाळेकडून मी आंतरशालेय स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे, इतकं मला भाषेविषयी खूप प्रेम होतं. आणि त्यातच संस्कृत भाषा माझ्या अध्ययनात आली. मी इयत्ता 8वीत असताना तो विषय निवडला आणि ते प्रेम वृद्धिंगत होत गेलं.
0: तेव्हा नक्की ऐका मंगळवारी 1 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz वर, तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर.
2: अदनान सामी यांनी गायलेली समीर यांची गीतरचना, संगीतकार शंकर एहसान लॉय, आणि चित्रपट आहे सलामे इश्क.

0: श्रोते हो, दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
1: माई, अण्णा, सदू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला येतील मावळतीचे रंग या कार्यक्रमातून.
2: सूर्यास्ताचं दृश्य इतकं मोहक असतं खरं तर. हा, रोजच्या रहाटगाडग्यात दोन क्षण थपकून तो अनुभवायला आपल्याला वेळ मात्र नाही आजकाल, हे खरं आहे.
1: अगदी खरं आहे. आपल्या शांताबाई शेळके यांनी तुझा हा सूर्यास्त अगदी सुरेख शब्दबद्ध केलाय. हा, त्या काय म्हणतात माहितीये, मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले, जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले.
2: छान
3: आहे, भारी लिहिलंय.
1: हो,
3: रंगांचं बी बरोबर लिहिलंय आणि भान विसरले ह पण सोला आणि खरं हाय.
2: तेव्हा जरूर आहे का मावळतीचे रंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
0: सादर करते विवेक वानखडे.
1: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर जाने मन या चित्रपटातलं साधना सरगम आणि सोनू निगम यांनी गायलेलं गाणं ऐकूया. गुलजार यांच्या या गीताला संगीत दिलं आहे अन्नू मलिक यांनी.

0: श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
1: सादर करते विवेक पानखडे.

क्योंकि या चित्रपटातलं अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी गायलेलं गाणं आपण ऐकूया. समीर यांच्या या गीताला संगीत दिलं आहे हिमेश रेशमिया यांनी.

0: आपला कम्फर्ट किंवा आपलं मानसिक स्वास्थ्य जिथे खूप छान राहतं ते म्हणजे माझ्यासाठी घर असेल.
1: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका 2 सप्टेंबरला सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. सादर करते विवेक वानखडे.
2: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोतेहो, बुधवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सुंदर माझं घर याविषयी आर्किटेक्ट श्वेता केळकर यांच्याशी वंदना मुसळे यांनी साधलेला संवाद.
1: माझ्यासाठी घर म्हणजे जिथे कम्फर्ट असतो, म्हणजे आपण जिथे आपले असतो

0: क्रिश या चित्रपटातलं श्रेया घोषाल आणि सोनू निगम यांनी गायलेलं गाणं आत्ताच आपण ऐकलं. नासिर फराज यांच्या या गीताला संगीत दिलं होतं राजेश रोशन यांनी.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवतीभवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
0: सुनिधी चौहान आणि शंकर महादेवन यांनी गायलेली कुमार

कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया रेस या चित्रपटातलं आतिफ असलम यांनी गायलेलं गाणं. समीर यांच्या या गीताला संगीत दिलं आहे प्रीतम यांनी.

भूल भुलैया टू या चित्रपटातलं नीरज श्रीधर, मेलोडी आणि बॉब यांनी गायलेलं गाणं आताच आपण ऐकलंत. समीर यांच्या या गीताला संगीत दिलं होतं तनिष्क बागची यांनी. बरं तर श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमातून आम्ही आपला निरोप घेतो. परत भेट आहेच पुढील कार्यक्रमात. नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. 262.47 शतांश मीटर्स अर्थात 143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 दशांश मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील.

श्रोते हो आणि मैत्रिणींनो नमस्कार. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात सर्वात प्रथम आपण ऐकणार आहोत गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने FM गोल्ड वाहिनीवर यापूर्वी प्रसारित झालेली सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांची रश्मी वारंग यांनी घेतलेली मुलाखत. या मुलाखतीचा पहिला भाग काल आपण ऐकला. आज ऐकूया या मुलाखतीचा दुसरा भाग.

0: अनेक अशी गीतं आपल्याकडनं आपण इतकी सुंदर, अगदी म्हणजे उंबरठ्यामधली ती गझल जर असेल तर खरं बघायला गेलं तर आपल्याकडे संत गाण्यांना फारसा श्रोतावर्ग नाही असं आपण म्हणतो, पण त्या गीताची सुद्धा फरमाईश आमच्याकडे अनेकदा
1: होती. याचं कारण काय आहे की सुरेश भटांनी इतकं सुंदर लिहिलं आहे की स्मिता पाटीलचं जे कॅरेक्टर आहे ते राहतं घर चांगलं सधन घर सोडून ती सोशल वर्क साठी एक अनाथ महिलाश्रम चालवण्यासाठी संचालिका म्हणून जाते. तर हा जो तिचा प्रवास आहे तो फक्त फिजिकल प्रवास नाही तो मानसिक प्रवास आहे. तिची तिचं जी मानसिक उभारी आहे तिला तिथल्या काहीतरी सिद्ध करायचं आहे, त्यामुळे ते गाणं तसं लिहिलं भटसाहेबांनी आणि त्यामुळे ते गाणं म्हणजे त्या सिच्युएशनला धरून लिहिलं असल्यामुळे ते खूप परिणामकारक होतं.
0: नक्कीच. इतक्या विविध संगीतकारांकडे गाणं गात असताना त्या प्रत्येक संगीतकाराची एक स्वतःची शैली असते जी गायक म्हणून तुम्हालाही समृद्ध करते आणि अनेक गोष्टी शिकवते, तर अशा विविध संगीतकारांकडनं तुम्हाला काय शिकायला मिळालं?
1: खूप मोठा प्रश्न आहे म्हणजे खरं की जसं मी सांगितलं की चंदावरकरांमुळे एक दृष्टी बदलली गाण्याची, तसं सुधीर फडके गजानन वाटवे या दोघांकडनं म्हणजे उच्चारण कसं करावं. आधी मी एक सांगतो की उच्चारणातल्या माझ्या पहिल्या गुरु म्हणजे सुहासिनी मुळगावकर. मी दूरदर्शनला असताना संस्कृत साहित्यावरती अमृत मंथन नावाचा एक कार्यक्रम व्हायचा, म्हणजे कालिदासाचं वाङ्मय, भासाचं वाङ्मय किंवा असे काही जुने संस्कृत लेखक आहेत, साहित्यकार आहेत, नाटककार आहेत, त्यांच्या साहित्यावरती चर्चा व्हायची आणि ती चर्चा करण्यासाठी मेपूर रेगे, वसंत बापट, वसुंधरा पेंडसे नाईक असे दर्दी अभ्यास असलेले लोक यायचे आणि त्यांच्या गद्य चर्चा व्हायच्या. तर सुहासिनी मुळगावकर यांना त्या एस्थेटिकली सगळा विचार करायचा, फक्त गद्य नाटकावरती बोलायचंय, मेघदूतावरती बोलायचं आणि फक्त गद्य काहीतरी ऐकवायचं हे बरोबर नाही. त्यामुळे त्या काय करायच्या, त्या त्या साहित्यातल्या काही श्लोक घ्यायच्या आणि त्याला त्या कंपोज करायच्या आणि त्याच्याप्रमाणे ग्राफिक्स डिपार्टमेंटला त्या त्याच्यावर स्केचेस काढायला सांगायच्या.
0: अच्छा.
1: आणि त्या ते दोन कॅप्शन स्टँडवरती ठेवून मेघदूताचा प्रवास, एक कॅप्शन एक चित्र यायचं, मग दुसरं चित्र यायचं, मग तिसरं चित्र यायचं, असा ते दाखवायचे आणि त्याच्यावरती श्लोक गाणारा मी होतो. तर त्या अमृतमंथनच्या त्या 7 वर्षाच्या काळामध्ये जे काही त्याचे कार्यक्रम झाले जवळजवळ 125-150 तरी श्लोक मी गायलो असेन.
0: क्या बात है.
1: पण त्या काळामध्ये उच्चारणाचं शुद्धता संस्कृत श्लोक असल्यामुळे, स्वतः सुहासिनी मुळगावकर या संस्कृत एम ए आणि त्यांचे वडील

0: हे एक शंकरश्रेष्ठ स्कॉलर, त्यामुळे त्यांच्या घरामध्ये संस्कृत अक्षरशः कदाचित संस्कृत मध्ये बोलतही असतील. तर त्या मला सांगायची, रवी एवढं दीर्घ नाही म्हणायचा, हा असं इतका लांबवू नकोस, दीर्घ इतकं कमी करू नकोस, किंवा काय संधी असा फोडायचा, अनुस्वाराचं उच्चारण कसं करायचं, त्याचं व्याकरणातलं नियम आहे की कसं उच्चारण करावं अनुस्वाराचं, अशा कित्येक गोष्टी माझ्याकडनं करून घेतल्या. आता दूरदर्शनवरती सुद्धा योगाचा जो कार्यक्रम होता, वपुकृषतम वदने प्रसन्नता नाडी विशुद्धी वगैरे, तो त्यांनी माझ्याकडनं गाऊन घेतला होता. आणि तो सदाशिव निंबाळकरांचा एक कार्यक्रम होत असे दूरदर्शनवरती योगावरती, त्या कार्यक्रमामध्ये टायटलचा श्लोक मी गायलो होतो. त्यावेळे काय होतं, मी दूरदर्शनवरती रेकॉर्डिस्ट होतो आणि त्यावेळे प्रत्येक कार्यक्रमासाठी खूप तुटपुंज बजेट असायचं, म्हणजे त्याच्यात आर्थिक काही कुचंबणा नव्हती. आणि मला गायला मिळालं आणि त्याच्यामुळे माझं खूप फायदा झाला, माझं उच्चारण शुद्ध झालं. आणि इतकं शुद्ध की मी जेव्हा नंतर स्टुडिओमध्ये काही कंपन्या संस्कृत स्तोत्र वगैरे गाऊन घ्यायचे, त्यावेळे मला बोलवलं जायचं आणि त्यावेळे संस्कृत उच्चारणासाठी कोणी सुपरवायझर म्हणून यायचे, ज्याच्यामध्ये सिग देसाई होते, भाईशंकर पुरोहित होते, किंवा ब्रह्मशंकर व्यास म्हणून होते, ते संस्कृत पंडित होते. ती लोक जेव्हा मला बघायची तेव्हा म्हणायचे, अरे हमें क्यों बोलाया, या अच्छा गाते. तर असं हळूहळू त्याच्यामध्ये प्रभुत्व मिळत गेलं. त्यातलं जे व्याकरण आहे ते मी शिकलो होतो बाईंकडनं, बेसिक शिकलो होतो, आणि त्या माझ्या संस्कृत मधल्या पहिल्या गुरु.
1: निश्चितच.
0: आणि त्याच्यानंतर मग
1: संगीतकार
0: सुधीर फडके, गजानन वाटव यांचं उच्चारण अतिशय स्वच्छ आणि छान, काही गोष्टी म्हणजे ही वरचा अनुसार पण कळायचा वाटव्यांचा, असं त्यांच्या गाण्यामध्ये. कधी कधी कुठे न भेटणार, कधी न काही बोलणं, ही वरचा अनुसार पण तुम्हाला ऐकायला येतो त्यांच्या गाण्यातला. तर ते जे शुद्ध उच्चारण आहे त्याच्यामुळे काय होतं, तुम्ही जेवढे शुद्ध गाल, म्हणजे उच्चारण त्याचे ह्रस्व दीर्घ पाळाल, तेवढा तो ऐकणाऱ्याच्या कानात हृदयामध्ये पोचतो, कारण तो व्यवस्थित बोलला गेलेला असतो.
1: बरोबर, अगदी.
0: आणि त्यामुळे त्याचा परिणाम चांगला होतो. म्हणजे आपल्याला सुधीर फडके आणि गजानन वाटवे एवढे पॉप्युलर का, गजानन वाटवे स्वतः म्हणायचे की मी कविता गायक, मी कविता गायन करतो, भावगीत गायन हा नंतर शब्द आला. तर ते कविता काय एवढे प्रभावी गायचे, कारण कविता पोचवायचे, आणि पोचवायचे म्हणजे त्यांचं उच्चारण खूप छान
1: होतं,
0: शुद्ध होतं. तसंच बाबूजींचं आहे, शुद्ध उच्चारण आहे, त्यामुळे त्यांनी गायलेलं खूप असं पोचतं पटकन.
1: बरोबर. हृदयनाथ मंगेशकर त्यांच्या बरोबरच्या अनुभवाविषयी.
0: स्वतः हृदयनाथ मंगेशकर प्रतिम गायक आहेत. म्हणजे मी त्यांना एकदा विचारलं पण होतं की तुम्ही का गायला नाहीत फार चित्रपटामध्ये, त्यावेळी त्यांनी मला असं सांगितलं होतं की जो आवाज लागतो प्लेबॅक सिंगरला तसा माझा आवाज नाही
1: आहे.
0: म्हणजे जो कुठल्या तरी हिरोला मॅच होतो किंवा असा जरा थोडासा भारदस्तपणा लागतो, असं काहीतरी स्टँड आउट होणार, तसा माझा आवाज नसल्यामुळे मी जास्त गायलो नाही. म्हणजे कुठेतरी त्यांनी गायक म्हणून त्यांच्या स्वतःवरती अन्याय केला असं मला वाटतं, पण अप्रतिम ते स्वतः आमिर खान साहेबांकडे शिकलेले आहेत, अतिशय तयार गायक. म्हणजे ते जी काय चाल असेल त्यांची, अवघड चाल, ती स्वतः अतिशय सहजपणे गाऊन दाखवायचे की हे असं पाहिजे.
1: अच्छा.
0: आणि ते गाणं खूप चॅलेंजिंग असायचं, त्यांचं समाधान होईल असं तुम्ही गायला पाहिजे, म्हणजे ती परीक्षाच असायची. म्हणजे या परीक्षेला मी जयत्री जयच्या निमित्ताने तोंड दिलं की पहिलंच गाणं मी आणि चंद्रकांत काळे आम्ही घाशराम मध्ये दोघही गायचो, तर आम्हाला कोरस सिंगर म्हणून आम्ही दोघच होतो आणि आमच्या पुढे 5 फुटावरती लताबाई गात होत्या, मी रात टाकली इथे फिरोज शाह मेहता रोडला, एचएमईचा स्टुडिओ आहे त्याच्यात. तर अक्षरशः प्राण कंठाशी आले होते की आपण, आणि त्यावेळी कसं मी साऊंड रेकॉर्डिंग शिकल्यामुळे मला याची जाणीव होती की आम्ही जर चुकलो तर लता मंगेशकरांना परत गायला लागेल, आम्ही जर 10 वेळा चुकलो तर त्यांना 10 वेळा गायला लागेल, त्यामुळे न चुकता गाणं हे एक टेन्शन होतं. लताबाईंना त्यांच्या बरोबर गायचं आहे आणि ते हृदयनाथ मंगेशकरांची चाल आहे आणि उषा मंगेशकर निर्माते आहेत, या सगळ्यांना ते आवडलं पाहिजे, म्हणजे ही पण एक परीक्षा होती, त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचं टेन्शन होतं, पण समोर निभावून गेलं. म्हणजे आम्ही गायलो आणि चक्क दीदी असं म्हणाल्या की मी अनेक दिवसांनी इतका सुरेल कोरस ऐकला, तर म्हटलं ही पावती म्हणजे काय, आम्हाला फिल्मफेअर मिळाल्यासारखंच आहे.
1: त्याच चित्रपटातलं आजची पिढी सुद्धा ज्या गाण्याबरोबर अगदी

0: छान स्वतःला जोडून घेते ते म्हणजे आम्ही ठाकर ठाकर. आणि ते गाणं म्हणत असताना त्यातलं जे या पिकल्या शेतावर तुमचा जो आवाज लागलाय सर, थोडंसं अगदी ऐकायला आवडेल.
1: या पिकल्या

0: तर हा एवढा सगळा समृद्ध प्रवासामध्ये असं गाणं एखादं आठवतंय की ज्या गाण्याने परीक्षा पाहिली तुमची, की अरे बापरे हे गायचंय, किंवा ते गात असताना कसून अभ्यास करावा लागला?
1: अशी खूप गाणी आहेत आणि याचं श्रेय मी देतो माझा मित्र आणि संगीतकार आनंद मोडक. त्याला माझी लिमिटेशन्स माहिती असल्यामुळे ती लिमिटेशन तो थोडी स्ट्रेच करायचा, हे तू गाऊ शकशील असं. आणि त्यांनी म्हणजे जवळजवळ 48 चित्रपटांना म्युझिक दिलं. त्याच्यामध्ये एक मला आधी प्रकर्षाने जाणवतंय, म्हणजे मला स्वतःला कळलं नाही की हे मी कसं गाऊ. म्हणजे खैरलालजी हत्याकांड झालं, त्याच्यावरती राजदत्त एक फिल्म करणार होते. तर ते रेकॉर्डिंगच्या वेळेपर्यंत राजदत्त होते, पुढे काहीतरी निर्माते आणि त्यांचं काहीतरी मतभेद झाले, त्यामुळे राजदत्तांनी फिल्म केली नाही. पण ते राजदत्तांनी जी कथा सांगितली होती, जो प्रसंग सांगितला होता, त्याच्यावरती आनंद मोडकनी कंपोज केलेलं एक गाणं मला गायला त्यांनी सांगितलं. आणि मी ते गात असताना लक्षात आलं की एक माणूस शेतावरनं रात्री काम करून येतो आणि अंधारामध्ये तो अडखळतो, त्याच्या अडखळून पडायची वेळ येते, त्यावेळे लक्षात येतं की त्याच्या बायकोचं शव पडलंय, तिला मारलंय, मग मुलाला मारलंय, मुलीला मारलंय, असं सगळं कुटुंब हत्या झालेली असते आणि हा एकटा विषण्णपणे शेवटी. तर त्याच्या भावना व्यक्त करणारं गाणं होतं. तर मला आनंदनी सांगितलं की हे गायचं नाहीये, हे त्याचं रुदन आहे. आता गाणं गायचं नाही, गाणं तर आहे, चाल पण आहे, पण हे रुदन पण वाटलं पाहिजे. आणि त्या माणसाचं जर त्याला काहीच कळत नाही कसं एक्सप्रेस करावं, ही सगळी असहायता जी आहे ती दाखवायची होती. तर अशा पद्धतीचं गाणं समोर आल्यानंतर हे केवढा मोठा चॅलेंज असतो की आपण कसं व्यक्त करायचंय, ते गाणं खूप अवघड होतं. अशा पद्धतीचे म्हणजे ज्या गाण्यामध्ये कदाचित 2.5 सप्तकाची रेंज आहे असं गाणं तो कंपोज करून ठेवायचा, तो म्हणायचं गाशील तू. आणि तो माझ्यासाठी कायम काहीतरी पुढचा चॅलेंज निर्माण करायचा. एका दृष्टीने तो माझा गुरु आहे, मित्र आणि गुरु
0: नक्कीच.
1: कारण मला याच्या मागे सांगतो की सुधीर फडके म्हणायचे आणि आपल्या रेडिओ स्टेशन मध्येच काम करणारे यशवंत देव यांचे जेव्हा कंपोजिशन सुधीर फडके गायला गेले त्यावेळी ते विद्यार्थ्यासारखे बसायचे.
0: अच्छा.
1: आणि देवसाहेबांनी मला हे सांगितलं की मी बाबूजींना सांगितलं तुम्ही तुमच्या पद्धतीने गा, ते म्हणले नाही तुम्हाला कसं पाहिजे ते मला सांगा, तसा मी गायचा प्रयत्न करेन. तर त्या दृष्टीने आता हे जे मी ऐकल्यानंतर आपण त्याच्यातनं काहीतरी शिकतो की प्रत्येक म्युझिक डायरेक्टर हा तुमचा त्या गाण्यापुरता तरी गुरु
0: असतो. नक्की.
1: त्यामुळे असं म्हणतात की मोहम्मद रफी साहेब तर एखादा माणूस पहिल्यांदा त्याचं कंपोजिशन ते गायचे त्यावेळी ते पैसेही घेत नसत.
0: अच्छा.
1: आता ही जी भावना आहे ही भावना त्यातनंच आलेली आहे की तुम्ही त्या माणसाला कुठेतरी ते गुरुपद देता आणि तुम्ही त्याच्याकडनं गाणं शिकता, त्याला पाहिजे तसं गाता. आता हे कुठेतरी आपण समर्पण जे आहे ते कुठेतरी अंगात पाहिजे. आणि मी गाऊ शकेन, तुम्ही किती अवघड द्या मी गायन असं नाही. त्यावेळे तुम्हाला खरोखर स्वतःला समर्पित व्हायला लागतं की त्या भावनेशी आणि त्या गाण्याशी त्या शब्दांशी, तर तो खरं प्लेबॅक सिंगर.
0: नक्कीच. सहगायकांनी तुम्हाला काय दिलं किंवा त्यांच्या बरोबर, म्हणजे तुम्ही चंद्रकांत काळेंचा उल्लेख केला किंवा इतर अशी अनेक द्वंद्वगीतं आपण गायलात, तर त्यांच्याकडनं पण बरंच काय काय शिकायला मिळालं असेल, त्या अनुभवाबद्दल अगदी थोडक्यात.
1: सहगायकाच्या आता ज्याला आपण कनू घोष म्हणा, यांचे जे क्वायर्स असतात ना, त्याच्यात कसं होतं की त्या हार्मनी पद्धतीने म्हणजे एक पाठ गात असतो, दुसरा सुरातला पाठ गात असतो, त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त सुरात राहायला लागतं. तर तशा पद्धतीचं फार कमी मी गायलो. आता एक बाबूजींचं आठवतंय 12 ज्योतिर्लिंगांचं गाणं होतं, ते आम्ही 6 जण गायलो होतो. तर त्याच्यामध्ये मग आम्हाला दुसऱ्याचं, कारण ते कसं लाईव्ह रेकॉर्डिंग होतं,
0: अच्छा,
1: त्यामुळे 12 ज्योतिर्लिंगातली 6 ज्योतिर्लिंग एकदा झाली आणि त्याच्या पुढची 6 ज्योतिर्लिंग नंतर झाली. तर त्यामुळे आम्हाला आमच्या कडव्यावरतीच फक्त कॉन्सन्ट्रेट करायला लागायचं. बाकीचे काय करतात ते ऐकलं तरी सुद्धा त्रास व्हायचा. तर अशा गोष्टींमुळे सहगायकाकडनं प्रत्येक वेळेस शिकायला मिळत असं नाही.
0: बरोबर.
1: तर तुम्हाला कधी कधी ते न ऐकताही तुमच्यावर गाण्यावरती किंवा तुमच्या चालीवरती कॉन्सन्ट्रेट करायला लागायचं.
0: बरोबर. ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही जुन्या अनेक संगीतकारांबरोबर, गायकांबरोबर गायलात आणि आत्ता अगदी नवीन पिढीच्या गायकांबरोबर पण तितकंच तुम्ही छान जुळवून घेतलंय. हा जुनं ते नवं हा जो काही बदल आहे तो तुमच्या नजरेतनं तुम्हाला कसा दिसतो?

0: माझ्या नजरेतनं म्हणजे म्हणाल तर एका दृष्टीने आपण काहीतरी हरवतोय. म्हणजे असं की आपण जेव्हा लाईव्ह रेकॉर्डिंग करतो, आता समजा लता मंगेशकर एक लोरी गातात आणि एक साधारण 8-10 म्युझिशियन्स आहेत, ज्याच्यामध्ये बासरी आहे, ज्याच्यामध्ये संतूर आहे, आणि त्या एक अंगाई गीत गातात. आता ज्या तेव्हा लाईव्ह गात असतात आणि लाईव्ह वाजत असतात म्युझिशियन, किंवा त्याला हमिंग आहे कोरसचं, तर त्या सगळ्यांच्या हेडफोनमध्ये लताबाईंचं अंगाई गीत येत असतं. तो मूड निर्माण करत असतं. आणि मी एका वेगळ्या वाक्यरचनेत हे असं सांगेन, तो ओके टेक असतोपर्यंत 5 मिनिटाचा ओके टेक झाला तर ते 5 मिनिटं सगळे म्युझिशियन ते गाणं जगत असतात. दुसरे ते काही करत नाहीत.
1: बरोबर.
0: व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, काय नाही. दुसरा विचार नाही, आमका आला तमका आला, कोण काय बोललं वगैरे. तुमचं नोटेशन, ते गाणं, गाण्याचा मूड आणि लाईव्ह जो सिंगर असेल त्याचं तुमच्या कानामध्ये येत असतं. आता जो बासरी वाजवतो त्याच्या कानामध्ये माझा आवाज जातो. मी समजा अमित ठाकरे गात असेल तर त्याचं वाजवणंच बदलतं. आता लता मंगेशकरांची कल्पना करा, लता मंगेशकरांचा आवाज अंगाई गीताचा तुमच्या कानात येतोय आणि तुम्हाला बासरी वाजवायची, तर तो जो पीस असतो तो इतर गाण्यात तोच नोटेशन असेल ते वेगळं वाजतं आणि अंगाई गीतामध्ये वेगळं वाजतं.
1: बरोबर.
0: तबलेवाल्याचं चाटी वेगळी वाजेल, कुठल्या इन्स्ट्रुमेंटचे व्हायलिनचं त्याचं आंदोलन वेगळी वाजतील. ते गाणं ते 5 मिनिटं जगलं जातं. ही गोष्ट आत्ताच्या म्युझिकमध्ये नाही आहे. आत्ता काय होतं की 250 ट्रॅक असतात कॉम्प्युटरवरती. जो खंजिरा वाजवतो, चिपड्या वाजवतो, तो एकटा येऊन तेवढा डब करून जातो. जो तबलेवाला असतो तो फक्त 2 आवर्तन वाजवतो, बाकी कॉपी पेस्टिंग, तो गाणं जगत नाही.
1: बरोबर.
0: आणि गाणारा असतो तो सुद्धा काय म्हणतो की मला ध्रुवपद सांगा आधी, सगळं गाणं शिकवू नका. ध्रुवपद, हा आता आम्हाला ध्रुवपद लक्षात आलं, आपण आधी ध्रुवपद डब करूयात. म्हणजे तुकड्या तुकड्यात गाणं,
1: आणि ते
0: एकसंध गाणं होत नाही आणि त्याचा मग त्यामुळे तो परिणाम साधत नाही. जुनी गाणी जी एकत्र झाली ती वेगळीच ऐकायला येतात. आणि नवीन गाणी जी आहेत, म्हणजे मी रेकॉर्डिंग म्हणून सांगतो की नवीन गाण्यामध्ये आता मी जेव्हा स्टुडिओत गायला जातो सध्या, त्यावेळे मला चाल पण माहिती नसते.
1: अच्छा. तिथं गेल्यावर
0: गाणं लग्नातलं गाणं आहे का, पिकनिकचं गाणं आहे का, कोणीतरी निधन झालंय म्हणून ते गाणं आहे, मला माहिती नसतं. मग स्टुडिओत गेल्यानंतर मला शब्द आणि हे मिळतात. मग मला सगळं गाणं आत्मसात करायची जरूरच नसते. साधी गोष्ट म्हणजे पूर्वीचे संगीतकार जेव्हा होते ना, त्यातला एक म्हणजे खय्यामजींचा मी तुम्हाला सांगतो. खय्यामजींकडे मी माझं आणि कविता कृष्णमूर्तींचं गाणं होतं, तर मला बोलवलं त्यांनी. मी जेव्हा गेलो त्यावेळी त्यांनी स्वतः दार उघडलं. त्यांनी मला सांगितलं की हे गाणं लिहून घे.
1: अच्छा.
0: नक्षलालपुरींनी लिहिलं होतं, ते त्यांचे कवी होते, त्यांचा कागद ठेवला. मी लिहिलं, त्या गाण्याची पहिली ओळख ती होती माझी. मी माझ्या हस्ताक्षरात लिहिलं. त्याच्यानंतर मग त्यांनी मला पहिली ओळ सांगितली, मी गायलो. ते म्हणले नाही असं नाही असं. मग दुसरी ओळ रिपेअर करत करत करत पहिला अंतरा झाला. म्हणले गा आता असताय गा परत पहिला अंतरा गा. मग अशी रिहर्सल झाल्यानंतर ते म्हणले, मला असं वाटलं की एवढं झाल्यानंतर हल्लीच्या काळामध्ये स्टुडिओचा पत्ता देतात ते, की आता या इकडे या. मी त्यांना विचारलं की दादा काय करायचं, नाही कला जाणार. म्हटलं का, म्हणजे येई. तर मला कळलं की हे जुन्या पिढीतल्या असल्यामुळे जास्त रिहर्सलवरती भर देणारे आहेत.
1: बरोबर.
0: मग मी घरी गेलो, दुसऱ्या दिवशी गेलो, त्यावेळे त्यांच्या पत्नीने दार उघडलं. ते म्हणले की दादा आतमध्ये बसलेत तुम्ही जा. मी गेलो आतमध्ये, ते त्याच गाण्याचा विचार करत बसले होते.
1: अच्छा.
0: आणि त्या दिवशी त्यांनी मला सांगितलं की ही ओळ आपण रिपीट करत होतो, ही रिपीट नाही करायची, आणि ही ओळ जरा मीटरमध्ये मला त्रास देते, त्यामुळे मी नक्षजींना सांगतो की वेगळी लिहून द्या. आता मी हे सगळं बारकाईने बघत होतो की ते किती गाण्यावरती विचार करतात.
1: बरोबर.
0: त्याचा रात्री विचार केला असेल, सकाळी उठून परत त्यांनी विचार केला असेल. त्याच्यानंतर मग मला शिकवलं. मग अशा 3 रिहर्सल झाल्यानंतर मग कविताच्या वेगळ्या झाल्या. मग आमच्या टुगेदर रिहर्सल झाल्या विथ म्युझिशियन्स, आणि मग त्याचं रेकॉर्डिंग झालं. तर जे गाणं मूर्ण असतं ना, म्हणजे गायकाच्या मनामध्ये आणि गळ्यामध्ये ते उतरलं पाहिजे, त्याचबरोबर ते संगीतकार आणि अरेंजर वगैरे सगळ्यांनी ते आत्मसात केलं पाहिजे, त्याचा मूड, त्याच्या भावना. आणि मग त्याचं रेकॉर्डिंग जेव्हा होतं, त्यावेळी ते वेगळ्याच एक्सप्रेशनने बाहेर येतं. ज्या हवं त्या एक्सप्रेशननी, मी त्या भावनेतून ते बाहेर पडतं, असं जुन्या गाण्यात होत असे.
1: बरोबर. आणि हा इतका सुंदर बदल किंवा अशा पद्धतीचा जो काही बदल आहे झालेला, हा प्रवास सगळा तुम्ही इतक्या बारकाईने नमूदही केलेला आहे.
0: कारण मी रेकॉर्डिस्ट
1: असण्याचा फायदा,
0: त्याचा मला फायदा होतो की आपण

0: कुठे काय गमवतोय.
1: बरोबर.
0: आता ही सुद्धा नवीन जी टेक्निक आहे म्हणजे याच्यामध्ये अनेक ट्रॅक आहेत, तर ते त्याच्यासाठी वेगळे 10-15 एन्क्लोजर्स करायचे, सगळ्या लोकांना बोलवायचं, सगळ्यांना सेपरेट रेकॉर्ड करायचं, पण घटना एका दिवशी एका वेळेला झाली पाहिजे 5 मिनिटात. एका वेळेला ते 5 मिनिटात सगळं रेकॉर्ड, म्हणजे होमोजिनिटी आहे ती एका वेळची पाहिजे. मग ट्रॅक वेगळे असू देत, प्रत्येकाचा ट्रॅक वेगळा असू देत, मग मिक्सिंग करतात ते, त्यामुळे त्याच्यामध्ये काही फार तोटा होणार नाही.
1: बरोबर.
0: पण तुम्ही वेगळे वेगळे बोलवता, वेगळे वेगळे रेकॉर्ड करता, कॉपी पेस्ट करता, त्याच्यातनं ट्रॅक बनवता, मग त्याच्यात ते कृत्रिमपणा येणार.
1: बरोबर.
0: आणि तो इनेव्हिटेबल, म्हणजे त्याला आपण टाळू शकत नाही.
1: नक्कीच नक्कीच.

0: कितीही वेगवेगळे पैलू तुमच्या प्रवासासोबतच आम्हाला सुद्धा एक वेगळी सफर घडवणारे आम्हाला ऐकता आले. आणि या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही सुद्धा ज्यांनी तुम्हाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष गुरु म्हणून मार्गदर्शन केलं त्यांच्याबद्दल बोलात. गुरु पौर्णिमेबद्दलच्या तुमच्या भावना अगदी थोडक्यात व्यक्त करायच्या झाल्या तर काय सांगाल?
1: मी गुरु पौर्णिमेनिमित्त पहिला श्लोक जो गायलो, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा, याच त्या भावना आहेत की गुरु हा देवापेक्षाही मोठा मानला जातो. तर ते अगदी योग्य आहे. म्हणजे माणूस घडतो तो कोणतरी मार्गदर्शक कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला, आणि योग्य असावा. म्हणजे वाट वाकडी तिकडे आहे पण ती सरळ पद्धतीने तुम्हाला त्या दिशेकडे नेणारा असावा. असे सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले. माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, बृहदनाथ मंगेशकर आहेत, आणि ही सगळी मंडळी म्हणजे नाटकातले सुद्धा, आता जब्बार पटेल माझे नाटकातले गुरु. स्टेजवरती कसं काम करावं, आता साधी गोष्ट असते, म्हणजे नटांनी आता स्टेजवरती उभं राहिल्यानंतर कुठे बघायचं, आता तो फक्त सहकलाकारांकडे बघितलं लोकांशी संवाद होणार नाही.

0: मग ते कुठे बघायचं असतं,
1: किती बारीक गोष्टी आहेत,
0: किती बारीक गोष्टी आहेत. त्यांनी सांगितलं की दोन रंगांच्या मध्ये बघायचं.
1: अच्छा, वा.
0: म्हणजे कोणाकडे एकाकडे
1: बघतोय असंही नाही.
0: तर ते जे आहे, म्हणजे जेव्हा एखादा सूत्रधार असेल आणि तो लोकांना सांगतोय, तो त्यावेळे तो इंडिव्हिज्युअल एखाद्या प्रेक्षकाकडे बघून बोलू शकतो. म्हणजे आता पु ल देशपांडेंचं किंवा लेकरू उदंड झाली आहे, याच्यामध्ये पहिलं जे प्रास्ताविक आहे ते सगळं तसं आहे की ते प्रेक्षकांना ऍड्रेस केलेलं आहे, त्यामुळे प्रेक्षकांशी संवाद साधलेला आहे. पण आता नटांशी बोलता बोलता तुम्ही जे प्रेक्षकांना त्या भावना पोचवता, तर ते कुठे बघायचं. अशा ज्या गोष्टी आहेत, किंवा त्या लाईट घेणे स्टेजवरती, कुठल्या पोझिशनला तुम्ही, तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती लाईट आला तर तुम्ही दिसणार लोकांना. तर इतक्या साध्या साध्या गोष्टी आहेत, ते शिकवणारे गुरु अजून वेगळे आहेत.
1: निश्चितच.
0: माझे साऊंड रेकॉर्डिंग मधले गुरु SB ठकार म्हणून होते. त्यांनी म्युझिक कसं रेकॉर्ड करावं, आता हा स्टुडिओ आहे समजा, सतार वाद्य आहे, ते सतार वाद्य तुम्ही कोपऱ्यात वाजवलं, त्या सतारीसला कोपऱ्यात बसवलं तर त्याचा आवाज वेगळा येईल.
1: अच्छा.
0: त्याला जर मध्ये बसवलं तर त्याचा आवाज वेगळा येईल. त्याला जर पार्टिशन घातले त्याचा आवाज वेगळा येईल. आणि अशा पद्धतीने आम्हाला म्युझिक रेकॉर्डिंग शिकवलं त्यांनी. तर ह्या गोष्टी शिकवणारे गुरु होते म्हणून प्रवास इथपर्यंत आला, नाही तर मध्येच भरकटला असता.
1: निश्चितच. आकाशवाणीच्या या वास्तूमध्ये या सगळ्या आठवणींना उजाळा देत असताना एक अगदी खास आठवण तुमच्या संग्रहात आहे, गदी माडगुळकर यांच्याशी जोडलेली, ती ऐकायला आम्हाला आवडेल.
0: कसं आहे, मुंबईमध्ये लहान मुलांसाठी गंमत जम्मत हा कार्यक्रम व्हायचा आकाशवाणी ब, तसं पुणे केंद्रावरती बालोद्यान नावाचा कार्यक्रम व्हायचा.
1: अच्छा.
0: आणि त्याचं संचालन करायचे गोपीनाथ तळवळकर, सई परांजपे, ते नाना, ताई आणि हरबा म्हणून कॅरेक्टर असायचं, म्हणजे ते नेहमीनाथ उपाध्याय. तर ते म्हणजे कुठेतरी नकला कर, आवाज काढ असे वगैरे, ते पात्र पण लहान मुलांना खूप आवडायचं हरबा. तर बालोद्यान कार्यक्रम खूप पॉप्युलर होता त्यावेळेस आणि खूप आवडीनं ऐकला जायचा. त्या बालोद्यान कार्यक्रमाला काही 25 वर्ष झाली होती किंवा 30 वर्ष झाली होती, असं काहीतरी ऑकेजन होता. त्यानिमित्ताने एक गौरव कार्यक्रम होता, म्हणजे त्याचं कौतुक करण्याचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाचा. तर त्याच्यात जुन्या बालोद्यानमध्ये काम केलेल्यांनी काही, कोणी नाट्यछटा, कोणी काही अमक, कोणी स्वगत वगैरे बोलून दाखवली. गोपीनाथ तळवळकरांनी काही आठवणी सांगितल्या मुलांच्या की या गमती जमती अशा घडल्या. सई परांजपेंनी पण काही गमती जमती सांगितल्या की आतापर्यंत काही लक्षात राहणाऱ्या लहान मुलांच्या खोड्या म्हणा किंवा काही. आणि मग हरबांनी पण काही त्यांचे आवाज काढायचे अनेक प्राण्यांचे किंवा असे काही, असे काही त्यांचे नकलांचे नेहमी करायचे, ते मुलांना आवडायचं, ते त्यांनी करून दाखवलं. आणि या सगळ्या समारंभाचे अध्यक्ष होते गदी माडगुळकर.
1: अच्छा.
0: आणि जेव्हा त्यांच्या अध्यक्षीय भाषणाची वेळ आली त्यावेळी त्यांनी एक दीर्घ काव्य वाचून दाखवलं.
1: अच्छा.
0: त्यांनी ते चालू असताना हे सगळ्या गोष्टी लिहिल्या
1: कार्यक्रमामध्ये,
0: हो, आणि ह्या मीटरमध्ये लिहिल्या आणि ती कविता वाचून दाखवली. हे त्यांचं अध्यक्ष भाषण होतं आणि मी याचा प्रत्यक्ष दर्शी आहे. मी स्वतः त्या हॉलमध्ये बसलेलो होतो. त्यावेळे बालोद्यानचं वय नव्हतं माझं, म्हणजे समजा 10 वर्षापर्यंत किंवा 12 वर्षापर्यंत समजा टीनेज असतोपर्यंत बालोद्यान मध्ये काम करू शकत असतील, तर त्यावेळी वय जास्त होतं. त्यामुळे ही खूप स्मरणात राहिलेली गोष्ट आहे. म्हणजे मध्ये मध्ये मी केव्हा तरी एकदा आपटे म्हणून तिथे काम करणारे होते, त्यांना विचारलं होतं की याचं काही रेकॉर्डिंग मिळेल का. कारण मला म्हणजे असं काहीतरी अद्भुत होत
1: हे अद्भुत की
0: भाषण म्हणून तुम्ही कविता लिहिणार आणि हे कार्यक्रम चालू असताना त्या सगळ्याचा अंतर्भाव करायचे. नाना असं बोलले, ताई असं बोलले, अमका असं बोलले वगैरे, आणि त्या सगळ्याचा अध्यक्ष भाषणाचा समारोप करायचा वगैरे, हे सगळं कवितेत आणि ती कविता अध्यक्ष भाषण म्हणून वाचून दाखवायची. इतकं शीघ्र काव्य करणारा मी तरी माणूस बघितला नाहीये.
1: निश्चितच. अतिशय संस्मरणीय अशी आठवण.
0: आणि ही माझी लहानपणची आकाशवाणीची आठवण आहे, ती मी अजूनपर्यंत विसरू शकत नाही.
1: वा. आपले रसिक सुद्धा बऱ्याचदा त्यांच्या प्रतिक्रियांमधनं सुधारत असतात किंवा आपल्यामध्ये बदल घडवत असतात, तर अशी संस्मरणीय दाद श्रोत्यांची, रसिकांची लक्षात राहिलेली.
0: एक गोष्ट आठवते मला, म्हणजे मला नॉर्मली कोणी वाकून नमस्कार केलेला आवडत नाही. ते एक माझ्यापेक्षा वयाने मोठे असलेले ग्रस्त वाकून नमस्कार मला केला, तर मी त्यांना म्हटलं असं करू नका, देवाच्या पाया पडा, माझ्या पडू नका. मी ते म्हटले, मी तुम्हाला नमस्कार नाही केलेला, तुमच्यातल्या कलेला केला. तर

0: चुका दाखवणारे फार भेटले नाहीत मला. कदाचित मी गायलेलं पटकन आवडलं असावं म्हणून फार चुका दाखवल्या नाहीत, पण बहुतेक वेळा म्हणजे प्रशंसाच केली आहे.
1: नक्कीच.
0: त्यामुळे कटू अनुभव कमी आहेत, गोड अनुभव जास्त आहेत.
1: आणि हेच फलित आहे असं म्हणूया या सांगीतिक सफरीचं. आजच्या ह्या आपल्या गप्पांमधनं आठवणींचा खजिना आमच्या हाती गवसलेला आहे. या सगळ्या आठवणी शब्दबद्ध कराव्याशा वाटलेल्या आहेत का, किंवा तसा काही विचार आहे का?
0: तसा विचार आहे. आता माझी 75 उलटून गेली तर अनेक लोकांनी मला, माझ्या मित्रांनी सांगितलं की हे लिहून ठेव कुठेतरी, कारण असं करणारा महाराष्ट्रातला किंवा भारतातला मी एकटा असेन की तिन्ही क्षेत्र म्हणजे नाटक, गायन आणि तंत्रज्ञ म्हणून एकाच वेळी तिन्ही व्यवसाय करणारा आणि व्यावसायिक आणि तिन्हीमध्ये मला गव्हर्नमेंटचं पारितोषिक मिळालेत असा पण आनंदाचा ठेवा आहे. तो सगळा तू शब्दबद्ध का करत नाही असं माझ्या खूप मित्रांनी सांगितल्यानंतर मी पुस्तक लिहिलं आहे आणि म्हणजे पुस्तक कम्प्लीट झालं आहे, आता प्रिंटिंगला गेलं आहे, तर ते पुढच्या महिन्यामध्ये त्याचं प्रकाशन होईल. त्यामुळे ह्या आणि अशा अनेक आठवणी लोकांना ऐकायला मिळतील, वाचायला मिळतील.
1: अच्छा, आणि पुस्तकाचं नाव उत्सुकता आहे आम्हाला त्याच्याबद्दल.
0: पुस्तकाचं नाव कुणाच्या खांद्यावर.
1: अरे वा. खूप साऱ्या शुभेच्छा या पुस्तकासाठी सुद्धा.
0: धन्यवाद धन्यवाद.
1: आज आपण इथे आवर्जून आलात आणि आकाशवाणीवरच्या प्रेमापोटी आलात. खूप छान वाटलं. ह्या सगळ्या गप्पांमधनं ना एक अख्खा मोठा सांगीतिक कालखंड आमच्या समोर उलगडला असं म्हणायला हरकत नाहीये. अगदी घाशीराम कोतवाल पासून ते उंबरठा सामना या सगळ्या चित्रपटांच्या आठवणींना उजाळा मिळाला. गुरुपौर्णिमेनिमित्त रंगलेला हा संवाद खऱ्या अर्थाने आम्हाला परिपूर्ण करून गेलेला आहे आणि त्यामुळे मनापासून आभार तुम्ही इथं आलात.
0: सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा.

श्रोते हो, सुप्रसिद्ध पार्श्वगायक रवींद्र साठे यांच्या रश्मी वारंग यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आत्ताच आपण ऐकलात. आपल्या संगीताच्या कारकिर्दीतील अनेक रंजक अनुभव रवींद्रजींनी आज आपल्याला सांगितले. मैत्रिणींनो, बऱ्याच वेळा असं होतं की आयुष्यात पैसा महत्त्वाचा वाटू लागतो. अनेक गोष्टी त्यामुळेच अडतायत की काय असं वाटायला लागतं आणि तो मिळवण्याच्या नादात आयुष्य जगणं, त्याचा आनंद घेणं कुठेतरी मागे पडू लागतं. याच विषयावर आधारित सुचित्रा साठे यांचं मनोगत पैसा की आनंद काय महत्त्वाचं आपण ऐकणार आहोत दिनेश अडावतकर यांच्या स्वरात.

फिरते रुपया भोवती दुनिया, किंवा दाम करी काम, किंवा सबसे बड़ा रुपया, हा जगाचा नियमच आहे। प्रपंची पाहिजे सुवर्ण असं समर्थही म्हणतात। ज्याच्या हातात पैसा आहे त्याचाच शब्द झेलला जातो, त्याच्यापुढे सगळे जी जी करतात, त्याची सत्ता चालते, सगळं त्याच्या मनासारखं घडून येतं, त्याला घडवून आणता येतं। आणि म्हणून पैसा महत्त्वाचा आहेच, तो मिळवायलाच हवा, लक्ष्मीपूजन करायलाच हवं। खरं तर लहानपणापासून आपल्या मनावर बिंबवलं जातं की शाळेत चांगला अभ्यास करायचा, खूप शिकायचं म्हणजे लठ्ठ पगाराची नोकरी मिळते, पगार सगळा खर्च करून टाकायचा नाही, अंथरूण पाहून पाय पसरायचे, काटकसरीनं व्यवहार करायचा, थोडा पैसा भविष्यासाठी शिल्लक टाकायचा। म्हणजे आर्थिक नियोजन हे करायलाच हवं। आर्थिक सुरक्षितता असली की दडपण येत नाही, ताणतणाव चिंता काळज्या कमी होतात, मनस्वास्थ्य लाभतं आणि चेहरा आनंदाने उजळतो। पण मंडळी कधी कधी काय होतं तर पैसा मिळवण्याचा ध्यास हा हव्यासामध्ये बदलत जातो, म्हणजे त्याच्याशिवाय दुसरं काही सुचतच नाही। हे करताना वर्तमानातील आनंदाच्या सुखाच्या क्षणांकडे आपोआप डोळेझाक केली जाते। होतं काय तर काळानुरूप भव्य दिव्य स्वप्न पाहिली जातात। स्वप्नपूर्तीसाठी संसार रथाची दोन्ही चाकं भरधाव वेगात जाऊ लागतात। अशा परिस्थितीत दोघात तिसऱ्या पाहुण्याचा विचार केला जात नाही। कधी कधी संसार वेलीवर कळी उमलते, पण दोघांच्या कार्यालयातील कामाच्या वेळाच अशा असतात की माता पित्यांची आपल्या लेकरांची भेटच होत नाही आणि सुखाचे अनेक आनंददायी क्षण हातून निष्ठून जातात। फक्त पैसा हाच विचार न करता सभोवताली इतके आनंदाचे क्षण असतात, ते आपण कधी वेचणार? दोनाचे चार हात झाले की घरात दुडूदुडू पावलं धावू लागतात। प्रगतीपथावरील त्या पावलांचा पदन्यास बघताना, चिमखडे बोल ऐकताना खरंच स्वर्ग सुख लाभतं। त्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? पाळण्यात रडणाऱ्या बाळाला बोलता येत नसलं तरी आपल्या हाताचा स्पर्श त्याला बरोबर कळतो। तिराईत व्यक्तीनं उचलून घेतलं तर लगेच वरचा सा लागतो, मात्र रोजच्या परिचयातील व्यक्ती विशेषतः आई किंवा वडील समोर आले की ते अगदी छान हसतं। ते हसू त्यामुळे मनाला झालेला आनंद डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा असतो, तो अतिशय मौल्यवान असतो। जरा मोठा झाल्यावर मी आता शाळेत जाणार म्हणून कितीही नाचत असलं तरी ऐनवेळी ते मूल इतर रडणाऱ्या मुलांच्या सुरात सूर मिसळतं। आई आपल्याला सोडून गेली, कोणीच ओळखीचं नाही, आई केव्हा येईल, ती येईल की नाही, असे कितीतरी प्रश्न त्या बालमनात येत असतील, नाही का? अशा परिस्थितीत शाळा सुटते, बाई एकेका मुलाला बाहेर घेऊन येतात। त्यावेळी भेदरलेली त्याची शोधक नजर आई दिसताच झरकन बदलते, दोन हातांचा कोमल विळखा आईच्या गळ्यात पडतो। त्यावेळेस होणारा आनंद कुठेही विकत मिळत नाही। भातुकलीचा डाव मांडणं, सगळं खाऊ जमवणं, घरातल्यांचं अनुकरण करणं, न राहून चट्टामट्टा करणं, ही भावी जीवनाची रंगीत तालीम लहानग्यांकडून घडत असते, त्यात आपलीही भूमिका असते। खोटा खोटा चहा मिटक्या मारत पिण्याचा अभिनय करावा लागतो, त्या अमृततुल्य चहापानाचा आनंद आपल्याला चुकवायचा नसतो। कधी लुटूलुटू धावत असताना साष्टांग नमस्कार होतो आणि मग टिपेचा सूर लागतो, तो थांबवण्यासाठी खाऊ दिला की रडणं लगेच थांबतं, आनंदाचं हसू चेहऱ्यावर उमटतं। पैशाच्या पाठीमागे वेड्यासारखं धावत असताना दोघांपैकी एकाला नोकरी व्यवसायामध्ये काही काळापुरती थोडी तडजोड करणंही लाभदायक ठरतं। हे आनंददायी क्षण अनुभवायचे असतात। आनंद म्हणजे काय? आनंद ही मनाची एक तरल भावावस्था, कुठल्याही वयाच्या टप्प्यावर कोणत्याही कारणानं कोणत्याही वेळी होणारी, देहबोलीतून जाणवणारी, चेहऱ्यावरच्या हास्यातून व्यक्त होणारी किंवा आनंदाश्रूतून झिरपणारी, मनासारखं झालं, मनाला आवडलं, पटलं की व्यक्त होणारी।

पैसा हे त्यासाठी साधन होऊ शकतं. पैसे खिशात असले की नाटक किंवा मॅच पहिल्या रांगेत बसून बघण्याचा आनंद मिळवता येतो. तरुण वयाच्या थांब्यावर साहसी खेळ, ट्रेकिंग हे सगळं करण्याकडे कल असतो. त्या मनानं त्यासाठी पैसाही कमी लागतो. मनाचा कणखरपणा, कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेण्याची वृत्ती, धीटपणा, प्रसंगावधान अशा कितीतरी गोष्टींनी व्यक्तिमत्वाला आकार येत जातो आणि त्यासाठी पैसा आणि वेळ देऊन या गोष्टीतला आनंद आपल्याला मिळवावा लागतो. वयाचा काटा अजून थोडा पुढे गेला की जीवनात नाही म्हटलं तरी थोडं स्थैर्य येतं. मुलं मोठी झालेली असतात, अशा वेळी आवर्जून सुट्टीमध्ये मुलांसोबत सहलीला जावं, त्यांच्या सहवासाचा आनंद लुटावा, किल्ले बघावेत, प्रेक्षणीय स्थळांना भेटी द्याव्यात, प्रदर्शनं बघावीत, अनेक चांगले वाईट अनुभव एकत्रितपणे घ्यावेत, मुलांचे कल ओळखावेत, मुलांना शिस्तीचीही सवय लावावी, जबाबदारीची जाणीव करून द्यावी, मुलं घरट्यातून उडून जाण्यापूर्वी योग्य संस्कार करावेत. सहज संवाद साधण्यासाठी भटकंती फायदेशीर ठरते. त्यासाठी थोडे पैसे खर्च

किल्ले बघावेत, प्रेक्षणीय स्थळांना भेटी द्याव्यात, प्रदर्शनं बघावीत, अनेक चांगले वाईट अनुभव एकत्रितपणे घ्यावेत, मुलांचे कल ओळखावेत, मुलांना शिस्तीचीही सवय लावावी, जबाबदारीची जाणीव करून द्यावी, मुलं घरट्यातून उडून जाण्यापूर्वी योग्य संस्कार करावेत. सहज संवाद साधण्यासाठी भटकंती फायदेशीर ठरते. त्यासाठी थोडे पैसे खर्च करायला काहीच हरकत नाही. अहो, नुसता फुगलेला बँक बॅलन्स काय कामाचा? संस्कार हे संस्कार वर्गाला जाऊन होत नाहीत, तर सहवासातून, गप्पांमधून, निरीक्षणामधून होत असतात. ह्या गोड आठवणी आयुष्यभरासाठी सोबत करत असतात. मुलांची शिक्षण, लग्नकार्य अशा जबाबदाऱ्या उरकल्या की मग जोडीनं आरामदायी प्रवास करावा, तीर्थयात्रा कराव्यात, स्वतःच्या छंदांना वेळ द्यावा, नातवंडांना मॉलमध्ये फिरवून आणावं, गावाकडील जीवनशैलीची ओळख करून द्यावी, झाडावरच्या कैऱ्या काढणं, पोहणं, नदी किनारे फिरणं, अशा अनेक गोष्टी त्यांच्या समवेत करता येतील. त्या त्या वयात वेळ काळ याप्रमाणे छोटे मोठे आनंद, नात्यातला गोडवा, त्यातली जपणूक आणि त्यासाठी बदल घडवून आणावेत. अंगामध्ये रग असेपर्यंत ह्या गोष्टी सहज करता येतात. म्हणजे शरीर आणि वेळ ह्या दोन्हींची साथ आवश्यक असते. एक चीनी म्हण आहे की आपल्याला दोन पैसे मिळाले तर एका पैशाचं धान्य घ्यावं आणि दुसऱ्याचं फूल घ्यावं. कारण धान्य आपल्याला जगवतं तर फूल कसं जगावं हे शिकवतं. पण फक्त पैसा पैसा करत राहिलं, दुसऱ्या कुठल्याही नात्याला वेळच दिला नाही, आपुलकीचे धागे गुंफलेच नाहीत, तर घर म्हणजे नुसतं संग्रहालय होईल. हास्याचे तुषार, पाखरांची किलबिल, भेटीतला आनंद शिल्लकच राहणार नाही. त्यापेक्षा भावंडांसोबत किंवा नातलगांसमवेत कुठेतरी फिरायला गेलो, कारणाशिवाय एकत्र जमलो, तर आठवणींचा खजिना कायमस्वरूपी सोबत करत राहील, जगण्यासाठी आपल्याला ऊर्जा देत राहील. पैसा साठवणं हेच ध्येय उराशी बाळगून त्यासाठी सगळा वेळ देत राहिलो तर जीवनात फक्त व्यवहार उरेल. सगळ्यांबरोबर खेळताना कधी गड्डा छब्बू द्यायचा, कधी ठरवून गाढव व्हायचं, कधी बदाम चोर व्हायचं, कधी भिकार सावकार खेळत राहायचं, यातली गंमत कशी अनुभवता येईल? अरे रे, तेव्हाच या गोष्टी केल्या असत्या तर, असा पश्चाताप होता कामा नये. मुलांसाठी कोट्यावधींचा बँक बॅलन्स ठेवण्यापेक्षा त्यांना जीवनाचं शिक्षण देऊन कोटी कमावण्यासाठी सक्षम करणं हे जास्त आनंददायी नाही का? शिवाय आपल्या पश्चात आपले पैसे मुलांना ज्यावेळी मिळतात, त्यावेळी मुलं 85 आसपास पोचलेली असतात, त्यांची जीवनशैली आकाराला आलेली असते, त्यामुळे काही द्यायचंच असेल तर चढणीच्या काळात देणं फायदेशीर नाही का? वृद्धापकाळी कुणाच्या तोंडाकडे बघण्याची वेळ येऊ नये म्हणून पैसा जरूर सांभाळून ठेवावा. पण इतका नाही की काही अनुभव गाठीला बांधायच्या आधीच काळानं आपल्यावर झडप घालावी आणि पैसा इतरांचं धन व्हावा. कधी कधी काय होतं, निवृत्तीनंतर सगळी कर्तव्य पार पाडल्यानंतर फिरू असा विचार करत भटकंतीवर फुलीच मारली जाते. पण वाढत्या वयाबरोबर अनेक कुरबुरी पाठीमागे लागतात, अनेक बंधनं येतात, त्यामुळे इच्छा आणि पैसा असून सुद्धा घरामध्येच अडकून बसावं लागतं. त्यासाठीच वय, वेळ आणि पैसा यांचं विवेकानं नियोजन करावं. पैशाचा उपभोग आणि आनंद घ्यावा. भरपूर पैसा असेल तर मी इतकी रक्कम तुला कर्ज म्हणून देतो, तू स्वतःचा व्यवसाय सुरू कर बरं, असं एखाद्या जवळच्या होतकरू व्यक्तीला सांगण्यात किती आनंद आहे. किंवा भरपूर मालमत्ता असेल आणि समाजकार्याकडे ओढा असेल तर उगाच नोकरी व्यवसायात जागा अडवून बसण्यापेक्षा आपल्या बौद्धिक, शारीरिक आणि आर्थिक क्षमतेला वेगळं वळण देण्यातला आनंद काही औरच नाही का? विमा किंवा आपत्कालीन निधीसारखं सुरक्षा कवच सजगपणे तयार करून उरलेला पैसा कौटुंबिक आनंदासाठी खर्च करणं हितावह आहे. अमाप पैसा आहे तर जग फिरून यायचं ना. पैसा आणि आनंद यामध्ये काय महत्वाचं आहे याचा विचार करताना लक्षात येतं की पैसा हे साधन आहे आणि आनंद ही भाववृत्ती आहे. त्यामुळे पैशाशिवाय देखील आनंद घेता येतो हे आजूबाजूला डोळसपणे बघितलं तर आपल्या लक्षात येईल. आयुष्याचे धडे गिरवताना या पुस्तकामध्ये सुप्रसिद्ध लेखिका सुधा मूर्तींनी सांगितलेली गंगेचा घाट ही सत्यकथा आहे. गंगा मोलकरणीचं काम करून पोट भरणारी, एकटा जीव सदाशिव, त्यामुळे आयुष्याला अर्थ नाही असं वाटून तिला नैराश्य यायचं. एकदा एक म्हातारा भिकारी आंघोळीला पाणी द्या म्हणून गयावया करू लागला. गंगानं पाणी दिल्यावर त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला, तिला दुवा देऊन तो निघून गेला. ती मनातून हेलावली, दुसऱ्यासाठी काहीतरी केल्याचा आनंद तिला झाला. दुसऱ्या दिवशी पुन्हा तो आला. ताई, अंगाची खास थांबली, खूप दिवसांनी झोप लागली, असं म्हणत काकू

मूर्तीला येऊन त्यानं पाणी मागितलं. वाळक्या पानांचं सरपण आणून दिलं. आढेवेढे घेत तिनं त्याला पाणी दिलं. आता ती कष्ट करून लांबून पाणी आणून देऊ लागली, म्हणजे तिच्या जीवनाला काहीतरी अर्थ आला. ही भावना सुखावह आनंददायी होती. गंगाकडे कुणालाही आंघोळीसाठी पाणी मिळतं असं सगळीकडे पसरत गेलं. स्त्री पुरुष मिळून संख्या 30 वर गेली. आजूबाजूचे पाणी आणायला भरायला आपणहून मदत करू लागले. एकदा सुधा मूर्तीस तिला भेटायला गेल्या. याबाबतीत प्रसारमाध्यमांशी बोलायची गंगाची इच्छा नव्हती. ज्यांच्याकडे तिच्यासारखीच कोणतीही गोष्ट नाही अशांची सेवा करण्याची ही संधी तिला आनंद देत होती. धुळीनं भरलेल्या रखरखीत प्रदेशात होणारा त्वचारोगाचा फैलाव तिनं आंघोळीसाठी दिलेल्या पाण्यामुळे नियंत्रणात येत होता. डॉक्टरकडे जाण्याची वेळच येत नव्हती. सुधा मूर्तींनी खोकभर साबणाच्या वड्या आणि 100 टॉवेल्स आणून देण्याची तयारी दाखवली. त्यावर गंगा म्हणाली, ताई माझी उघडी झोपडी, तिथे ह्या गोष्टी मी कशा सांभाळणार? शिवाय कधीतरी त्या वस्तू संपणार. मला माझ्या मर्यादा सांभाळून हे काम करायचे आणि लोकांना जाण आहेच की गंगाचं हे तत्वज्ञान पटण्यासारखंच आहे. पैशाशिवाय श्रमदानानं केवढं तरी आनंदाचं घबाड तिच्या हाती लागलं होतं. रतन टाटांचं असंच एक उदाहरण आहे. एका मुलाखतीत मुलाखतकारानं त्यांना विचारलं, सर तुमच्या जीवनातील सर्वात जास्त आनंददायी क्षण सांगाल का? रतन टाटा म्हणाले, मी जीवनात आनंदाच्या 4 टप्प्यातून गेलो आणि शेवटी मला खऱ्या आनंदाचा अर्थ समजला. पहिला टप्पा संपत्ती आणि संसाधनं जमा करण्याचा होता, पण या टप्प्यावर मला हवा तसा आनंद मिळाला नाही. मग मौल्यवान वस्तू गोळा करण्याचा दुसरा टप्पा आला, पण ह्या गोष्टीची चमक तात्पुरती असते हे मला जाणवलं. त्यानंतर महत्वाचा तिसरा टप्पा आला, तेव्हा भारत आणि आफ्रिका या देशातील 95% डिझेलचा पुरवठा माझ्याकडे होता. भारत आणि आशियातील सर्वात मोठ्या स्टील कारखान्याचा मी मालक होतो, पण इथंही मला कल्पनेतला आनंद मिळाला नाही. आता तो चौथा टप्पा, जेव्हा माझ्या एका मित्रानं मला काही अपंग मुलांसाठी व्हीलचेअर विकत घ्यायला सांगितल्या. सुमारे 200 मुलं होती. मी लगेचच व्हीलचेअर खरेदी केल्या. मित्रांना आग्रह धरला की मी त्याच्यासोबत जाऊन मुलांना व्हीलचेअर स्वहस्ते द्याव्यात. मी गेलो आणि सर्व मुलांना स्वतःच्या हातांनी त्या व्हीलचेअर दिल्या. त्या मुलांच्या चेहऱ्यावर मला आनंदाची चमक दिसली. ती मुलं आनंदाने इकडे तिकडे फिरू लागली. त्या दिवशी मला माझ्या आत खरा आनंद जाणवला. मी तिथून परत जायला निघालो तर त्या मुलांपैकी एकानं माझे पाय धरले. मी हळुवारपणे पाय सोडवण्याचा प्रयत्न केला, पण मुलानं पाय सोडलेच नाहीत, अजून घट्ट धरले. मी खाली वाकलो आणि मुलाला विचारलं, अरे तुला आणखी काही हवंय का? त्यावेळी त्या मुलानं मला जे उत्तर दिलं त्यानं मला धक्काच दिला नाही तर आयुष्याकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकला. मुलगा म्हणाला, सर मला तुमचा चेहरा लक्षात ठेवायचा आहे, जेणेकरून मी तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा मी तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा तुम्हाला धन्यवाद देऊ शकेन. कोणीतरी तुमचा चेहरा पुन्हा पाहू इच्छित आहे ही भावना सगळ्यात जास्त आनंद देणारी आहे. ही दाद तुमच्या शारीरिक सौंदर्याला नसून वैचारिक आणि कार्मिक सौंदर्याला आहे हे वेगळं सांगायला नकोच. ठाण्यातल्या प्रदीप वाचनालयाचे आदरणीय काळे काका, ज्यांना वाचनाची अत्यंत आवड, सदैव पुस्तकांच्या जगात रमणारे, आपली नोकरी सांभाळून केवळ इतरांनी वाचावं यासाठी त्यांनी वाचनालय सुरू केलं. वेगवेगळ्या प्रकाशकांकडून पुस्तकं आणायची, सुंदर टिकाऊ कव्हर्स घालायची, नोंदी करायच्या, असं सगळं काम त्यांनी ना नफा ना तोटा या तत्वावर केलं. फक्त नाव आणि पुस्तकाची नोंद, कुठल्याही प्रकारचा कागदी व्यवहार नाही. 50 अधिक काळ हे काम काळे काका करत राहिले. पुस्तकांचं घर निर्माण करून स्वतःबरोबर अनेकांच्या जीवनात आनंद निर्माण केला. जीवन त्यांना कळले हो असंच म्हणावं लागेल नाही का? ज्येष्ठ संशोधक दत्तप्रसाद दाभोळकर यांनी आपल्या नरगुंद सरांविषयीचा अनुभव सांगितला आहे. ऋषितुल्य डॉक्टर नरगुंद सरांनी 100 विद्यार्थ्यांना डॉक्टरेटसाठी मार्गदर्शन केलं. डॉक्टर दाभोळकरांनाही डॉक्टर नरगुंद यांच्या हाताखाली डॉक्टरेट करण्याचं वेळ होतं. ते सरांशी बोलले, त्यावर डॉक्टर नरगुंद म्हणाले, हे पहा, ही परीक्षा पद्धत म्हणजे चक्क लॉटरी आहे. ही लॉटरी लागलेल्या तुमच्यासारख्या मुलांचं आयुष्य घडलेलं आहे, पण या परीक्षा पद्धतीनं ज्या मुलांना तृतीय श्रेणी दिली त्यामुळे जे कारण नसताना आयुष्यात निराश झाले आहेत त्यांनाच मी डॉक्टरेटसाठी घेऊन पुन्हा जीवनात उभं करणार आहे. हा धक्का विलक्षण होता.
डॉक्टर नरगुण सरांच्या

0: सल्ल्यावरून डॉक्टर दाभोळकर नोकरीत रुजू झाले, पण वर्णव्यवस्थेमुळे त्यांची घुसमट होऊ लागली, ते परत आले. त्यांच्याच सल्ल्यानुसार 2 वर्षात डॉक्टरेट पूर्ण करण्याची अट डॉक्टर दाभोळकरांनी पूर्ण केली. आणि हे सर्व चालू असताना डॉक्टर नरगुण एक महान शास्त्रज्ञ यांनी सर्वतोपरी त्यांना मदतीचा हात दिला. डॉक्टर दाभोळकरांनी कृतज्ञतापूर्वक डॉक्टर नरगुण यांना विचारलं, सर तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं, मी गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ? त्यावर ते म्हणाले, तुला असा प्रश्न विचारणारी माणसं तुझ्याभोवती गोळा कर, तीच माझी गुरुदक्षिणा. कशात आनंद मानायचा हे सांगणारं उत्तम उदाहरण. प्रसिद्ध लेखिका दुर्गा भागवत त्यांच्या गोधडी या पुस्तकात JRD टाटांविषयी एक हृदय आठवण सांगतात. JRD टाटा कार स्वतः चालवत. 9 वाजल्यानंतर वाळकेश्वरहून मरीन ड्राईव्हवरून ते कार चालवताना दिसत. सेवक असलाच सोबत तर तो मागे बसलेला असायचा. एकदा असेच ते विल्सन कॉलेजच्या रस्त्यावरून जात होते. एक विद्यार्थी रस्त्यावर बसची वाट पाहत असलेला त्यांना दिसला. कुठल्याही वाटसरूला कारमध्ये घ्यायचं हा त्यांचा छंद होता. त्यांनी गाडी थांबवून त्या विद्यार्थ्याला अरे तुला कुठे जायचंय असं विचारलं, तर त्याला फोर्टमध्ये जायचं होतं. JRD म्हणाले, बस माझ्याजवळ. तो बसला. वाटेत अगदी छान गप्पा झाल्या. त्याचा मुक्काम आला तेव्हा तो मुलगा म्हणाला, थँक्स, मला आता उतरायचंय, पण आपण कोण? JRD टाटा. हे ऐकताच तो मुलगा अक्षरशः थरथरला. तो म्हणाला, सर मला क्षमा करा, मी तुमच्याशी वाटेल तशा गप्पा मारल्या. त्यावर JRD दार उघडत म्हणाले, अरे त्यात काय, तुझ्या बोलण्याने मलाही आनंद झाला, मी रिलॅक्स झालो, पुन्हा तू केव्हाही माझ्या बरोबर ये. अत्यंत व्यग्र जीवनशैलीमध्ये सुद्धा आनंद मिळवण्याची ही धडपड खरंच किती स्तुत्य आहे. खरं तर आनंद हेच आपलं मूळ स्वरूप आहे, त्यामुळे आपला ओढा आनंदाकडेच असतो. ते रास्तही आहे, पैसा मिळवायचा मिरवायचा, त्याचा उपभोग घेत त्याच्यासह आणि त्याच्याशिवाय देखील आनंद घेत राहायचं.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलं सुचित्रा साठे यांचं मनोगत, पैसा की आनंद काय महत्वाचं. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा आणि सादरकर्त्या होत्या नेहा खरे. माझ्या सहकारी मधुलिका सुहिता चेतना यांच्यासोबत मी दीप्ती आंबेकर आपली रजा घेते. वनिता मंडळात पुन्हा भेट होईलच. तोपर्यंत आनंदी रहा आणि ऐकत रहा आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.

वनिता मंडळ कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. दुपारचं 1 वाजतोय. थोड्याच वेळात ऐकूया हिंदीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

0: सचिन पिळगावकर आणि जयश्री शिवराम यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. अमर हळदीपूर यांचं संगीत होतं आणि चित्रपट अदलाबदली.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

सचिन पिळगावकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. चित्रपट चंगू मंगू, गीतरचना शांताराम नांदगावकर यांची, संगीत होतं अरुण पौडवाल.

सचिन पिळगावकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. चित्रपट माझा पती करोडपती, गीतरचना होती शांताराम नांदगावकर यांची आणि संगीत अरुण पौडवाल. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

एकापेक्षा एक या चित्रपटातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत अनुराधा पौडवाल आणि सचिन पिळगावकर यांनी गायलं होतं. संगीतकार अरुण पौडवाल आणि याबरोबरच गीतबहार कार्यक्रम आता संपला. थोड्याच वेळात 1:30 आणि आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

आकाशवाणी। नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बिश्केकमध्ये एससीओ सदस्य देशांची द्विपक्षीय चर्चा करणार। चालू आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर 7% किंवा त्याहून अधिक राहील असा केंद्रीय अर्थमंत्र्यांना विश्वास। INS निपुण नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक दाखल। अमेरिकेचा होर्मुझमध्ये लारक बेटावरच्या इराणी तळावर हल्ला। कच्च्या तेलाचे दर वाढले। नेपाळमध्ये 903 पुरबळींचे मृतदेह सापडले। 4,000 जास्त जण अद्याप बेपत्ता। आणि नोवाक जोकोविच अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत बाद। किर्गिस्तानच्या आपल्या 2 दिवसांच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी आज प्रधानमंत्री

नरेंद्र मोदी यांनी बिश्केक इथे फ्रेंड्स ऑफ इंडिया संवादात सहभाग घेतला. त्यानंतर त्यांनी बिश्केक इथल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर ते आज शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. यात रशिया, इराण, किर्गिस्तान आणि आर्मेनियाच्या राष्ट्रप्रमुखांशी होणाऱ्या बैठकांचा समावेश आहे. किर्गिस्तान दौऱ्याच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी प्रधानमंत्री शांघाय सहकार्य संघटनेच्या 26व्या शिखर परिषदेला संबोधित करतील. शांघाय सहकार्य संघटनेच्या स्थापनेला 25 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही शिखर परिषद होत आहे. याशिवाय मध्य आशियाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं दर्शन घडवणाऱ्या 6व्या जागतिक भटक्या जमातींच्या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यालाही प्रधानमंत्री मोदी उपस्थित राहणार आहेत. 2026-27 या आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर 7% किंवा त्याहून अधिक राहण्याची शक्यता आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. अमेरिकेच्या दौऱ्यावर शिकागो इथे भारतीय समुदायाला त्या संबोधित करत होत्या. अमेरिका इराण संघर्ष, होर्मुझची सामुद्रुधनी बंद पडल्यामुळे निर्माण झालेली भूराजकीय अनिश्चितता आणि पुरवठा साखळीत व्यत्यय असूनही भारत आपली विकासाची गती कायम राखेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान G20 आणि संबंधित बैठकांमध्ये सहभागी होण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री आज दक्षिण कॅरोलिना इथं पोहोचले आहेत. आज आणि उद्या ॲशविले इथं ही बैठक होत आहे. वस्त्र आणि वस्त्रप्रावरण क्षेत्र हा केवळ देशाच्या सांस्कृतिक वारशाचाच महत्त्वाचा भाग नाही तर त्याचं लाखो नागरिकांना उपजीविका देण्यात महत्त्वपूर्ण योगदान आहे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सांगितलं. त्या नवी दिल्लीत राष्ट्रीय फॅशन टेक्नॉलॉजी संस्थेच्या पदवीदान समारंभात बोलत होत्या. देशाचा उच्च सांस्कृतिक वारसा आणि मूल्य यांच्या आधारे जागतिक दृष्टिकोन अंगीकारण्याचं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं. सध्या या क्षेत्रात महिलांचं प्राबल्य असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. देशभर पसरलेल्या फॅशन टेक्नॉलॉजी संस्थेच्या 18 संकुलांमधल्या विद्यार्थ्यांना यावेळी पदवी प्रदान करण्यात आली. INS निपुण हे जहाज आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक दाखल झालं. निस्तार वर्गाच्या DSV श्रेणीतल्या या जहाजाची बांधणी विशाखापट्टणम इथल्या हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडनं स्वदेशी तंत्रज्ञानानं केली आहे. या जहाजामुळे खोल समुद्रातल्या परिचालनासाठी भारतीय नौदलाला नवी शक्ती मिळाली आहे असं नौदल प्रमुख ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांनी मुंबईत या समारंभात बोलताना सांगितलं. सध्या सागरी क्षेत्र अधिकाधिक स्पर्धात्मक आणि आव्हानात्मक होत आहे, त्यामुळे धोरणात्मक परिवर्तन ही काळाची गरज बनल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. समुद्राच्या वेगवान लाटा आणि प्रतिकूल हवामानातही स्थिर राहून काम करण्याची क्षमता INS निपुण या जहाजाकडे आहे, त्यामुळे समुद्राच्या तळाशी अडकलेल्या पाणबुडीसह खलाशांना बाहेर काढणं किंवा समुद्राखाली बिघडलेली जहाजं अथवा त्यावरची यंत्रसामुग्री दुरुस्त करणं आता शक्य होऊ शकेल. देशात चीप उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं सेमिकॉन योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. यासाठी 1,27,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भारतीय कंपन्यांनी या चिप्सची रचना करणं, त्यांच्या उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या उपकरणांसाठी उत्पादन केंद्र उभारणं, सेमीकंडक्टर फॅब्स, चिप्सची जोडणी, पॅकेजिंग आणि चाचण्या अशा 6 भागांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे. सेमीकंडक्टर उद्योगाच्या संपूर्ण मूल्य साखळीला आर्थिक पाठबळ देईल असं सरकारनं याबद्दलच्या अधिसूचनेत म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेनं काल रात्री होर्मुझ सामुद्रधुनीतल्या लारक बेटावरच्या इराणच्या लष्करी ठाण्यांवर हल्ले केले. या बेटावरच्या 2 इराणी प्रक्षेपकांना समुद्री सुरुंग असलेली रॉकेट उडवण्याच्या तयारीत पाहिल्यानंतर हे प्रक्षेपक निष्प्रभ करण्यात आले असं अमेरिकेच्या संरक्षण दलानं सांगितलं. तर या हल्ल्यांमध्ये अनेक इराणी सैनिक आणि नागरिक मारले गेल्याचं वृत्त इराणच्या सरकारी प्रसारण सेवेनं दिलं आहे. दरम्यान इराणनं सोडलेल्या एका ड्रोनला काल निकामी केल्याचं UAEच्या संरक्षण मंत्रालयानं सांगितलं. मात्र हा ड्रोन सोडल्याची इराणनं पुष्टी केलेली नाही.
या

यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर पुन्हा वाढले आहेत. ब्रेंट क्रूडचे दर $90 प्रतिबॅरलवर पोहोचले तर WTI क्रूड $86 प्रतिबॅरलवर पोहोचला आहे. नेपाळमध्ये आलेल्या पुरानंतर मदत बचाव आणि शोधकार्य आजही सुरू आहे. आतापर्यंत 903 जणांचे मृतदेह सापडले असून 4,000 जास्त जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. बेपत्ता झालेल्यांमध्ये नेपाळचं पोलीस दल, लष्कर तसंच सरकारी कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. नेपाळमधल्या रुग्णालयांमध्ये मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. या कामासाठी DNA विश्लेषणात तज्ज्ञ असलेल्या भारताच्या 18 सदस्यांच्या न्यायवैद्यक तज्ज्ञांचं पथक नेपाळमध्ये दाखल झालं आहे. ज्या मृतदेहांची ओळख पटवणं शक्य नसेल त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती नेपाळचे परराष्ट्र सचिव अमृत बहादूर राय यांनी दिली आहे. इथल्या चिलिमे आणि लांगटांग परिसरातल्या जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यांमध्ये शेकडो जण अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी भारत आणि नेपाळच्या पथकांकडून शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. पूरबाधित जिल्ह्यांमधून आतापर्यंत 10,000 जास्त लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं असून 3,000 जास्त नेपाळी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. दरम्यान 403 भारतीय नागरिक चीनमधून सुरक्षितपणे नेपाळमध्ये पोहोचले असून 500 भारतीय नागरिक चीनमध्ये सुरक्षित आहेत. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडे आपत्तीग्रस्त भागात अडकलेल्या 404 नागरिकांची नोंद झाली आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या सदस्यांच्या कार्यकाळाबद्दलची सुनावणी तातडीनं घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. 15 सप्टेंबरला होणारी सुनावणी आता 8 सप्टेंबरपूर्वी होईल. न्यायालयानं या सदस्यांना दिलेली मुदतवाढ 8 तारखेला संपत असून त्यानंतर प्राधिकरणाची तीनही पीठं कार्यरत राहणार नाहीत असं बार असोसिएशननं लक्षात आणून दिल्यानंतर सुनावणी लवकर घ्यायचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतला. पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यासाठीच्या प्रत्येक नळीच्या तोंडावर पेट्रोलमधल्या इथेनॉलचं नेमकं प्रमाण दर्शवणारं माहितीचं लेबल लावण्याचे निर्देश केंद्र सरकारला द्यावेत अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. सर्बियाचा अग्रगण्य टेनिसपटू नोवाक जोकोविच अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत बाद झाला. न्यूयॉर्कच्या आर्थर ॲश मैदानावर काल अर्जेंटिनाच्या मारियानो नोवोनने अटीतटीच्या सामन्यात त्याचा पराभव केला. विविध दुखण्यांनी बेजार झालेल्या जोकोविचनं ही लढत 7-6, 5-7, 4-6, 6-2, 6-1 अशी गमावली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बिश्केकमध्ये SCO सदस्य देशांची द्विपक्षीय चर्चा करणार. चालू आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर 7% किंवा त्याहून अधिक राहील असा केंद्रीय अर्थमंत्र्यांना विश्वास. INS निपुण नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक दाखल. अमेरिकेचा काल होर्मुझमध्ये लारक बेटावरच्या इराणी तळावर हल्ला. कच्च्या तेलाचे दर वाढले. नेपाळमध्ये 903 पुरबळींचे मृतदेह सापडले. 4,000 जास्त जण अद्याप बेपत्ता. आणि नोवाक जोकोविच अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत बाद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

सुधाकर कुलकर्णी यांचं गीत आपण ऐकलं, पुष्पा पागधरे यांनी गायलं होतं, आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, 1:55 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहो ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आडवाटेवरील पुस्तकं या मालेत ऐकूया महाकवी पुष्पदंत यांच्या जसहर चरिक या महाकाव्याचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला साहित्यिक वेध.
1: ग्रंथप्रेमी श्रोते हो, आपण अनेकदा आधुनिक आणि जागतिक साहित्याची चर्चा करतो, पण आपल्या प्राचीन आणि मध्ययुगीन भारतीय साहित्यात अशी अनेक दुर्मिळ रत्न दडलेली आहेत. हे ग्रंथ आजही समकालीन वाटावे तितके ताजे आहेत. आज तुम्हाला अशाच एका 10व्या शतकातल्या अजरामर आणि अद्भुत ग्रंथाच्या विश्वात घेऊन जाणार आहे. या ग्रंथाचं नाव आहे जसहर चरिऊ. त्याला संस्कृतमध्ये यशोधर चरित्र म्हटलं जातं. मध्ययुगीन काळातला अपभ्रंश भाषेत लिहिलेला एक अत्यंत प्रज्ञावान पुष्पदंत याची ही रचना. पुष्पदंत हा राष्ट्रकूट राजांच्या काळातल्या मान्यखेट म्हणजेच आजच्या मानखेड भागात होऊन गेलेला एक महान कवी. मराठी आणि हिंदी यासारख्या आधुनिक भारतीय भाषांचा जन्म होण्यापूर्वी आपल्या देशात अपभ्रंश ही लोकभाषा आणि साहित्याची प्रमुख प्राकृत भाषा होती. पुष्पदंत यानं याच समृद्ध अपभ्रंश भाषेत अतिशय गेय सुंदर आणि नाट्यमय काव्यरचना केलेली आहे. जसहर चरिऊ हा त्याचा केवळ 4 संधींमध्ये म्हणजेच अध्यायांमध्ये विस्तारलेला एक अतिशय आटोपशीर

0: पण तितकाच प्रभावी असा कथाग्रंथ आहे. आता या ग्रंथाची कथा काय आहे ते पाहूया. ही गोष्ट आहे राजा यशोधर म्हणजेच अपभ्रंशात जसहर आणि त्याची आई चंद्रमती यांची. कथेची सुरुवात एका अत्यंत नाट्यमय प्रसंगाने होते. राजा यशोधराची आई कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी एका प्राण्याची हत्या करून त्याचा बळी देण्याचा हट्ट धरते. पण अहिंसावादी असलेला राजा यशोधर खऱ्या प्राण्याची हत्या करायला ठाम नकार देतो. आईचा हट्टही मोडायचा नाही आणि प्राण्याची हत्याही करायची नाही, म्हणून राजा एक मार्ग शोधून काढतो. तो पिठाचा बनवलेला एक कृत्रिम कोंबडा तयार करतो आणि देवीसमोर त्या कृत्रिम कोंबड्याचा बळी देतो. पण श्रोते हो, इथंच या कथेतली खरी गुंतागुंत सुरू होते. पुष्पदंत यानं या प्रसंगातून कर्माचा एक अतिशय सूक्ष्म आणि खोल सिद्धांत मांडला आहे. बळी दिलेला केवळ पिठाचा कोंबडा असला तरीसुद्धा तो कापत असताना राजाच्या आणि त्याच्या आईच्या मनात जीवाला मारण्याची हिंसक भावना होती. या हिंसक मनोवृत्तीमुळे राजा यशोधर आणि त्याच्या आईला पुढील जन्मात अनेक हिंस्र प्राणी, पक्षी आणि कीटक म्हणून जन्माला यावं लागतं. त्यांना भयानक हाल अपेष्टा आणि दुःखाचा सामना करावा लागतो. कर्माचा सिद्धांत हा केवळ बाह्य कृत्यांवर नाही तर माणसाच्या आंतरिक हेतूवर आणि भावनेवर अवलंबून असतो. हा अत्यंत क्रांतिकारी विचार पुष्पदंत यानं या कथेतून मांडला आहे. हिंसा केवळ शस्त्रानं होत नाही तर ती मनातल्या विचारानंही होते, हा विचार हे पुस्तक आपल्याला देतं. जसहर चरियू हा फक्त धार्मिक किंवा नैतिक उपदेश देणारा ग्रंथ नाही. यात पुष्पदंतानं वापरलेला पद्धडिया छंद, त्याची अलौकिक कल्पनाशक्ती, जिवंत निसर्गवर्णनं आणि पात्रांच्या मानवी भावनांचं केलेलं विश्लेषण आजही आपल्याला थक्क करतं. 10व्या शतकात लिहिलेली ही कथा आज देखील मानवी जगण्यातलं द्वंद्व आणि कर्माची खोलवर गेलेली पाळमुळं यांचं भेदक दर्शन घडवते. आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात अशाच एका नव्या आणि रंजक कलाकृतीसह. तोपर्यंत उत्तम साहित्य वाचत रहा आणि ऐकत रहा आकाशवाणी.
1: श्रोते हो, आडवाटेवरील पुस्तकं या मालेत आत्ताच आपण ऐकला महाकवी पुष्पदंत यांच्या जसहर चरिक या महाकाव्याचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला साहित्यिक वेध. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आज आपण आंबा बागेत आंतरपिकं याविषयी माहिती घेऊया. वाचन केलंय विद्या तावडे यांनी. नमस्कार नमस्कार शेतकरी मित्र हो. आपण आंबा कलमांची लागवड 10 बाय 10 मीटर अंतरावर करतो, म्हणजे साधारणत एक गुंठ्याला एक कलम लावतो. झाडाची वाढ होऊन कलमांचा विस्तार होण्यासाठी आपल्या मेहनतीनुसार 10-12 वर्षांचा कालावधी लागतो आणि या काळामध्ये आपल्या बागेतील कलमांव्यतिरिक्त जमीन तशीच पडून राहते. या जागेमध्ये आंतरपिकं घेऊन ही जागा लागवडीखाली आणता येईल. आंबा बागेत जी पिकं आंतरपिकासाठी निवडणार आहोत ती आपल्या प्रदेशामध्येच वाढणारी किंवा येणारी असावीत. या पिकांची आपल्या मुख्य पिकाबरोबर स्पर्धा नसावी, किंबहुना सहसंबंधातून ती वाढणारी असावीत. यामध्ये आपण 1-2 वर्षात येणारी फळपिकं, भाजीपाला, कडधान्य, फुलपिकं, कंदवर्गीय पिकं यांचा अंतर्भाव करू शकतो. नवीन लागवड केलेल्या आंबा बागांमध्ये सुरुवातीच्या वाढीच्या काळात केळी, अननस, भाजीपाला पिकं यांची लागवड करता येईल. शेवगा हेही आपल्या बागेमध्ये चांगल्या प्रकारे आंतरपीक म्हणून घेता येईल. त्याचबरोबर कडधान्य पिकं, वनौषधी, नाचणी अशी पिकं सपाटीवरच्या भागामध्ये घेता येतील. कंदवर्गीय पीक, हळद यांचाही लागवडीसाठी उपयोग करता येईल. आंबा लागवडीपासून अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी खरीप हंगामात साबुदाणा, हळद ही पिकं, तर ज्या आंबा बागांमध्ये सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे अशा बागांमध्ये मुळा, शिराळी, भोपळा, कारली, वांगी, टोमॅटो, वाली तसंच कंद पिकं, लिली फुलं ही आंतरपिकं घेता येतील. भाजीपाला पिकं घेताना पालेभाज्या, भेंडी, शेंगवर्गीय पिकं, वांगी, मिरची, कलिंगड

केली यांच्यासाठी वाफे किंवा पिकानुसार सऱ्या करणं, वेलवर्गीय भाज्यांसाठी मंडप करणं आवश्यक आहे. जशी मुख्य म्हणून या पिकांची लागवड आपण करतो, त्याचप्रमाणे आंबा बागेतल्या मोकळ्या जागेत लागवड करावी. शेवगा, अननस, पपया किंवा केळी यांची शिफारस केलेल्या अंतरावर लागवड करावी. आंबा कलमांपासून पुरेसं अंतर सोडून याची लागवड करावी. आंबा कलमांचं वय वाढलं की मधली जागा हळूहळू कमी होत जाते, कलमांचा विस्तार होतो आणि पुरेसा सूर्यप्रकाश मधल्या मोकळ्या जागेत पडत नाही. आंबा कलमांचा विस्तार होत गेला तरी काही मोकळी जागा, साधारणतः अर्धा गुंठा, आपल्याला आंतरपिकांसाठी मिळते. या जागेत आपण मुळा, शिराळी, भोपळा, कारली, वांगी, टोमॅटो, वाली तसंच कंद पिकं, लिली फुलं ही पिकं आपण घेऊ शकतो. शेवरकंद, हळद लागवड आपण आंतरपीक म्हणून करू शकतो. याचबरोबर आपण आपल्या बागेतला गवत, पालापाचोळा आणि शेण वापरून गांडूळ खत मोठ्या प्रमाणावर तयार करू शकतो. आंबा बागांचं जर छाटणी करून पुनरुज्जीवन केलं तर कलमांचा निश्चितच विस्तार कमी होतो आणि मोकळी जागा वाढते. ही जागा आपण आंतरपीक घेण्यासाठी वापरू शकतो. बदलतं वातावरण, आंब्यामध्ये मोहर येणं, फलधारणा यांचा सर्वसाधारणपणे विचार केला तर शाश्वत उत्पन्न मिळवण्यासाठी आंतरपीक घेणं गरजेचं आहे. उपलब्ध क्षेत्रामध्ये थोडी अधिक मेहनत करून आपण दुसरं पीक आंतरपीक म्हणून घेतलं तर उत्पादनही वाढेल. आंबा बाग तयार करण्यासाठी होणारा खर्च यामधून आपण वसूल करू शकतो. उत्पादन तसंच उत्पादकता वाढते. जमीन लागवडीखाली येते, तण नियंत्रण होतं, जमिनीची मशागत होते, आपण धूप थांबवू शकतो. पुरेसं अन्नद्रव्य मिळाल्यामुळे जमिनीचा कस सुधारतो आणि आंबा कलमांची वाढ चांगली होते. मंडळी, अशा प्रकारे आंबा बागेमध्ये आंतरपिकं घेऊन उत्पन्नाचा स्रोत आपण निर्माण करू शकतो. बरं तर पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीत. नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आत्ताच आपण ऐकलं. आज आपण आंबा बागेत आंतरपिकं याविषयी माहिती घेतली. वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी. सादर करते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: सर, मागच्या भागात आपण अन्नपचन व्यवस्थित होऊन पोट साफ होण्याबद्दल किंवा अन्न चावून खाण्याबद्दल माहिती सांगत होतात.
2: व्यवस्थितरित्या चर्वण करून जर फायबर खाल्लं तर ते फायबर पाणी शोषून घेतात आणि ते पाणी शोषून घेतल्यामुळं ते थोडेसे फुगल्यासारखे होतात आणि मग आपल्या ज्या मलाचा जो एकंदरीत भाग आहे तो मग व्यवस्थित फॉर्म होतो. आणि त्याचबरोबर व्यवस्थित भरपूर पाणी पिणं पण गरजेचं आहे. ते जर व्यवस्थित आपण साधारणतः जे ॲडल्ट म्हणतो आपण त्यांनी एक साधारण 3 लिटर पाणी असं गणलं जातं ते दिवसभरामध्ये व्यवस्थित घेतलं पाहिजे टाईम टू टाईम. हेही महत्त्वाचं आहे. आणि त्याच्याबरोबर मग बाकी लाईफस्टाईल हे तर आहेच, कारण पचन व्यवस्थित असेल तर मल व्यवस्थित होतो. पचन व्यवस्थित झालं तर मलाचं फॉर्मेशन म्हणजे त्याचं जे बनणं आहे ते व्यवस्थित होतं. आणि त्याचबरोबर तुमचे सर्व स्ट्रेस कमी असतील तर आपले सर्व पाचकरस व्यवस्थित पाजरतात आणि ते व्यवस्थित पाजरली तरच व्यवस्थित पचन होतं. पाणी व्यवस्थित असेल तर त्याला जो लुब्रिकेशन म्हणतो आपण तर ते लुब्रिकेशनही व्यवस्थित होतं. फायबर व्यवस्थित असतील तर मल व्यवस्थित फॉर्म होतो. मनाचं स्वास्थ्यही चांगलं असेल, व्यवस्थित तुम्हाला व्यायाम असेल आणि रेस्ट विश्रांती व्यवस्थित येईल, ह्या सर्वांचा त्याच्यामध्ये अंतर्भूत होतो आणि मग आपला हा संडास होतो. पेशंटचं बऱ्याच वेळेला कसं होतं की साप होण्यासाठी

0: खाण्यासाठी तेवढी गोळी द्या, साफवण्यासाठी तेवढं औषध द्या. तर हे असं आहे की फक्त मला या मुलांना उद्या परीक्षा आहे पास होण्यासाठी काय सांगा, अशातला प्रकार आहे. तर तो असा चुटकीसारशी आणि नुसती एक गोळी घेऊन प्रश्न तेवढ्यापुरता कसा तरी सुटल्यासारखा वाटेल, पण तसा तो पूर्णपणे सुटलेला नसतो.
1: बरोबर आहे. मल निस्सारण व्यवस्थित न होणं आणि मूळव्याध आणि फिशर वगैरे हे जे प्रकार आहेत ते होणं, तर यांचा कसा संबंध असतो?
0: हल्ली ते खूपच प्रमाण वाढलेलं आहे. तर ज्या वेळेला आत्ताच मी सांगितलं की या खाण्यापिण्याच्या गोष्टी याच्यामध्ये थोडासा बिघाड होतो, थोडंसं पाणी कमी असेल, फायबर कमी असेल, तर मग संडास पाणी कमी असेल तर घट्ट होण्याची शक्यता असते. त्याचा व्हॉल्यूम कमी असतो, व्हॉल्यूम कमी घट्ट संडास, मग तो पास होत नाही, मग आपण खूपच स्ट्रेन करतो म्हणजे कुतलं जातं, आणि कुतल्यानंतर बऱ्याच वेळा खालच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत कुतल्यामुळं त्याच्यावर प्रेशर येतं आणि त्या थोड्या थोड्या फुगायला लागतात, आणि त्या फुगून काही वेळेला त्याच्यावर प्रेशर येऊन ते संडासमध्ये दररोज जरा जरा जरा फुगून त्यांचा मग असा बंच तयार होतो. आणि फुगलेल्या रक्तवाहिन्यांचा बंच म्हणजेच खरं तरी आपण त्याला मूळव्याध म्हणतो. आणि मग हे मूळव्याध संडास रोज स्ट्रेनिंग होऊन मूळव्याध होतं. काही वेळेला ब्लड वेसलचं एखाद्याना नाही म्हणलं तरी जेनेटिक पण एखाद्याचा जे बरीच कारणं आहेत मूळव्याधासाठी, पण त्यातलं हे एक प्रमुख कारण आहे. मी सांगितलं हे जेनेटिक कारण हे जरा थोडंसं खूप कमी आहे, पण ते काही जणांना होऊ शकतं. म्हणजे जसं की जे वेसल्स आहेत त्या वॉलमधला जो टोन असतो तो एखाद्याचा कमी असतो, त्या पेशंटमध्ये स्ट्रेनिंग फार नसेल तरी पण एखाद्याला होऊ शकतं, नाही असं नाही. आणि दुसरा भाग तुम्ही सांगितला तो म्हणजे फिशर. फिशर याचे मूळ कारण असे आहेत की संडास घट्ट असेल, खूप स्ट्रेन केलं, ते संडास घासून गेला, स्ट्रेनिंगमध्ये काय वेळेला तिथल्या रक्त सप्लाय एखाद्या आर्टरीचा कमी होतो आणि तिथल्या भागाला जरा रक्त सप्लाय कमी पडले की नकळत बारीक जखम तयार होते. या संडास घासून गेला तर जखम तयार होते आणि ती जखम म्हणजेच त्याला फिशर म्हटलं जातं.
2: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: नारळाच्या झाडाला इच्छापूर्ती करणारा वृक्ष म्हटलं जातं, पण तो अर्थवृक्ष होऊ शकतो का? आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा किती मोलाचा वाटा आहे? भारताला बलशाली करताना नारळाचं मूल्यवर्धन किती महत्त्वाची भूमिका बजावतं जाणून घेऊया कोकोनट मॅन तुषार आग्रे यांच्याकडून. तेव्हा अवश्य ऐका बलसागर भारत होवो. बुधवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:35 आणि गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर.
1: परिसर. श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया पर्यावरण पूरक सण कसे साजरे करावेत याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती. सध्या सणांचे दिवस आहेत, तर हे सण आपण पर्यावरण पूरक पद्धतीनं कशा प्रकारे साजरे करू शकतो याविषयी सांगा.
2: मुळात आपले जे सण जे साजरे केले जातो आपण भारतीय म्हणून ते सगळे पर्यावरणाशी निगडीत आहेत. आता जो बैलपोळा झाला तो का झाला, तर आता मेहनतीची कामं झालीत त्यांना थोडी विश्रांती, त्यांच्या प्रती आपण धन्यवाद म्हणून तो त्यांचा उत्सव साजरा करतो. मग त्यावेळेस काही वेळा आपण घर सजवतो, तर त्या घर सजवण्यासाठी आपण आंब्याच्या पानाची तोरणं, झेंडूची फुलं आणि एक तो आनंद पण असतो की बाबा मी आज माझ्या हाताने गजरा केला किंवा माझ्या हाताने तोरण केलं. तो आपला आनंद आपण पण घेतला पाहिजे आणि आपल्या मुलांना पण ते शिकवलं पाहिजे. आणि त्याच्यातून बाहेरचा जो प्लास्टिक किंवा नको असलेले पेपर, नको असलेल्या गोष्टी की ज्याचा पुन्हा रिसायकलला जाईल की नाही ही जी शंका येते त्या होणार नाहीत. पिंपळाच्या पानांचं तोरण दिसताना पण सुंदर दिसतं आणि पुन्हा त्याचं काम झालं की ते कंपोस्टिंग मध्ये जाऊ शकतं. 15 ऑगस्टला आपण जिलेबी आणायला जातो, तर जाताना स्टीलचा डबा घेऊन जायचा, एक छानशी पिशवी घेऊन जायची, तिथलं प्लास्टिक वाचलं आपलं. मग अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बदल केला. गणपतीच्या वेळेस आपण केळीचे खुंट वापरून सजावट करू शकतो, करदळी असते. मोसम असा असतो की ह्या दरम्यान हळूहळू पाऊस कमी होतो, त्यामुळे झाडांची

0: वाढ छान, फुलांची वाढ छान होत असते, त्यामुळे बऱ्याच गोष्टी सहज मिळत असतात. पत्री व्हायला जातात
1: बरोबर,
0: त्या पत्री स्वतःच्या हाताने जर खुडल्या तर त्याच्यातून जो रस बाहेर येतो पण तो आपल्या शरीरासाठी आवश्यक असतो. ह्याला पर्यावरणाचे जोड आहे, ह्या ज्या आपल्या सणवारांना आहे.
1: बरोबर,
0: गौरी बसवतो आपण, गौरीच्या वेळेस तुम्ही गौरीचे बी पेरले, त्याचं झाड झालं तर ते तसंच कुंडीसह जपू शकता. तिचं विसर्जन करायची गरज नाहीये, ती तुमच्याजवळच राहणार आहे. काय म्हणतात, भावना म्हणून तुम्ही थोडस तिला बाजूला करून एक पूजा करू शकता आणि बाहेर पूर्ण ती दारात आहेस तुमच्या, छान फुलं देत उभी राहते. साधा चिरमुऱ्याचा पेपर मिळायचा
1: बरोबर,
0: जो विरघळला जातो सहज, तो लावायचा. त्याच्या पुढे गौरींची सजावट असायची. त्या सजावटींना शेतात जो त्यावेळेस उगवलेला मका, ज्वारीची कणस, सूर्यफुल, मूग, ह्याची सगळ्याची की फांद्या तोडून आणून त्याची सजावट केली जायची. काकडी वगैरे ह्याच्यापासून गौरींची सजावट केली जायची. तर ते इतकं पर्यावरण पूरक आणि इतकं ते मनाला प्रसन्न करणार असायचं आणि त्याच्यात आणखीन तुम्ही कलात्मकता दाखवू शकता. तयार फुलं किंवा पानं आणायचं आणि ते चिकटवायची किंवा लाइटिंग चिकटवायचं, ह्याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये इतकी क्रिएटिव्हिटी छान आहे. किंवा मुलांना पण तुम्ही छान छान पेपर पासून फुलं बनवायला शिकवू शकता. वनस्पती आणि फुलांपासून जे सजावट करू त्याची ती समस्या येत नाही.
1: अगदी.
0: संक्रांतीचं पण मला सांगायचं आहे की संक्रांतीला पण वाण वाटताना आपण ज्याचा उपयोग होईल, पुनर्वापर होईल अशा गोष्टी देऊया. तो वापरात येणाऱ्या पिशव्या, छोटी रोपं देऊ शकतो, गुळ देऊ शकतो, साखर देऊ शकतो, प्लास्टिकचे डबे किंवा प्लास्टिकचे चमचे की ज्याच्यामध्ये आपण उष्ण पदार्थ घातले तर ते पुन्हा त्या प्लास्टिकमधले काही केमिकल घटक आपल्या त्या अन्न पदार्थात मिसळतात.
1: बरोबर,
0: तर ते नको. तसं पर्याय काढायला गेलं तर खूप आहे, थोडस विचार केला पाहिजे, यूज अँड थ्रो पासून थोडस बाजूला आलं पाहिजे. पण हे लोकांना कळायला पाहिजे की हा तात्पुरता पर्याय यूज अँड थ्रो. पूर्वी पण कार्यक्रम होत होते घरात,
1: खरंय
0: नवं ते जरी हवं असलं तरी जुन्यांपासून काही गोष्टी आपण शिकून त्याच्यात मिसळावं असं मला वाटतं. तर आता बऱ्याच संस्थांनी स्टील बँक वगैरे सुरू केलेल्या आहेत की ज्याच्यामुळे तुमच्या घरात जर कार्यक्रम असेल तर तुमच्या कार्यक्रमासाठी 50-100 जे काही लोक असतील त्यांच्यासाठी लागणारे स्टीलचे पेले, ताटं, वाटलं हे मिळू शकतं. बऱ्याच ठिकाणी वनस्पतींपासून पत्रावळ तयार करायला लागली.
1: बरोबर,
0: तर त्या सहज बाजारात मिळतात. तर हे जर डोळेसपणे जर आपण मार्केटमध्ये गेलो तर दिसतात, मिळतात, स्वस्त मिळतंय किंवा दिसलं म्हणून घेतलं असं नको. आपण सुजाण नागरिक जर व्हायचं असेल, सुशिक्षित स्वतःला जर म्हणवून घ्यायचं असेल तर ह्या गोष्टींचा थोडा विचार व्हायला पाहिजे.
2: परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण पर्यावरणपूरक सण कसे साजरे करावेत याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर, ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
3: कार्यक्रम मुंबई केंद्रावरून पुनःप्रसारित करण्यात आला. थोड्याच वेळात दोपहर समाचार आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.
4: आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं प्रियंका अरोड़ा. मुख्य समाचार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज किर्गिस्तान में शंघाई सहयोग संगठन के सदस्य देशों के नेताओं के साथ द्विपक्षीय बैठकें करेंगे. सरकार ने 1,27,000 करोड़ रुपए के व्यय के साथ सेमिकॉन इंडिया प्रोग्राम के दूसरे चरण के सभी 6 स्तंभों को अधिसूचित किया. राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने निफ्ट के विद्यार्थियों से देश की समृद्ध सांस्कृतिक विरासत से जुड़े रहते हुए वैश्विक दृष्टिकोण अपनाने का आह्वान किया. भारतीय नौसेना ने गोताखोरी और गहरे पानी के नीचे के अभियानों में सहायता के लिए INS निपुण को बेड़े में शामिल किया. नेपाल में अचानक आई भीषण बाढ़ के बाद राहत और बचाव अभियान तेज. मृतकों की संख्या बढ़कर 903 हुई. 4,000 से अधिक लोग अब भी लापता. और फुटबॉल में भारत आज ताशकंद में AFC Under-20 एशियाई कप क्वालिफाइंग अभियान में आज सीरिया से मुकाबला करेगा. अब समाचार विस्तार से. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी किर्गिस्तान में आज शंघाई सहयोग संगठन के सदस्य देशों के नेताओं के साथ द्विपक्षीय बैठकें करेंगे. इनमें रूस, ईरान और किर्गिस्तान के राष्ट्राध्यक्षों के साथ बैठकें शामिल है. हमारे संवाददाता ने बताया है कि प्रधानमंत्री मोदी ने किर्गिस्तान की 2 दिन की यात्रा के पहले दिन आज राजधानी बिश्केक में फ्रेंड्स ऑफ इंडिया के साथ संवाद किया.
5: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आज बिश्केक में भारतीय समुदाय के सदस्यों के साथ आत्मीय संवाद किया. प्रधानमंत्री ने भारत और किर्गिज

आता आपण ऐकणार आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. आज या कार्यक्रमात रवींद्र चारी यांचं सतारवादन, राग आहे शुद्ध सारंग, विलंबित तसंच द्रुतगत तीन तालात तबला साथ प्रसून चॅटर्जी. ऐकूया रवींद्र चारी यांचं सतारवादन, राग शुद्ध सारंग.

0: रवींद्र चारी यांचं सतारवादन आपण ऐकलं. राग शुद्ध सारंग त्यांना तबला साथ प्रसून चॅटर्जी यांनी केली.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245 1434 34 आणि 45 15 41 35 या क्रमांकांवर फोन करा.
2: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या अनुदानित खासगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहयोगी प्राध्यापकाची 5012 पदं भरण्यासाठी राज्य शासनाची मंजुरी. INS निपुण नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक दाखल. नेपाळमध्ये 903 पूरबळींचे मृतदेह सापडले, 4000 जास्त जण अद्याप बेपत्ता. आणि नोवाक जोकोविच अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत बाद. राज्यातल्या अनुदानित खासगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहयोगी प्राध्यापकाची 5012 पदं भरण्यासाठी राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. तसंच भरतीच्या वेळी मुलाखतीचं CCTV चित्रीकरण अनिवार्य करण्यात आलं आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने आज त्याची अधिसूचना जारी केली. विद्यार्थी पटसंख्या आणि कार्यभार्यासंबंधी 2025 तयार केलेल्या समीकरणानुसार ही पदं मंजूर केली आहेत. संबंधित महाविद्यालयांनी विद्यापीठ आयोगाच्या नियमांनुसार पदभरतीची प्रक्रिया करावी असं अधिसूचनेत म्हटलं आहे. मुलाखतीचं चित्रीकरण मुलाखतीच्या दिवसापासून 1 वर्षासाठी सांभाळून ठेवावं असंही शासनानं सांगितलं आहे. देशात चीप उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं सेमिकॉन योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. यासाठी 1,27,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भारतीय कंपन्यांनी या चीपची रचना करणं, त्यांच्या उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या उपकरणांसाठी उत्पादन केंद्र उभारणं, सेमीकंडक्टर फॅब्स, चीपची जोडणी, पॅकेजिंग आणि चाचण्या अशा 6 भागांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे. सेमीकंडक्टर उद्योगाच्या संपूर्ण मूल्य साखळीला आर्थिक पाठबळ देण्यात येईल असं सरकारनं याबद्दलच्या अधिसूचनेत म्हटलं आहे. राज्यात SIR अर्थात मतदार याद्यांची फेरतपासणी आणि सुधारणा मोहिमेअंतर्गत तयार करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नागरिकांनी प्रारूप मतदार यादीत आपलं नाव समाविष्ट असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. ही प्रारूप मतदार यादी जिल्हाधिकारी तसंच जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. त्याचबरोबर राजकीय पक्षांची कार्यालयं, तहसील कार्यालयं आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्येही नागरिकांना ही यादी पाहता येणार आहे. सातारा जिल्ह्यातल्या आठही विधानसभा मतदारसंघातली प्रारूप मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत आज प्रसिद्ध करण्यात आली.

0: आज 26,51,347 मतदारांपैकी 3,41,925 मतदारांचं गणना प्रपत्र आयोगाला मिळालेलं नाही. 1,91,000 मतदार कायमसाठी स्थलांतरित झाले आहेत तर 88,490 मतदार हयात नसल्याची नोंद झाली आहे. आयएनएस निपुण हे जहाज आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक दाखल झालं. निस्तार वर्गाच्या डीएसव्ही श्रेणीतल्या जहाजाची बांधणी विशाखापट्टणम इथल्या हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडनं स्वदेशी तंत्रज्ञानानं केली आहे. या जहाजामुळे खोल समुद्रातल्या परिचालनासाठी भारतीय नौदलाला नवी शक्ती मिळाली आहे असं नौदल प्रमुख अॅडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांनी मुंबईत या समारंभात बोलताना सांगितलं. सध्या सागरी क्षेत्र अधिकाधिक स्पर्धात्मक आणि आव्हानात्मक होत आहे, त्यामुळे धोरणात्मक परिवर्तन ही काळाची गरज बनल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. समुद्राच्या वेगवान लाटा आणि प्रतिकूल हवामानातही स्थिर राहून काम करण्याची क्षमता आयएनएसने पुणे या जहाजाकडे आहे. त्यामुळे समुद्राच्या तळाशी अडकलेल्या पाणबुडीसह खलाशांना बाहेर काढणं किंवा समुद्राखाली बिघडलेली जहाजं अथवा त्यावरची यंत्रसामुग्री दुरुस्त करणं आता शक्य होऊ शकेल. वस्त्र आणि वस्त्र प्रावरण क्षेत्र हा केवळ देशाच्या सांस्कृतिक वारशाचाच महत्वाचा भाग नाही तर त्याचं लाखो नागरिकांना उपजीविका देण्यात महत्वपूर्ण योगदान आहे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सांगितलं. ते नवी दिल्लीत राष्ट्रीय फॅशन टेक्नॉलॉजी संस्थेच्या पदवीदान समारंभात बोलत होत्या. देशाचा उच्च सांस्कृतिक वारसा आणि मूल्य यांच्या आधारे जागतिक दृष्टिकोन अंगीकारण्याचं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं. सध्या या क्षेत्रात महिलांचं प्राबल्य असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं.
1: आप ऐसे समय में फैशन टेक्नोलॉजी के विभिन्न विधाओं के स्नातक बन रहे हैं जो भारत आत्मनिर्भरता के अनेक आयामों पर तेजी से आगे बढ़ रहे हैं. आज हमारे देश पहले की तुलना में कहीं अधिक आत्मविश्वास के साथ विश्व पटल पर अपनी भूमिका को विस्तार दे रहे हैं. मुझे बताया गया है कि 20 साल पहले महिलाओं की संख्या केवल 20% था. अभी 4,000 करीब जो बच्चे यहाँ उपस्थित है उनमें से 85% महिलाएं हैं.
0: देशभर पसरलेल्या फॅशन टेक्नॉलॉजी संस्थेच्या 18 संकुलांमधल्या विद्यार्थ्यांना यावेळी पदवी प्रदान करण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेपाळमध्ये आलेल्या पुरानंतर मदत बचाव आणि शोधकार्य आजही सुरू आहे. आतापर्यंत 903 जणांचे मृतदेह सापडले असून 4,000 जास्त जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. बेपत्ता झालेल्यांमध्ये नेपाळचं पोलीस दल, लष्कर तसंच सरकारी कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. नेपाळमधल्या रुग्णालयांमध्ये मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. या कामासाठी डीएनए विश्लेषणात तज्ज्ञ असलेल्या भारताच्या 18 सदस्यीय न्यायवैद्यक तज्ज्ञांचं पथक नेपाळमध्ये दाखल झालं आहे. ज्या मृतदेहांची ओळख पटवणं शक्य नसेल त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती नेपाळचे परराष्ट्र सचिव अमृत बहादूर राय यांनी दिली आहे. इथल्या चिलिमे आणि लांगटांग परिसरातल्या जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यांमध्ये शेकडो जण अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी भारत आणि नेपाळच्या पथकांकडून शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. पूरबाधित जिल्ह्यांमधून आतापर्यंत 10,000 जास्त लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं असून 3,000 जास्त नेपाळी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. दरम्यान 403 भारतीय नागरिक चीनमधून सुरक्षितपणे नेपाळमध्ये पोहोचले असून 500 भारतीय नागरिक चीनमध्ये सुरक्षित आहेत. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडे आपत्तीग्रस्त भागात अडकलेल्या 404 नागरिकांची नोंद झाली आहे. नीट पेपरफुटी संदर्भात झालेल्या आंदोलनादरम्यान आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात दाखल झालेले FIR रद्द करण्यासाठी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला आहे. संविधानाच्या 142 कलमान्वये मिळालेल्या विशेषाधिकारांचा वापर करण्याची परवानगी महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालच्या पीठाकडे मागितली. न्यायालय उद्या या अर्जावर सुनावणी करेल. पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठीच्या प्रत्येक नळीच्या तोंडावर पेट्रोलमधल्या इथेनॉलचं नेमकं प्रमाण दर्शवणारं माहितीचं लेबल लावण्याचे निर्देश केंद्र सरकारला द्यावेत अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. सध्याच्या वाहनांच्या ताफ्यासाठी E20 प्रत्यक्ष वापराबाबतच्या सुसंगततेची तपासणी करण्यासाठी आणि त्यासंदर्भात सार्वजनिक अहवाल सादर करण्यासाठी एक स्वतंत्र तज्ज्ञ समितीची स्थापना करावी अशा मागण्या याचिकेत करण्यात आल्या होत्या. न्यायमूर्ती MM सुंदरेश आणि न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांच्या खंडपीठ विद्यापीठासमोर या याचिकेची आज सुनावणी झाली.

0: संबंधित याचिका ही दुसऱ्याच्या वतीने किंवा अप्रत्यक्ष हेतूने केलेली याचिका असून अशाच प्रकारची याचिका यापूर्वी न्यायालयाने फेटाळल्याचा युक्तिवाद महाधिवक्ता आर व्यंकटरमण यांनी केला. तो मान्य करून संबंधित याचिका उच्च न्यायालयापुढे सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिले. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या सदस्यांच्या कार्यकाळाबद्दलची सुनावणी तातडीनं घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. 15 सप्टेंबरला होणारी सुनावणी आता 8 सप्टेंबरपूर्वी होईल. न्यायालयानं या सदस्यांना दिलेली मुदतवाढ 8 तारखेला संपत असून त्यानंतर प्राधिकरणाची तीनही पीठं कार्यरत राहणार नाहीत असं बार असोसिएशननं लक्षात आणून दिल्यानंतर सुनावणी लवकर घ्यायचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतला. सर्बियाचा अग्रगण्य टेनिसपटू नोवाक जोकोविच अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत बाद झाला. न्यूयॉर्कच्या आर्थर ॲश मैदानावर काल अर्जेंटिनाच्या मारियानो नोवोनेने अटीतटीच्या सामन्यात त्याचा पराभव केला. विविध दुखण्यांनी बेजार झालेला जोकोविचने ही लढत 7-6, 5-7, 4-6, 6-2, 6-1 अशी गमावली. महिला क्रिकेटमध्ये दुबईत सुरू असलेल्या आशिया चषक टी ट्वेंटी स्पर्धेत भारताने काल थायलंड संघाचा 94 धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली. भारताने विजयासाठी 160 धावांचं आव्हान दिलं होतं, मात्र थायलंडचा डाव 17व्या षटकात 65 धावा दाटोपला. 64 धावा फटकावणारी शफाली वर्मा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली. भारताचा यानंतरचा सामना येत्या गुरुवारी 3 सप्टेंबर रोजी हाँगकाँग विरुद्ध होणार आहे. नागपूरमधल्या भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेनं आज महाल इथल्या श्री क्षेत्र कल्याणेश्वर मंदिरात कॅन्सर तपासणी शिबिर आयोजित केलं होतं. याप्रसंगी 200 अधिक महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या अनुदानित खासगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहयोगी प्राध्यापकाची 5012 पदं भरण्यासाठी राज्य शासनाची मंजुरी. INS निपुण नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक दाखल. नेपाळमध्ये 903 पूरबळींचे मृतदेह सापडले. 4000 जास्त जण अद्याप बेपत्ता. आणि नोवाक जोकोविच अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत बाद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: दुपारचे 3:10 झाली आहेत. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचं आजचं पहिलं प्रसारण आता समाप्त होत आहे. सायंकालीन प्रसारण सभा 4:58 सुरू होईल तेव्हा आपण भेटणार आहोत. दरम्यानच्या काळात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपचे कार्यक्रम अखंड सुरू असतील. नमस्कार.

नमस्कार. 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर 101.5 मेगाहर्ट्सवर तर न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. संध्याकाळचे 5 वाजतायत. आमची आजची दुसरी सभा आता सुरू होत आहे. प्रथम ठळक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यातल्या अनुदानित खासगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहयोगी प्राध्यापकाची 5012 पदं भरण्यासाठी राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. तसंच भरतीच्या वेळी मुलाखतीचं CCTV चित्रीकरण अनिवार्य करण्यात आलं आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने आज त्याची अधिसूचना जारी केली. विद्यार्थी पटसंख्या आणि कार्यभार यासंबंधी ऑक्टोबर 2025 तयार केलेल्या समीकरणानुसार ही पदं मंजूर केली आहेत. INS निपुण हे जहाज आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक दाखल झालं. निस्तार वर्गाच्या DSV श्रेणीतल्या या जहाजाची बांधणी विशाखापट्टणम इथल्या हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडनं स्वदेशी तंत्रज्ञानानं केली आहे. या जहाजामुळे खोल समुद्रातल्या परिचालनासाठी भारतीय नौदलाला नवी शक्ती मिळाली आहे, असं नौदल प्रमुख ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांनी मुंबईत या समारंभात बोलताना सांगितलं. वस्त्र आणि वस्त्रपावरण हा क्षेत्र हा देशाच्या सांस्कृतिक वारशाचा महत्वाचा भाग असून लाखो नागरिकांना त्यामुळे उपजीविका मिळाली आहे, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सांगितलं. त्या नवी दिल्लीत राष्ट्रीय फॅशन टेक्नॉलॉजी संस्थेच्या पदवीदान समारंभात बोलत होत्या. सध्या या क्षेत्रात महिलांचं प्राबल्य असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. राज्यात SIR मोहिमेअंतर्गत तयार करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात येत आहे. नागरिकांनी प्रारूप मतदार यादीत आपलं नाव समाविष्ट असल्याची खात्री करून घ्यावी, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. ही प्रारूप मतदार यादी जिल्हाधिकारी तसंच जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 262.47 अर्थात 1143 किलोहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीतसंध्या. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात हिंदी चित्रपटातली काही गीतं. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया फूल और काटे या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांनी गायलेलं समीर यांचं हे गीत. संगीतकार आहेत नदीम श्रवण.
2: मैंने प्यार तुम्ही से

गीतसंध्या या कार्यक्रमात आता ऐकूया दिवाने या चित्रपटातलं कुमार सानू, उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं समीर यांचं हे गीत. संगीतकार आहेत संजीव दर्शन.

0: श्रोतेहो, मंगळवारी 1 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका. एम ए परीक्षेत संस्कृत विषयात पुणे विद्यापीठात सुवर्ण पदकासह प्रथम आलेल्या स्वरदा लोलेकर यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी साधलेला संवाद.
1: माझं असं होतं की मला भाषा खूप आवडायच्या. म्हणजे कवितेचं रसग्रहण असेल किंवा निबंध लेखन असेल किंवा आपल्याला शाळेत असतं ना की वृक्षाचं मनोगत सांगा किंवा फुलाचं मनोगत सांगा, तर या सगळ्या गोष्टी मला खूप आवडायच्या. आणि शाळेकडून मी आंतरशालेय स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे.
2: अच्छा.
1: इतकं मला भाषेविषयी खूप प्रेम होतं आणि त्यातच संस्कृत भाषा माझ्या अध्ययनात आली. मी इयत्ता 8वीत असताना तो विषय निवडला आणि ते प्रेम वृद्धिंगत होत गेलं.
0: तेव्हा नक्की ऐका मंगळवारी 1 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलो हर्ट्सवर तसंच 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
3: गीतसंध्या हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आता ऐकूया उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं समीर यांचं हे गीत. संगीतकार आहेत नदीम श्रवण आणि चित्रपटाचं नाव राजा हिंदुस्तानी.

0: जोकर।
1: श्रोते हो, बुधवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सुंदर माझं घर याविषयी आर्किटेक्ट श्वेता केळकर यांच्याशी वंदना मुसळे यांनी साधलेला संवाद।
2: माझ्यासाठी घर म्हणजे जिथे कम्फर्ट असतो, म्हणजे आपण जिथे आपले असतो आणि आपला कम्फर्ट किंवा आपलं मानसिक स्वास्थ्य जिथे खूप छान राहतं ते म्हणजे माझ्यासाठी घर असेल।
1: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका 2 सप्टेंबरला सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर। सादर करते विवेक वानखडे।
3: कार्यक्रमातलं यानंतरचं हे गीत आहे कुली नंबर 1 या चित्रपटातलं। रचना आहे समीर यांची तर संगीतकार आहेत आनंद मिलिंद।

कुली नंबर वन या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी. या गीताबरोबरच गीतसंध्या हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. यानंतर 5:30 युवावाणी हा युवक मित्रांसाठी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.
1: हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
2: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोड वरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
1: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनल वर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00 तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनल वर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.
3: प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ट्यून केलेली आहे. संध्याकाळचे 5:30 आहेत आणि आमच्या युवक मित्रांसाठी कार्यक्रम आता युववाणी.

0: मंडळी, काव्यवाचन या कार्यक्रमात आपण नेहमीच वेगवेगळ्या कवी मनाच्या मित्रमैत्रिणींना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांनी लिहिलेल्या कविता ते आपल्या समोर सादर करत असतात. तेव्हा अशीच आज आपली कवी मनाची एक मैत्रीण साक्षी शिंत्रे आपल्यासोबत गप्पा मारायला आणि आपल्यासमोर कविता सादर करायला आली आहे. वेलकम टू अवर शो साक्षी.
1: थँक्यू.
0: साक्षी, मी आता जसं म्हणाले की तू कवी मनाची आहेस आणि तुला कविता करायला आवडतात, तर मग कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच एक छानशी कविता जर तू सादर केलीस तर नक्की आवडेल.
1: आता सध्या पावसाळ्याचा सीझन आहे, त्यामुळे आता मी जी कविता सादर करणार आहे ती पावसाळ्यावरतीच असणार आहे.
0: बरं,
1: पण या कवितेमध्ये आधीचा पावसाळा आणि आत्ताचा जो काही बदललेला ऋतू आहे, की आता बऱ्याचदा असं म्हणतात की मुंबईमध्ये आपल्याला दोनच ऋतू दिसतात, एक तर उन्हाळा आणि पावसाळा, पण ते का आणि अशी परिस्थिती का झाली आहे ते या कवितेतनं आपण पाहूया.
0: नक्कीच.
1: कवितेचं नाव आहे असा नव्हतास तू. असा नव्हतास तू, मी पाहिलेलं तुला तेव्हा अगदी सोज्वळ होतास. तुला काळजी असायची आमची, युगुलांच्या प्रेमात त्यांना न्हाऊ घालायचास आणि स्वतःही चिंब होऊन जायचास. लहानग्यांच्या होळीच्या शर्यतीत स्वतःही निरागस असायचास. एखाद्या एकाकीचे अश्रू व्हायचास. स्वतःला अगदी पारदर्शक ठेवून स्वतःवर आणि तुझ्यावर प्रेम करू लावायचास. तुझा आवाज, तू पेरलेला सुगंध, तुझा स्पर्श, तुझ्यामुळे चेहऱ्यावर आलेलं हलकं हसू, सगळं तेव्हा स्वप्नवत वाटायचं, जणू तुझ्यात स्वर्गच सामावलेला. पण आता आता उद्याच्या आशा आकांक्षा घेऊन शांत झोपलेल्यांची झोप उडवतोस. दुःखीतेचे अश्रू म्हणून बरसणाऱ्या तू आता इतरांच्या डोळ्यात पाणी आणतोस. वीज नावाच्या तुझ्या प्रेयसीला तिच्यावर प्रेम करणाऱ्या झाडावरच उतरवतोस. हलकल्लोळ माजवणाऱ्या हंबरड्यातली वाचाच काढून घेतोस आणि तुझ्या मगरमिठीत तो निरपराध हंबरडाही गुरफटतो. खरंच असा नव्हतास तू, कधीच नव्हतास. कदाचित तुलाही आमचीच लागण झाली, कदाचित तुलाही आमचीच लागण झाली.
0: बापरे, म्हणजे पाऊस म्हटल्यानंतर सगळ्यात पहिले तर एक असं छान फील होतं आपल्याला, किंवा पावसावर नेहमी अशा थोड्याशा प्रेम कविता, खूप सुंदर अशा कविता आपल्याला ऐकायला मिळतात. पण हे जे काही लिहिलंयस ते खूप गहन आहे, की आधीचा पाऊस आणि कुठेतरी आत्ताची जी बदलत गेलेली परिस्थिती आहे, अवेळी जो पाऊस येतोय आणि त्याला कारणीभूत आपणच आहोत. आपलं एकूणच बदललेलं लाईफस्टाईल असेल, किंवा काय म्हणतात, काही प्रमाणात झालेली पर्यावरणाची हानी असेल आपल्याकडनं, आणि ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट आहे. आणि जी शेवटची ओळ तू लिहिली आहेस की तुलाही आमचीच लागण झाली आहे, बाप रे, म्हणजे खरंच, म्हणजे विचार करायला पाडते ही कविता. कारण बऱ्याचदा आपण पाऊस म्हटल्यानंतर खूप हलकं फुलकं वातावरण असतं, एकूणच निसर्गरम्य ठिकाण आपल्या डोळ्यासमोर येतं, छान पावसा

0: त्याचा आस्वाद घेताना आपल्याला सगळ्या गोष्टी जाणवतात. पण ह्या कवितेतनं म्हणजे तू कमाल सुरेख लिहिलंयस.
1: धन्यवाद.
0: आता आपण म्हणतो की आपलं एकूणच लाईफस्टाईल बदलत जात आहे. आता बदलत्या लाईफस्टाईलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपल्या हातात एक गोष्ट आली आहे, ती म्हणजे फोन आणि फोनमुळे आलेला सोशल मीडिया. म्हणजे बऱ्याचदा बघ ना, आपण खूप जास्त प्रमाणात इतकं सोशल मीडियाच्या आहारी जातो की काहीच सुचत नाही किंवा कामं अशीच अडून राहतात, आपल्याकडनं काही केलंच जात नाही. मग अशा वेळी ह्या सोशल मीडियातनं कधीतरी आपल्याला असं होतं ना की काय नेमकं आपण का हे करतोय आणि कशासाठी करतोय.
1: कधी कधी आपल्याला असं वाटतं की खरे आपण कोण आहोत, की सोशल मीडियावर आपण खरे आहोत की रिअल लाईफ मधले खरे आहोत.
0: एक्झॅक्टली. आणि म्हणून म्हणजे बऱ्याचदा आपल्याला शांत बसल्यावर ह्या गोष्टींचा विचार पडतो आणि खूप प्रश्न पडतात. तर मग मला माहितीये की तू अशा संदर्भातली एक कविता लिहिलेली आहेस, तर मग त्यामुळे ती कविता ऐकायला नक्कीच आवडेल.
1: येस, नक्कीच. कवितेचं नाव आहे स्प्लिट पर्सनॅलिटी.
0: बरं.
1: मी मलाच कधी अनोळखी न कधी स्वतःला गवसले. मी मलाच कधी अनोळखी न कधी स्वतःला गवसले. स्वतः समोरही कधीतरी मुखवटा लावून फिरले.
0: वा वा.
1: दुहेरी अस्तित्वातला त्या खरेपणाच हरवून गेला. दुहेरी अस्तित्वातला त्या खरेपणाच हरवून गेला. कधी हा तर कधी तो असा फिल्टर चेहऱ्यावर लागला. नाळ स्वतःशी कधी काळी जोडली होती प्रश्न उपटला. नाळ स्वतःशी कधी काळी जोडली होती प्रश्न उपटला. स्वतःतला खरेपणा मग जाणतेपणीच खुरटला गेला. एक शरीर मन मात्र दोन होती. दोन अस्तित्वांची वेगळी. एक शरीर मन मात्र दोन होती. दोन अस्तित्वांची वेगळी. कोणाचं ऐकू, याचं की त्याचं? स्वच्छंदाची रेसिपी इथेच फसली. आज अचानक त्या सोडलेल्या खरेपणाशी संवाद झाला. आज अचानक त्या सोडलेल्या खरेपणाशी संवाद झाला. दिवस रात्र भळभळणारा मेंदू आज शांत झाला. मनाची थॉट प्रोसेस हल्लीच्या सोशल मीडियामध्ये अडली होती. मनाची थॉट प्रोसेस हल्लीच्या सोशल मीडियामध्ये अडली होती. अल्गोरिदमने फक्त माझी पर्सनॅलिटी दुभंगली होती. अल्गोरिदमने फक्त माझी पर्सनॅलिटी दुभंगली होती.
0: क्या बात है. वा वा वा. पुन्हा अप्रतिम. म्हणजे खरं आहे की आपण जे काही इतकं सोशल मीडियामध्ये गुंतलोय ना, की त्यांनी आपल्या नकळत आपल्याला इतका त्रास होत असतो पण तो आपल्याला कळत नाही, आणि त्यातनं बाहेर पडणं तितकंच गरजेचं आहे. खरंच खूप खूप सुंदर, खूप सुंदर.

0: साक्षी, इतक्या छान कविता तू सादर करतेस, इतकं छान गाणी आपण ऐकतोय, तर मग आता यापुढे कोणती कविता सादर करशील आपल्या श्रोत्यांसाठी?
1: यापुढे माझी जी कविता आहे ती आपल्या मनावर आधारित आहे.
0: बरं.
1: आता बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्या मनाला नक्की काय हवंय हे आपल्याला कळत नाही. कधीतरी मनाला हे हवं असतं, कधी ते हवं असतं, आणि कधी दोन्ही हवं असतं, असं आपण कन्फ्युज असतो. सो हेच जे काही मनाचं कन्फ्युजन आहे तेच व्यक्त करणारी आता पुढची कविता आहे.
0: बरं.
1: कवितेचं नाव आहे खेळ. मना आज शांततेची, मना आज शांततेची, मन मागे गोंगाटही, सांग साथ देशी मजला, मी मागते एकांतही. जीवाची होत असे बेचैनी, काय होते ते कळेना, आसवांचा पूर लागे, कधी ओठांवर हास्य जागे. मन द्वाड होई मध्यात, परी जाणीव त्यासी वयाची, मन द्वाड होई मध्यात, परी जाणीव त्यासी वयाची, विरुद्धांचा खेळ आज आयुष्य माझे, विरुद्धांचा खेळ आज आयुष्य माझे.
0: वा वा, खरंच ही जी काही दुविधा अवस्था असते ना मनाची, ती इतकी सुरेख एक्सप्लेन केली आहेस तू, इतकी छान मांडली आहेस तू, कारण अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण ही दुविधा मनस्थिती होत असते आपली. म्हणजे अगदी काय वस्तू विकत घ्यायची आहे यापासून ते एखादा कोणताही मोठा निर्णय घ्यायचा असेल तिकडेही, म्हणजे कुठेही काहीही होऊ शकतं मनाच्या बाबतीत, हे तितकंच खरं आहे. आता मनावर तर इतकी सुरेख कविता तू सादर केलीच आहेस, तर मग आता श्रोत्यांसाठी आणखी काय पर्वणी आहे तुझ्या लेखणीतनं साकारलेली?
1: नंतरची माझी जी कविता आहे ती मृत्यूवरती आहे. बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की मृत्यू म्हणजे नेमकं काय, आणि त्यामुळे एक आपण ना मनामध्ये भीती घेऊन जगत असतो की त्यानंतर आपलं काय होणार, तो नक्की कसा असतो, आणि त्या सगळ्या गोष्टीनंतर आपलं नक्की काय होतं. सो त्यावरतीच बेस आता ही पुढची कविता आहे.
0: वा.
1: कवितेचं नाव आहे मृत्यू. तो दिसतोय एक अंधार, अस्वस्थ पोकळी असलेला, तो दिसतोय एक अंधार, अस्वस्थ पोकळी असलेला, मन अगदी विषण्ण होतं त्यात, कुणी पोकळी म्हणतं त्याला, कुणी म्हणतं साक्षात्कार, माणूस मात्र सदैव त्याला कोसत राहतो फार. तो म्हणे माणसाची सगळी यश गिळतो, तो म्हणे माणसाची सगळी यश गिळतो, हे माझं ते माझं असं म्हणणाऱ्या माणसाला तो घेऊन जातो. पार पैल तीरावर असतो म्हणे, पापपुण्याचा हिशोब ठेवतो, ऐल तीरावर असणाऱ्याला जाणीवांची पुंजी देतो. हल्ली तो स्वस्थ झालाय असं म्हणतात खरं, हल्ली तो स्वस्थ झालाय असं म्हणतात खरं. एखाद्याला झोपेतून उठवतो, कधी आनंदावर विरजण घालतो, एखाद्याला गळा भेट देतो, तर कधी एखाद्याचा मित्रही होतो.
0: वा, वा.
1: तो कोण कसा हे मात्र आजपर्यंत कळलं नाही, तो कोण कसा हे मात्र आजपर्यंत कळलं नाही. तो आला की माणूस संपतो, सगळं इथेच ठेवूनही जातो, शेवटपर्यंत त्याला भिणारा शेवटाला निर्विकार होतो. आयुष्यभराचे रुसवे फुगवे

0: लोभ, राग, हाव, निंदा, आयुष्यभराचे रुसवे, फुगवे, लोभ, राग, हाव, निंदा, आता सगळं त्याच्यासोबतच जातं. मग मात्र प्रश्न पडतो, सोडून द्यायचं असतं सगळं तर माणूस आयुष्यभर हे का जपतो? मग मात्र प्रश्न पडतो, सोडूनच द्यायचं असतं सगळं तर माणूस आयुष्यभर हे का जपतो?
1: साक्षी, तुला हे इतके छान गहन विषय सुचतात कुठून? कारण किती सुरेख लिहिलंयस, किती छान आहे. म्हणजे खरंच आपण अशा एखाद्या गोष्टीचा इतका विचार करतोय की जी आयुष्यात पुढे घडणारच आहे, पण त्या विचारांनीच आपण बऱ्याचदा स्वतःला संपवत असतो आणि ते नाही घडलं पाहिजे. आणि मुख्यतः आपली जी तरुणाई आहे, त्यांनी कितीही संकट आली, कितीही आव्हानं आली, तरी त्यांना कायम चिकाटीने, जिद्दीने तोंड दिलं पाहिजे. आणि तुम्हाला जे अचीव करायचंय त्या गोष्टीसाठी अविरत प्रयत्न हे चालूच ठेवले पाहिजेत. अल्टिमेटली म्हणजे जे अंतिम सत्य आहे ते आहेच, पण

0: मुख्यतः आपली जी तरुणाई आहे त्यांनी कितीही संकट आली, कितीही आव्हानं आली, तरी त्यांना कायम चिकाटीने जिद्दीने तोंड दिलं पाहिजे आणि तुम्हाला जे अचीव करायचंय त्या गोष्टीसाठी अविरत प्रयत्न हे चालूच ठेवले पाहिजेत. अल्टिमेटली म्हणजे जे अंतिम सत्य आहे ते आहेच, पण त्या सत्यापर्यंत पोहोचताना आयुष्यातले सगळे यशाचे टप्पे पार करता आले पाहिजेत.
1: खरी गोष्ट आहे आणि आनंदही घेता आला पाहिजे.
0: खरंय खरंय, खरंच खूप खूप सुंदर लिहिलंयस, म्हणजे कमाल कमाल. साक्षीता इतक्या सुरेख कविता तू सादर करतेस आणि ही काव्य मैफल संपूच नाही असं वाटतंय, पण आपल्याकडे कार्यक्रमाला थोडीशी मर्यादा असल्यामुळे थांबावं लागणार आहे. तर कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना तू कोणती कविता सादर करशील आपल्या श्रोत्यांसाठी?
1: आता ही आपली शेवटची कविता जी आहे ती एकटेपणावर आहे.
0: बर,
1: बऱ्याचदा आपल्याला उगीचच एकटं वाटतं, म्हणजे असतात आपल्या बरोबर सगळेजण, पण ती आतून ना एक पोकळी जाणवत राहते.
0: खरंय खरं.
1: आणि आपण उदास होतो, पण आपल्या आसपासच्या गोष्टी आणि अगदी निसर्गातही ती सोबत आपल्याला गवसते आणि आपल्याला अगदी शांत वाटायला लागतं.
0: खरंय.
1: आता यावरच ही एक कविता आहे, एकटीचे वाण मजला. एकटीचे वाण मजला आहे साम्य आमच्या तले. एकटीचे वाण मजला आहे साम्य आमच्या तले, परी दुःख ना उरले काही, सवयीचे आपुले आहे झाले. आज अखेर अंतर मिटले, जाणीव झाली स्वत्वाची. आज अखेर अंतर मिटले, जाणीव झाली स्वत्वाची. माणसे असूनही सारी जवळी, स्पर्शास मनाच्या न पोहोचती. त्याचेही असेच काहीसे, तरी फरक ना पडे त्याला. त्याचेही असेच काहीसे, तरी फरक ना पडे त्याला. ताऱ्यांतरी दुनिया त्याची, नभात विसावे अकेला.
0: वा, वा.
1: तुझा माझा गाभा एकतो, अनंत काळे दिसतो मजरा. तुझा माझा गाभा एकतो, अनंत काळे दिसतो मजरा. अंतरे असूनही अनेक आपल्यात, एकटेपणाचा समान धागा. उगीच नाही म्हटले कोणी, हा चंद्र आहे साक्षीला. उगीच नाही म्हटले कोणी, हा चंद्र आहे साक्षीला. साथ हा आता त्याचीच मजला, शशीने एकटेपणा दूर केला. साथ हा आता त्याचीच मजला, शशीने एकटेपणा दूर केला.
0: वा वा वा. म्हणजे ही कविता पण एकदा पुन्हा, की आपण कितीही एकटं वाटत असलं, कितीही तुम्हाला लो फील होत असेल, तरीही ती पोकळी भरून काढण्यासाठी कोणी ना कोणी कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्या आयुष्यात उपस्थित असतं. फक्त ते आपल्याला समजलं पाहिजे, आपल्याला त्या गोष्टीची, त्या व्यक्तीची असण्याची ती जाणीव होणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. आता आयुष्यात चढ उतार हे नेहमी येतातच, पण त्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो जर आपण कायम सकारात्मक ठेवला तर आयुष्य खरंच खूप सुंदर आहे.
1: खरी गोष्ट आहे.
0: नाही खरंच साक्षी, तू आज इथे आलीस आणि इतक्या सुरेख, गहन, सुंदर विषयांना हात घालणाऱ्या कविता तू आज सादर केल्यास त्याबद्दल खरंच तुझे मनापासून आभार. तर मंडळी, अशा भरपूर गप्पा मारायच्या आहेत, माहिती शेअर करायची आहे, गाणी ऐकायची आहेत, पण कार्यक्रमात आता थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: श्रोते हो गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 8:40 ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित नारळी पौर्णिमेनिमित्त विशेष रूपक
0: बंध प्रेमाचे वंदन सागराला.
1: लेखिका आहेत सुचिता लाडे.
0: निवेदन राखी पाटील आणि आशिष सातपुते यांचं.
1: संचालन रोहिणी सूर्यवंशी.
0: आणि सादरकर्ते आहेत आशिष बेनिश्याम सातपुते.
2: आजी आज घरात दोन ताट का सजवली आहेत, एका ताटात राखी आणि दुसऱ्यात नारळ.
3: अगं आज दोन सुंदर सण, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा. प्रत्येक सण आपल्याला काहीतरी शिकवतो. रक्षाबंधन आपल्याला नाती जपायला शिकवतं. नारळी पौर्णिमा निसर्गाबद्दल कृतज्ञ राहायला शिकवते.
4: हे श्रीफळ आमच्या कृतज्ञतेचं प्रतीक, आमच्या संसारावर कृपा ठेव.
5: नारळी
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
0: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
0: नारळी पौर्णिमेनिमित्त आकाशवाणी नागपूर निर्मित विशेष रूपक
1: बंध प्रेमाचे
0: वंदन सागराला.

मध्यम लहरी 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. संध्याकाळचे 6:10 झालेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कट्यार काळजात घुसली या चित्रपटातलं महेश कंगणे यांचं हे गीत. गायक कलाकार शंकर महादेवन, संगीतकार शंकर एहसान लॉय.

गीतबहार या कार्यक्रमात आता ऐकूया मितवा या चित्रपटातलं मंदार चोळकर यांचं हे गीत. गायक कलाकार आहेत जान्हवी प्रभू अरोरा आणि शंकर महादेवन.

मितवा या चित्रपटातील गीताबरोबरच गीतबहार हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

अर्थात 1143 किलोहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. संध्याकाळचे 6:30 झाले आहेत. आता ऐकूया आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या कार्यक्रमांची ही रूपरेषा. संध्याकाळी 6:35 लोकसंगीताचा कार्यक्रम, 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून, 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात भात आणि नाचणी पिकांवरील रोगांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राणा प्रताप राऊत यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत. आज रात्री 8:15 हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम, 9:15 स्पॉटलाईट, तर 9:30 पब्लिक स्पीक्स हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होतील. रात्री 10:00 रजनीगंधा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी हिराबाई बडोदेकर यांचं गायन राग जय जयवंती. असे आहेत आजचे उर्वरित कार्यक्रम. आता उद्याच्या कार्यक्रमांबद्दल, उद्या मंगळवार 1 सप्टेंबर आमची पहिली सभा सुरू होईल सकाळी 5:55. 6:05 मंगल प्रभात भक्ती संगीताचा कार्यक्रम, सकाळी 6:40 आणि दुपारी 2:00 कृषीवाणी, यात जनावरांसाठी संतुलित आहार या विषयावरची माहिती वाचन ऋचा गद्रे. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा मुंबई केंद्रावरून पोषक आहार याविषयी बोलतील डॉक्टर पुष्पलता ठोंबरे, पुनःप्रसारण दुपारी 2:05. 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. पर्यावरणपूरक आहार याविषयी संगीता खरात यांची मुलाखत, या मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकाल. कार्यक्रमांची रूपरेषा सकाळी 6:55, 7:00 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी, 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, 7:40 अनुरूप विवाह संस्था यांचा कार्यक्रम, 7:45 भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. सकाळी 8:40 संतवाणी या कार्यक्रमात संत कबीर यांच्यावरील कार्यक्रमाचा भाग पहिला, लेखन कुंदा बापट, निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले, सोनाली कानेटकर, सादर करते विवेक वानखडे. 9:00 लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, सकाळी 9:30 इंद्रधनुष्य, एम ए संस्कृत विषयात पुणे विद्यापीठात सुवर्णपदकासह प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या स्वरदा लोवलेकर यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत. 10:00 आपण आस्वाद घ्याल मराठी चित्रपट संगीताचा, 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 11:05 गाता रहे मेरा दिल, दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्रचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू, 12:00 वनिता मंडळ आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका, लेखन कोमल कुंभार, योग अभ्यासक मंदार आपटे यांची मुलाखत, 1:40 अकोला जिल्ह्याचं वार्तापत्र. दुसरी सभा सुरू होईल संध्याकाळी 5:05 गीतसंध्या, संध्याकाळी 5:30 युववाणी मुंबई केंद्रावरून, यात साध्या दिवसांचं सौंदर्य हा कार्यक्रम. गीतबहार संध्याकाळी 6:10, 6:30 रूपरेषा, 6:35 लोकसंगीत, तर 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 किसानवाणी मुंबई केंद्रावरून, 8:15 गझल, रात्री 10:00 रजनीगंधा, 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित AK कोगजे यांचं गायन राग चंद्रबहार आणि खंबावती. याखेरीज आमची बातमीपत्र होतील नेहमीच्याच वेळेवर. तर श्रोते हो, असे आहेत आजचे उर्वरित आणि उद्याचे कार्यक्रम. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.

आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम. संध्याकाळचे 6:35 झालेत. आता प्रसारित करत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पांडुरंग वनमाळी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे लोकगीत. संगीतकार आहेत मधुकर पाठक.

0: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
1: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
0: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
1: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
2: श्रोते हो, गुरुवार दिनांक 3 सप्टेंबरला सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सर्पमित्र होमगार्ड मध्ये प्रशिक्षण अधिकारी तसंच जंग

0: ट्रेनिंग कॅम्पचे संचालक आणि स्कुबा डायव्हर श्रीयुत भरत जोशी यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
1: हे सर्व आमच्या घरात मोकळे असतात, बिनविषारी विषारी पिंजरत असतात. हा एज्युकेशनल पर्पजसाठी, म्हणजे लोकांमध्ये नुसते चित्र, स्लाईड प्रेझेंटेशन किंवा सी डी दाखवून ते लोकांच्या हृदयाशी भिडत नाही, त्याची माहिती नीट मिळत नाही. म्हणून जिवंत सर्पांबरोबर हे अशा पद्धतीने कार्यक्रम आपण आयोजित करतो आणि याचं प्री परमिशन जे आहे म्हणजे त्याची परवानगी हे अशा पद्धतीने आहे एज्युकेशनल पर्पजसाठी. आणि आत्तापर्यंत गेल्या 25 वर्षामध्ये मी डिव्होशन डेडिकेशन या विषयामध्ये 1,50,000 लोकांना हे प्रशिक्षण मी दिलेलं आहे. म्हणजे कसलं, सर्प दंश आणि प्रथमोपचार आणि सेफगार्ड ऑफ द लाईफ.
0: तेव्हा श्रोते हो, गुरुवार दिनांक 3 सप्टेंबरला सकाळी 9:30 जरूर ऐका ही मुलाखत इंद्रधनुष्य या कार्यक्रमात 1143 किलोहर्ट्सवर, 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
2: लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया शाहीर पुंडलिक फरांदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे लोकगीत.

0: श्रोतेहो, मंगळवारी 1 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका. एम ए परीक्षेत संस्कृत विषयात पुणे विद्यापीठात सुवर्ण पदकासह प्रथम आलेल्या स्वरदा लोलेकर यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी साधलेला संवाद.
1: माझं असं होतं की मला भाषा खूप आवडायच्या. म्हणजे कवितेचं रसग्रहण असेल किंवा निबंध लेखन असेल किंवा आपल्याला शाळेत असतं ना की वृक्षाचं मनोगत सांगा किंवा फुलाचं मनोगत सांगा, तर या सगळ्या गोष्टी मला खूप आवडायच्या. आणि शाळेकडून मी आंतरशालेय स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे.
2: अच्छा.
1: इतकं मला भाषेविषयी खूप प्रेम होतं आणि त्यातच संस्कृत भाषा माझ्या अध्ययनात आली. मी इयत्ता 8वीत असताना तो विषय निवडला आणि ते प्रेम वृद्धिंगत होत गेलं.
0: तेव्हा नक्की ऐका, मंगळवारी 1 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz वर, तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर.
3: शंभो शिवशंकर हर हर हर हर महादेव. पार्वती शिवशंकर.

हे वासुदेव, गीत गायलं होतं शाहीर पिराजीराव सरनाईक आणि सहकाऱ्यांनी. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया बापू घराळ लिखित हे लोकगीत. संगीतकार आहेत कृष्णा शिंदे आणि गायक कलाकार शाहीर निवृत्ती पवार आणि सहकारी.

हे गीत गायलं होतं शाहीर पांडुरंग वनमाळी आणि सहकाऱ्यांनी. संगीतकार होते मधुकर पाठक. या रचनेबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एसआयआर नंतर राज्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध. 2,08,00,000 अधिक नावं वगळली. 30 सप्टेंबर पर्यंत दावे हरकती दाखल करता येणार. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर 7.8%. नेपाळमध्ये अडकलेल्या 406 नागरिकांशी राज्य सरकारचा संपर्क अजूनही

0: 206 नागरिक नेपाळ आणि चीनमध्येच आणि राज्यातल्या अनुदानित खासगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहयोगी प्राध्यापकाची 5012 पदं भरण्यासाठी राज्य शासनाची मंजुरी. एसआयआर अर्थात विशेष सखोल पुनरीक्षणाच्या अंतर्गत राज्यातल्या 288 विधानसभा मतदारसंघाच्या प्रारूप मतदार याद्या आज प्रसिद्ध झाल्या. त्यात 21% अधिक म्हणजेच 2,88,487 मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: विशेष सखोल पुनरीक्षणानंतर राज्याच्या प्रारूप मतदार यादीत 7,71,65,562 मतदारांचा समावेश आहे. मतदार यादीत नमूद ठिकाणी अनुपस्थित, स्थलांतर, मृत्यू, दुबार नोंदणी किंवा गणनापत्र भरायला नकार दिल्यामुळे 2 कोटींहून अधिक मतदारांचा प्रारूप मतदार यादीत समावेश नाही. पुणे, ठाणे, मुंबई उपनगर, नागपूर, नाशिक या जिल्ह्यांतून सर्वाधिक तर सिंधुदुर्ग, हिंगोली आणि गडचिरोलीतून सर्वात कमी मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत. सर्वाधिक 28,66,000 अधिक मतदार पुण्यातले तर 28,59,000 अधिक मतदार ठाणे जिल्ह्यातले आहेत. मुंबई उपनगरमधून 26,58,000 अधिक तर नागपुरातून 14,43,000 अधिक मतदारांची नावं प्रारूप मतदार यादीत नाहीत. सिंधुदुर्गमध्ये हे प्रमाण सर्वात कमी म्हणजेच 82,513 इतकं आहे. गडचिरोली, हिंगोलीच्या यादीतून 1,00,000 कमी मतदार वगळलेले आहेत. मतदार यादीतून नाव वगळलेल्या मतदारांना आजपासून 30 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांना किंवा 1 ऑक्टोबरला 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या मतदारांना प्रपत्र 6 घोषणापत्रासह भरावं लागेल. पडताळणीनंतर त्यांची नावं मतदार यादीत समाविष्ट होऊ शकतील. सर्व कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. याविषयी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम म्हणाले,
2: समजा काही कारणामुळे यादीमध्ये आलेले नाही, प्रारूप यादी प्रसिद्धी झाल्यापासून 1 महिन्याच्या आत आपण फॉर्म नंबर 6 भरून देऊ शकतात. परंतु असा गृहीत धरू की ते 1 महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला काही भरून देऊ शकलेले नाही. आमचं अंतिम यादी प्रसिद्धी होणार आहे, त्यांच्या नंतर आपण अर्ज करू शकतात. पुढील निवडणूक येईलपर्यंत आपण भरू शकतात. आमच्या मतदार यादी अपडेशनचा कार्यक्रम निरंतर चालू असतात, म्हणून आपल्याला स्पष्ट सूचना आहे की या वेळामध्ये काही कारणामुळे, कुणाच्या चुकामुळे काही झालं तर सुद्धा आपल्या नाव घेण्यासाठी, अर्ज करण्यासाठी पुरेसा संधी उपलब्ध राहणार आहेत.
1: या प्रक्रियेदरम्यान राज्यातल्या मतदान केंद्रांचंही सुसूत्रीकरण करण्यात आलं आहे. त्यानंतर 37 मतदान केंद्र कमी झाली आहेत. मतदार कमी झाल्यानं हा बदल झाल्याचं निवडणूक आयोगानं कळवलं आहे. याशिवाय 1,403 मतदान केंद्रांचं ठिकाण बदलण्यात आलंय. प्रामुख्यानं मुंबई, ठाणे आणि पालघरमधलीही मतदान केंद्र आहेत.
0: चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.8% राहिला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा दर 6.9% होता. या कालावधीत देशात ढोबळ राष्ट्रीय उत्पन्न 81,36,000 कोटी रुपये होतं. या कालावधीत कृषी, पशुपालन, मासेमारी, खाणकाम यासारख्या क्षेत्रांची वाढ गेल्या वर्षीच्या 5.3% तुलनेत 2.9% होती. उत्पादन, बांधकाम, वीज, गॅस, पाणी पुरवठा यासारख्या क्षेत्रांमध्ये 8.6% वाढ नोंदवली गेली. गेल्या वर्षी हा दर 6.1% होता. व्यापार, हॉटेल, परिवहन, दळणवळण, वित्त, स्थावर मालमत्ता, माहिती तंत्रज्ञान, संरक्षण यासारख्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या 8% तुलनेत 10% वाढ झाली. देशाच्या अर्थव्यवस्थेनं साध्य केलेल्या या कामगिरीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. पुरवठा साखळीतले अडथळे आणि जागतिक पातळीवरच्या अनिश्चिततेच्या काळात नागरिकांनी सामूहिक ताकदीच्या बळावरच हा दर साध्य केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.
3: आपल्या देशात 1.5 कोटींपेक्षा जास्त दृष्टीहीन किंवा अंध आहेत, पण अंधत्वाने आयुष्य थांबत नाही. आयुष्य प्रकाशमान करण्याच्या अनेक वाटा आहेत. या अंधत्वासंदर्भातील

0: कोणतेही प्रश्न शंका आणि माहितीसाठी संपर्क साधा 8800004334.
1: नेपाळमध्ये आलेल्या पुरानंतर मदत बचाव आणि शोधकार्य आजही सुरू आहे. आतापर्यंत 903 जणांचे मृतदेह सापडले असून 4000 जास्त जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. दरम्यान 403 भारतीय नागरिक चीनमधून सुरक्षितपणे नेपाळमध्ये पोहोचले असून 500 भारतीय नागरिक चीनमध्ये सुरक्षित आहेत. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडे आपत्तीग्रस्त भागात अडकलेल्या 406 नागरिकांची नोंद झाली आहे. त्यापैकी 342 जणांशी संपर्क झाला असून 60 जणांशी संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातले 262 नागरिक अजूनही नेपाळ आणि चीनमध्ये आहेत. राज्यातल्या अनुदानित खासगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांची 5012 पदं भरण्यासाठी राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. तसंच भरतीच्या वेळी मुलाखतीचं CCTV चित्रीकरण अनिवार्य करण्यात आलं आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने आज त्याची अधिसूचना जारी केली. विद्यार्थी पटसंख्या आणि कार्यभार यासंबंधी ऑक्टोबर 2025 तयार केलेल्या समीकरणानुसार ही पदं मंजूर केली आहेत. रस्ते अपघातातले वाढते मृत्यू रोखण्यासाठी राज्यात अत्याधुनिक वाहतूक यंत्रणा उभारली जाणार असून त्यासाठी 250 कोटींची तरतूद केल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. ठाण्यात एका कार्यक्रमात ते बोलत होते. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही आणि आंदोलनासाठी मुंबईला जाणारच असा निर्धार मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी आज पुन्हा व्यक्त केला. मराठा आरक्षणाच्या मुख्य मागणीसाठी आंतरवाली सराटी इथे त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस होता. मराठा समाज बांधवांनी गनिमी काव्याचा वापर करून 12 तारखेपर्यंत मुंबईत दाखल व्हावं आणि निरोप मिळताच आंदोलनात सहभागी व्हावं अशा सूचना त्यांनी केल्या. जरांगे यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. त्यांच्याशी चर्चा करतानाच ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही असं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत दिलं. तर जरांगे यांना मुंबईत यायची गरज भासणार नाही यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं आमदार प्रसाद लाड म्हणाले. मराठा आणि ओबीसी समाजामध्ये संघर्ष निर्माण करणारे मुद्दे पुढे करून राज्य सरकार जनतेच्या मूळ प्रश्नांपासून लक्ष विचलित करत आहे असा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला. मराठा धनगर ओबीसी आणि आदिवासी समाजांमध्ये संघर्ष निर्माण करण्याऐवजी सरकारनं बेरोजगारी रोजगार आणि विकासाच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं असंही त्यांनी सुचवलं. फेक नरेटिव्हच्या माध्यमातून देशाची आणि राज्याची प्रतिमा खराब करायचा प्रयत्न सध्या सुरू आहे आणि त्याला वैचारिक पातळीवर चोख प्रत्युत्तर देण्याची गरज आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. पुण्यात भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. देश आत्मनिर्भरतेच्या दिशेनं वाटचाल करत असताना विकसित भारताची घोडदौड रोखण्यासाठी अनेक शक्ती प्रयत्नशील आहेत, राज्यघटनेचा गैरवापर करत आहेत असा आरोप त्यांनी केला. काँग्रेस नेते राहुल गांधी पुण्यात खोटं बोलले असा दावाही त्यांनी केला. गणेशोत्सव सांस्कृतिक पद्धतीनं साजरा व्हावा असं मुख्यमंत्र्यांनी सुचवलं. 52 भटक्या विमुक्त समाजांना एकत्र आणून त्यांच्या हक्कासाठी देशव्यापी चळवळ उभारण्याकरता राज्य सरकार वचनबद्ध असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितलं. भटके विमुक्त दिनानिमित्त मुंबईत शिवसेनेतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या समाजाला शिक्षण, उद्योग, नेतृत्व आणि विकासात वाटा मिळाला पाहिजे याकरता प्रयत्न करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. तसंच लोककला, हस्तकला आणि पारंपरिक व्यवसायांचं जतन करण्यासाठी राज्यस्तरीय संमेलन भरवण्यात येईल असंही ते म्हणाले. शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसने ग्रामीण भागात संघटन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या गाभा समितीची बैठक आज मुंबईत राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांना समन्वयक नेमण्यात आलं असून येत्या 27 सप्टेंबरला नाशिक इथं राज्यव्यापी शिबिर आयोजित करणार असल्याचं तटकरे यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. SIR नंतर राज्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध. 2,08,00,000 अधिक नावं वगळली. 30 सप्टेंबरपर्यंत दावे हरकती दाखल करता येणार. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर 7.8%. नेपाळमध्ये अडकलेल्या 406 नागरिकांशी राज्य सरकार

0: सरकारचा संपर्क, अजूनही 206 नागरिक नेपाळ आणि चीनमध्येच, आणि राज्यातल्या अनुदानित खासगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहयोगी प्राध्यापकांची 5012 पदं भरण्यासाठी राज्य शासनाची मंजुरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत. संध्याकाळचे 7:12 होत आहेत.
2: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
3: कारण आम्हाला ठाऊक आहे
2: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
3: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
2: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
3: वारणा पनीर.
2: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
4: खऱ्या नोटेशी का खेळतोयस
5: ब्रो? ही फाटलेली आहे.
4: ऐक, कापलेल्या फाटलेल्या किंवा जुन्या नोटांना
6: बँक ब्रांच मध्ये एक्सचेंज करू शकता.
5: वाव, नवी नोट मिळेल.
4: हो, ज्यातून तू आम्हाला पिझ्झा पार्टी देशील.
6: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
7: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी.
8: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
7: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
8: सादर करते विवेक पानखडे.

श्रोते हो, उद्या सकाळी 8:40 संतवाणी या कार्यक्रमात संत कबीर यांच्यावरील कार्यक्रमाचा पहिला भाग आम्ही प्रसारित करू. लेखन कुंदा बापट, निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले, सोनाली कानिटकर, सादर करते विवेक वानखडे.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, आपला भारत देश तीन बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे. साहजिकच आपल्या समुद्री सीमांचं संरक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी भारतीय नौदल नेहमीच सज्ज असतं. केवळ प्रत्यक्ष युद्धातच नव्हे तर विविध सागरी दुर्घटनांमध्येही नौदलानं आपली जबाबदारी

0: जबाबदारी निभावली आहे. सर्व देशवासियांना अभिमान वाटेल असंच कार्य आपल्या संरक्षण दलानं केलं आहे. श्रोते हो, किनाऱ्यावर किंवा समुद्रावरच्या अनेक आव्हानांचा आपलं नौदल सामना करत असतं. त्यात समुद्राच्या तळात उद्भवणाऱ्या विविध बाबींचा आणि समुद्राखालच्या संरक्षणाचाही समावेश आहे. या समुद्र तळात घडणाऱ्या विविध घडामोडींचा आणि पाणबुडीच्या संकट काळात त्याच्यापर्यंत जाऊन मदत करण्याचं महत्त्वाचं कार्यही केलं जात असतं. अशाच प्रकारे पाण्याच्या तळापर्यंत जाण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रणाली आणि सहाय्यक उपकरणांसह सज्ज असलेलं निपुण हे डायव्हिंग सपोर्ट जहाज आज नौदलाच्या ताफ्यात सामील झालं आहे. हे जहाज, त्याची कार्यपद्धती, सागरी संरक्षणात आणि बचाव कार्यांमध्ये होणारी त्याची मदत याविषयी आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. भारतीय नौदल, त्याची कार्यपद्धती आणि या साऱ्या पार्श्वभूमीवर निपुण या युद्धनौकेचं नौदलाच्या ताफ्यात सामील होणं याविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत ज्येष्ठ संरक्षण तज्ज्ञ लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे. श्रोते हो, देशाच्या संरक्षणामध्ये नौदलाची भूमिका फार महत्त्वाची आहे. बदलत्या काळानुसार आणि नव्या तंत्रज्ञानाच्या शोधानंतर नौदलातही अनेक बदल होत आलेले आहेत. या बदलांविषयी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे म्हणाले,
1: भारतीय नौदलाच्या आधुनिकीकरण मोहिमेला मागच्या काही काळामध्ये विशेष वेग मिळालेला आहे. जून 2026 मध्ये नौदलानं 5 स्वदेशी युद्ध नौका एकाच महिन्यामध्ये ताफ्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. यामध्ये 2 प्रोजेक्ट 17A स्टेल्थ फ्रिगेट्स, 1 सर्वेक्षण नौका आणि 2 पाणबुडी विरोधी नौकांचा समावेश केलेला आहे. यापुढच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नेव्हल प्लॅटफॉर्म्स भारताच्या नौदलामध्ये सामील होणार आहेत. निलगिरी श्रेणीमधले प्रोजेक्ट 17A च्या अंतर्गतले स्टेल्थ फ्रिगेट्स, ज्यामध्ये उदयगिरी, तारागिरी, महेंद्रगिरी, हिमगिरी, डुनागिरी आणि विंध्यगिरी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या 6 फ्रिगेट्स या टप्प्याटप्प्याने भारतीय नौदलामध्ये सामील होणार आहेत. यामध्ये ब्रह्मोज क्षेपणास्त्र यंत्रणा, मध्यम पल्ल्याची MRSAM म्हणजेच मीडियम रेंज सरफेस टू एअर मिसाईल्स आणि अत्याधुनिक सेन्सर स्वीट यांचा समावेश असणार आहे. दुसरी बाब म्हणजे ASWSWC म्हणजेच पाणबुडी विरोधी शॅलो वॉटर क्राफ्ट, INS अमिनी सारख्या लहान, वेगवान आणि किनारपट्टीजवळ कार्यक्षम नौका या असणार आहेत आणि या जुन्या अभय श्रेणीमधल्या कॉर्वेट्सची जागा घेणार आहेत. प्रोजेक्ट 75I च्या माध्यमातून ज्या पाणबुड्या तयार केल्या जात आहेत त्या सुद्धा भारतीय नौदलामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका अदा करणार आहेत. जर्मनीच्या थिसेन क्रुप मराईन सिस्टम्स आणि मॅझगाव डॉकच्या भागीदारीमधून या 6 प्रगत पारंपरिक पाणबुड्या बांधल्या जाणाऱ्या असून याबाबतचा करार 2026 अखेरीपर्यंत अंतिम होण्याची शक्यता आहे. प्रोजेक्ट 76 अंतर्गत स्वदेशी पाणबुडी कार्यक्रम हा भारतामध्ये तयार केला जातोय. संपूर्णत भारतीय बनावटीच्या 6 पाणबुड्यांचा हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प वेगवेगळ्या टप्प्यांच्या माध्यमातून पुढे सरकतोय. या सगळ्या गोष्टींवरून स्पष्ट होतं, एकाच वेळी भारतीय नौदलाच्या आणि भारत सरकारच्या माध्यमातून काम सुरू आहे आणि हे भारताच्या जहाज बांधणी उद्योगाची एकूणच वाढलेली क्षमता स्पष्टपणे दाखवून देतं.
0: नौदलाच्या ताफ्यात आज INS निपुण हे डायव्हिंग सपोर्ट जहाज सामील झालं. या जहाजाची कार्यपद्धती, त्याची वैशिष्ट्य याविषयी सतीश ढगे यांनी सांगितलं.
1: INS निपुण ही पारंपरिक अर्थानं फ्रंटलाईन कम्बॅट वॉरशिप नाहीये, तर ती डायव्हिंग सपोर्ट वेसल आहे. INS निपुण ही निस्तार क्लास मधली दुसरी स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट वेसल आहे. तिची एक प्रकारे मोठी बहीण आपण म्हणूया. INS निस्तार जुलै 2025 मध्ये भारतीय नौदलामध्ये दाखल झाली होती. निपुण आज मुंबईमध्ये दाखल झाल्यामुळे भारताकडे आता पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही सागरी किनाऱ्यांवर एक प्रकारे स्पेशलाइज्ड डायव्हिंग सपोर्ट क्षमता प्राप्त झालेली आहे. ही जहाज भारताच्या हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड विशाखापट्टणम यांनी भारतीय नौदलासाठी स्वदेशी पद्धतीनं डिझाईन आणि कन्स्ट्रक्ट केलेली आहे. आणखीन महत्वाचं म्हणजे निपुण मध्ये जवळपास 75% भारतीय बनावटीचंच कंटेंट आहे. म्हणजे हे फक्त एक जहाज नाहीये, तर भारताच्या स्पेशलाइज्ड नेव्हल शिप बिल्डिंग कॅपेबिलिटीचं एक उत्तम उदाहरण आहे. मग नेमकं हे INS निपुण काय करतं? कल्पना करा की समुद्रामध्ये एखाद्या पाणबुडीला गंभीर अपघात झालेला आहे. पाणबुडी समुद्राच्या खोल भागात आहे, तिथे सामान्य जहाज किंवा

0: हेलिकॉप्टर पोहोचू शकत नाही. मग अशा वेळी सबमरीन रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी विशिष्ट प्रकारचं जहाज आवश्यक असतं आणि आय एन एस निपुण अशा परिस्थितीमध्ये डीप सबमर्जन्स रेस्क्यू वेसल म्हणजेच DSRV साठी मदरशिप म्हणून काम करू शकतं. म्हणजेच या DSRV ला आवश्यक सपोर्ट, डिप्लॉयमेंट आणि रिकव्हरी सुविधा हा निपुण त्याला प्राप्त करून देतो. डीप सी डायव्हिंग निपुणमध्ये अत्याधुनिक अशा प्रकारची इक्विपमेंट त्याच्याशी संदर्भात आहे. डीप सी सॅच्युरेशन डायव्हिंग करण्याची क्षमता याच्याकडे आहे. तिच्याकडे साईड डायव्हिंग स्टेज देखील आहे. यामुळं ज्या समुद्रामधले जे डायव्हर्स असतात त्यांना समुद्राच्या खोल भागामध्ये दीर्घकाळ काम करता येऊ शकतं. दुसरी महत्वाची बाब म्हणजे अंडर वॉटर इंटरव्हेन्शन. समुद्राखाली एखादं महत्वाचं इक्विपमेंट किंवा एखादी महत्वाची पायाभूत सुविधा किंवा नेव्हल असेट जर खराब झालेला असेल तर त्याची पाहणी करण्यासाठी, रिपेअर करण्यासाठी अशा प्रकारच्या प्लॅटफॉर्मची गरज त्या ठिकाणी लागत असते. निपुण मध्ये रिमोटली ऑपरेटेड व्हेकल्स म्हणजेच ROVs देखील आहेत आणि हे मानवाला थेट धोकादायक समुद्राच्या खोलात पाठवण्याच्या ऐवजी रिमोट कंट्रोल्ड अंडर वॉटर व्हेकल्सचा वापर करून निरीक्षण आणि सलवाज करण्यासाठी अत्यंत महत्वाची ठरतात. तिसरी महत्वाची बाब म्हणजे मेडिकल सपोर्ट. डीप सी डायव्हिंग मध्ये डी कंप्रेशन सिकनेस किंवा इतर डायव्हिंग रिलेटेड इमर्जन्सीजचा धोका असतो. कारण समुद्राच्या खोलावर आपण जसं जाऊ तसा एक प्रकारे प्रेशरचा परिणाम, विपरीत परिणाम हा मानवी शरीरावर होत असतो. म्हणूनच अशा जहाजावर स्पेशलाइज्ड मेडिकल सपोर्ट फॅसिलिटीज असणं अत्यंत महत्वाचं आहे आणि या INS निपुण मध्ये डायव्हिंग, अंडर वॉटर इंटरव्हेन्शन आणि मेडिकल सपोर्ट या क्षमतांचं एक प्रकारे इंटिग्रेशनच करण्यात आलेलं आहे. सामरिक दृष्ट्या INS निपुण ही तीन स्तरांवर अत्यंत महत्वाची भूमिका अदा करते. पहिला स्तर म्हणजे सबमरीन सेफ्टी, म्हणजेच भारताची सबमरीन फ्लीट एक प्रकारे पाणबुड्यांची फ्लीट ही दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. त्यामुळं सबमरीन रेस्क्यू केपेबिलिटी देखील भारताला वाढवणं आवश्यक आहे आणि या अनुषंगानं निपुणची अत्यंत महत्वाची भूमिका असणार आहे. दुसरी बाब म्हणजे अंडर वॉटर वॉरफेअर आणि पायाभूत सुविधा. भविष्यामध्ये समुद्र तळावरच्या केबल्स, पाईपलाईन्स, सेन्सर्स आणि अन्य पायाभूत सुविधा यांचं स्ट्रॅटेजिक महत्व वाढणार आहे आणि त्या अनुषंगानं निपुण अत्यंत महत्वाचं ठरतं. तिसरी टू कोस्ट केपेबिलिटी. INS निस्तार पूर्व किनाऱ्यावर आणि INS निपुण पश्चिम किनाऱ्यावर असल्यामुळे भारतीय नौदलाला अधिक व्यापकपणे अंडर वॉटर सपोर्ट आणि रेस्क्यू कव्हरेज करता येणार आहे. म्हणूनच INS निपुणकडे फक्त एक नवीन जहाज म्हणून न पाहता भारताच्या अंडर वॉटर स्ट्रॅटेजिक केपेबिलिटी मधला अत्यंत महत्वाचा असा एक धागा, एक महत्वाची गुंतवणूक म्हणून पाहिलं पाहिजे. आपल्या भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या माहितीच्या अनुसार 30 जुलै 2026 रोजी नौदलाला ही सुपूर्द करण्यात आली होती आणि 31 ऑगस्ट 2026 रोजी अधिकृतरित्या तिचं कमिशनिंग झालेलं आहे.
1: श्रोते हो, देशाच्या नौदलाचा सर्वच पातळींवर विकास होत आहे. त्यासाठी विविध नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान असलेल्या निपुण यासारख्या विविध विशेष कार्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या जहाजांचा येत्या काळात नौदलात समावेश होत आहे. भारतीय बनावटींच्या या युद्धनौका आणि जहाजं भविष्यात नौदलाला अधिक मजबूत करणार आहेत. येत्या काळात होणाऱ्या काही नौकांविषयी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे म्हणाले.
0: 21वं शतक हे महासागरांचं शतक मानलं जातं. भारतीय नौदलाची भूमिका अत्यंत व्यापक झालेली आहे. केवळ युद्धनौका, पाणबुड्या किंवा क्षेपणास्त्रांपुरतं ते मर्यादित राहिलेलं नाही तर राष्ट्रीय सुरक्षितता, आर्थिक सुरक्षा, ऊर्जा सुरक्षा, व्यापार मार्गांची सुरक्षा आणि एकूणच भारताच्या परराष्ट्र धोरणाचं हे एक अत्यंत महत्वाचं साधन बनलेलं आहे आणि या अनुषंगानं भारतीय नौदलाची भूमिका ही अत्यंत महत्वपूर्ण बनलेली आहे. या सगळ्याच दृष्टिकोनातून विचार केला तर 4-5 महत्वाचे बदल आपल्याला लक्षात घ्यावे लागतील. पहिला बदल म्हणजे भारताचं नौदल हे कोस्टल डिफेन्स पासून ब्लू वॉटर केपेबिलिटीकडे एक प्रकारे गतिमानपणे काम करतंय. भारताचं नौदल आता केवळ भारताच्या किनारपट्टीचं संरक्षण करणारं एक नेव्हल फोर्स राहिलेलं नाही तर भारतीय नौदलाची क्षमता ही हिंद महासागराच्या विस्तीर्ण भागामध्ये दीर्घकाळ कार्य करण्याची राहिलेली आहे. एअरक्राफ्ट कॅरियर्स, नेव्हल डिस्ट्रॉयर्स, स्टिल्थ फ्रिगेट्स, सबमरीन्स, मेरीटाईम पेट्रोल एअरक्राफ्ट, हेलिकॉप्टर्स आणि फ्लीट सपोर्ट व्हेसल्स यांचं एकत्रितपणे नेटवर्क तयार करून भारतीय नौदल हे समुद्रामध्ये दूरवर आपली उपस्थिती ठेवत आहे. यालाच आपण ब्लू

0: वॉटर नेव्ही असं म्हणतो. दुसरा महत्वाचा बदल म्हणजे आता भारतीय नौदल हे बायर्स नेव्ही पासून बिल्डर्स नेव्हीकडे एक प्रकारे गतिमानपणे कार्यरत होत आहे. पूर्वी भारताला अनेक अत्याधुनिक नेव्हल प्लॅटफॉर्म्स हे परदेशाकडून विकत घ्यावे लागत होते, परंतु आता परिस्थिती वेगाने बदलतीये. आज भारतीय नेव्हीसाठी बांधली जाणारी सर्वच्या सर्व 52 प्लॅन्ड वॉरशिप्स भारतामध्येच बांधली जात आहेत. 2025 पर्यंत भारतामध्ये 177 पेक्षा जास्त शिप्स आणि सबमरीन्स बांधून ती एक प्रकारे कमिशन्ड करण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहे. IAS विक्रांत एअरक्राफ्ट कॅरियर असो किंवा विशाखापट्टणम या क्लासचे नेव्हल डिस्ट्रॉयर्स असो, निलगिरी क्लासचे स्टेल्थ फ्रिगेट्स असो, कलवरी क्लासचे सबमरीन्स, निस्तार क्लासचे स्पेशलाइज्ड व्हेसल्स, या सगळ्या गोष्टी याच परिवर्तनाची उदाहरणं आहेत. तिसरा महत्वाचा बदल म्हणजे आता भारतीय नौदल हे नेटवर्क सेंट्रिक वॉरफेअर साठी तयार होत आहे. आजच्या युद्धामध्ये एखादं जहाज हे एकटं लढत नसतं, तर सॅटेलाइट्स, UAV, मेरीटाईम पेट्रोल एअरक्राफ्ट, कोस्टल रडार, वॉरशिप सेन्सर्स, सबमरीन्स आणि कमांड सेंटर्स यांच्याकडून मिळणारी माहिती एकत्रित करून रिअल टाइम मेरीटाईम पिक्चर तयार केलं जात असतं. यालाच आपण नेटवर्क सेंट्रिक वॉरफेअर म्हणतो. म्हणजेच शत्रूचं जहाज किंवा सबमरीन आपल्याला दिसण्यापूर्वीच त्याची माहिती मिळवणं, त्याचा मागोवा घेणं आणि योग्य प्लॅटफॉर्मला योग्य वेळी कारवाईसाठी पाठवणं ही आधुनिक नौदलाची ताकद बनलेली आहे. चौथा महत्वाचा बदल म्हणजे अंडर वॉटर डोमेन हे अधिक महत्वाचं बनत चाललेलं आहे. आज समुद्राच्या पृष्ठभागा इतकंच समुद्राखालचं क्षेत्र सुद्धा स्ट्रॅटेजिकली अत्यंत महत्वाचं बनलेलं आहे. सबमरीन्स, अंडर वॉटर ड्रोन्स, सी बेड सेन्सॉर्स, अंडर सी कम्युनिकेशन केबल्स, पाइपलाइन्स आणि समुद्र तळावरचं इन्फ्रास्ट्रक्चर यांचं महत्व हे दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे. आणि त्याचमुळं अंडर वॉटर डोमेन अवेअरनेस ही भविष्यामधील नौदलाची अत्यंत महत्वाची क्षमता असणार आहे. INS निपुण सारख्या जहाजांचं महत्व याच संदर्भामध्ये आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे. पुढचा महत्वाचा बदल म्हणजे युद्ध नौदलापासून मल्टी मिशन नेव्हीकडे भारतीय नौदलाची वाटचाल सुरू आहे. भारतीय नौदलाची भूमिका आता फक्त युद्धापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर पायरेसी विरुद्ध कारवाया असो, ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स अँड डिझास्टर रिलीफ असो, इव्हॅक्युएशन ऑफ सिव्हिलियन्स, सर्च अँड रेस्क्यू मिशन, मर्चंट शिपिंग प्रोटेक्शन आणि मेरीटाईम सर्व्हिलन्स अशा वेगवेगळ्या भूमिका भारतीय नेव्ही ही लिलया वेळोवेळी पार पाडत आलेली आहे. म्हणूनच माझ्या मते भारतीय नौदलातील सध्याचं परिवर्तन जर एका वाक्यात सांगायचं असेल तर आज भारताची नेव्ही ही केवळ समुद्रामध्ये लढण्यासाठी तयार होत नाहीये, तर ती भारताच्या समुद्री हितसंबंधांचं संरक्षण, संकटाच्या वेळेस मदत आणि इंडियन ओशन मध्ये स्ट्रॅटेजिक इन्फ्लुएन्स निर्माण करण्यासाठी जबरदस्त वाटचाल करते.
1: श्रोते हो, आत्मनिर्भर भारतासाठी देशाचं संरक्षण दल अत्याधुनिक असणं आवश्यक आहे. या क्षेत्रात देशानं नव्या तंत्रज्ञानाच्या स्वीकाराबरोबरच देशांतर्गत साधन सामुग्रीच्या वापरानं आपलं संरक्षण साहित्य अधिकाधिक अत्याधुनिक आणि कालसुसंगत राखलं आहे. देशाच्या संरक्षण सामुग्रीत निरंतर होत जाणारी वाढ आणि विकास हा भारतीय नागरिकांच्या अभिमानाचा विषय आहे. आपल्या सीमांचं रक्षण करणारं निपुण संरक्षण दल आपल्याकडे असल्याचा सर्वच देशवासियांना अभिमान आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन नंदिनी मथुरे.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. संध्याकाळचे 7:31 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आमचं घर आमचं शेत. निवेदन रुचा गद्रे.

नमस्कार नमस्कार मंडळी. मंडळी, आजच्या कार्यक्रमात मी ऋचा गद्रे आपलं स्वागत करते. आज सोमवार, भारतीय सौरदिनांक 9 भाद्रपद शके 1948, अर्थात 31 ऑगस्ट 2026. मंडळी, भात आणि नाचणी ही आपल्याकडची महत्त्वाची अशी पिकं आहेत. या पिकांचं चांगलं उत्पन्न मिळण्यासाठी पिकांवर पडणारे रोग आणि किडी यांच्यापासून त्यांचं संरक्षण करणं गरजेचं आहे. आज आपण भात आणि नाचणी पिकांवरील रोगांचं व्यवस्थापन कसं करायचं याविषयी माहिती करून घेऊया डॉक्टर राणाप्रताप राऊत यांच्याकडून. त्यांच्याशी बातचीत केली आहे गायत्री भरणकर यांनी.

0: मंडळी नमस्कार. मंडळी, आपल्या कोकणातलं प्रमुख पीक म्हणजे भात आणि त्याखालोखाल नाचणी. दरवर्षी आपल्याला या पिकांवरती अनेक रोग दिसून येतात, त्याचं आपण वेगवेगळ्या प्रकारे निर्मूलन करण्याचाही प्रयत्न करत असतो, पण तरीही ते काही हटत नाहीत. मग अशावेळी अधिक महत्त्वाची माहिती जाणून घेणं आपल्याला आवश्यक ठरतं आणि यासाठीच आज आम्ही स्टुडिओमध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे कार्यरत असणारे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर राणा प्रताप राऊत सर यांना आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्याकडून आपण भात आणि नाचणी पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्याचं एकात्मिक व्यवस्थापन या संदर्भात माहिती करून घेणार आहोत. सर नमस्कार.
1: नमस्कार
0: सर. आपल्याकडे भात पिकावर प्रामुख्याने कोणकोणते रोग आढळतात ते सुरुवातीला सांगा.
1: आपल्याकडे भात पिकावरती विविध बुरशीजन्य, जीवाणूजन्य आणि विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. यामध्ये जे महत्वाचे येणारे रोग आहेत त्यामध्ये करपा, कडा करपा, पर्णकोश करपा, सेंडे करपा, तपकिरी ठिपके, पर्णकोश कूच, आभासमय काजळी हे महत्वाचे रोग आपल्या कोकण विभागामध्ये दिसून येतात.
0: अच्छा, पण यातले अधिक महत्वाचे असे कोणते रोग आहेत?
1: या रोगापैकी बघितलं तर आपल्याकडे करपा, कडा करपा, पर्णकोश करपा, शेंडे करपा, आभासमय काजळी आणि तपकिरी ठिपके या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो.
0: अच्छा, यामध्ये तुम्ही सर उल्लेख केलाय तो करपा, याचे विविध प्रकार, पण मग करपा हा नेमका कसा रोग आहे? म्हणजे बुरशीजन्य आहे, जीवाणूजन्य आहे की विषाणूजन्य?
1: करपा हा एक बुरशीजन्य रोग आहे. तो पायरिक्युलारिया ग्रीसी नावाच्या बुरशीमुळे होतो. आणि या रोगाची लक्षणे बघितली तर हा रोग पिकाच्या सर्व अवस्थांमध्ये आढळून येतो. म्हणजे पानांवरती, पेरांवरती, लोंबीवरती किंवा दाण्यांवरती या सगळ्या पिकाच्या अवस्थांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. पानांवरती याची लक्षणे बघितली तर पानांवर शंखाकृती किंवा डोळ्याच्या आकाराचे तपकिरी रंगाचे ठिपके आपल्याला दिसून येतात आणि कालांतराने ठिपक्याचा मधला भाग हा राखाडी रंगाचा होतो आणि त्याच्या कडा ह्या तपकिरी रंगाच्या दिसून येतात. नंतर हे असंख्य ठिपके एकमेकात मिसळतात आणि पूर्ण पान ते करपून जातं. रोपवाटिकेत जर या रोगाचा प्रादुर्भाव झाला तर ती रोपवाटिका पूर्ण जळल्यासारखी दिसते आणि आपल्याला रोपांची कमतरता भासू शकते. आणि या रोगाचा प्रादुर्भाव रोपाच्या पेरावर झाल्यास तो भाग काळा पडतो आणि कुजतो आणि ते रोप पेरात मोडते. लोंबीवरती प्रादुर्भाव झाल्यास लोंबीच्या देठाचा भाग काळा पडतो आणि कुजतो आणि अशा लोंबी रोगग्रस्त भागात मोडून राहतात आणि त्या अवस्थेस आपण लोकल भाषेमध्ये मानमोडी असं म्हणतो.
0: अच्छा.
1: आणि मानमोडी ही अवस्था ही या पिकातील सर्वात हानिकारक अवस्था आहे. तसेच दाण्यांवरती देखील तपकिरी रंगाचे ठिपके आपल्याला दिसून येतात आणि असे जर रोगट बियाणे आपण पुढील हंगामासाठी वापरलं तर ते रोगट बियाणे रोग प्रसारासाठी कारणीभूत ठरू शकते.
0: म्हणजे अतिशय महत्त्वाचं

0: आणि हानिकारक असा हा रोग आहे.
1: हो,
0: तर याप्रमाणेच कडा करपा हा रोग सुद्धा तुम्ही सांगितलात, तर हाही बुरशीजन्य रोग आहे का?
1: नाही, कडा करपा हा जीवाणूजन्य रोग आहे.
0: बर.
1: तो झॅन्थोमोनास ओरायझी नावाच्या जीवाणूमुळे आपल्याला पिकांवरती दिसून येतो.
0: अच्छा बरं, मग याची लक्षणं करप्याप्रमाणेच असतात की काही बदल आहे त्या?
1: आता याचं नाव कडा करपा आहे, तर या रोगाची लक्षणे हे आपल्याला पानांवरती जनरली पानाच्या कडेकडून मध्यभागाकडे अशी दिसतात, म्हणजे जे रोप असतं ते कडेकडून मध्यभागाकडे करपत जातं,
0: म्हणजे आतल्या बाजूला करपत.
1: हा
0: बर.
1: नंतर कालांतराने ते संपूर्ण पान करपतं, आणि जर सकाळी आपण पिकाचं निरीक्षण केलं तर त्या पानांच्या खालच्या बाजूला दुधा रंगाचे दव बिंदू साचलेले असतात. ते दुधा रंगाचे दव बिंदू म्हणजे त्याच्यामध्ये असंख्य जीवाणू असतात. हा, आणि नंतर ती रोपांची पाने करपून मरतात, आणि या अवस्थेत क्रेसे किंवा रोपाची मर असे म्हणतात. आणि या रोगाचा प्रादुर्भाव पीक फुलोऱ्यात असताना झाल्यास दाणे कमी भरतात आणि पळींचे प्रमाण जास्त वाढते.
0: बर. सर, तुम्ही शेंडे करपा या रोगाविषयीचा सुद्धा उल्लेख केला होता, तर हा कोणता रोग आहे?
1: शेंडे करपा हा देखील बुरशीजन्य रोग आहे. तो मायक्रोडोकियम ओरायझी नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगाची आपण लक्षणं बघितली तर हा रोग जनरली पीक लागवडीनंतर साधारणतः 2 महिन्यानंतर पानाच्या शेंड्याकडून होतो.
0: अच्छा.
1: पानाच्या शेंड्याकडील 8 ते 10 सेंटीमीटर भागावर एकाच्या आत एक नागमोडी वलय दिसतात. पानांच्या रोगग्रस्त भागावर कातरलेल्या सुपारीसारखी नक्षी दिसते, आणि कालांतराने ते संपूर्ण पान करपते.
0: अच्छा बरं, करपा या प्रकारात आणखी एखादा कोणता रोग आहे?
1: करपा प्रकारामध्ये आपण एक पर्णकोश करपा म्हणून एक रोग आहे, तो सुद्धा बुरशीजन्य रोग आहे. तो रायझोक्टोनिया सोल्यानी नावाच्या बुरशीमुळे होतो.
0: मग याची लक्षणं काय आहेत?
1: या रोगाची लक्षणे जनरली जे चूड असतं भात पिकाचं त्याच्या तळाशी खोडावर तसेच पानांवरती तपकिरी रंगाचे अनियमित आकाराचे लांबट चट्टे तयार होतात. रोगट भागात ती बुरशी खोडात शिरून ते खोड कुमकवत करते, त्यामुळे खोडाचा चिवटपणा कमी होतो आणि रोप कोलमडते. काही कालांतरानंतर त्या रोगग्रस्त भागावरती मातकट काळ्या रंगाची बुरशी बीजे तयार होतात, त्याला स्क्लेरोशिया असेही म्हणतात, आणि त्यामुळे ते पीक करपते. नंतर लोंबी धरत नाहीत किंवा दाणे भरत नाहीत, आणि या रोगाचा प्रादुर्भाव हा दाटीने वाढलेल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतो.
0: अच्छा बरं, हे सगळे झाले करपा या प्रकारातले रोग सगळे.
1: हो,
0: याशिवाय तुम्ही आभासमय काजळी आणि तपकिरी ठिपके या दोन रोगांचा सुद्धा उल्लेख केला होता.
1: हो,
0: तर त्याविषयी काय सांगाल?
1: आभासमय काजळी हा देखील एक बुरशीजन्य रोग आहे. तो युस्टिलिया जिनोइडिया व्हिरेन्स नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगाची लक्षणे जनरली आपल्याला दाणे भरायच्या वेळेस दिसून येतात. त्यामध्ये काय होतं, ज्या भाताच्या लोंबीमधील काही दाण्यांचे रूपांतर हे फुगीर गर्द हिरव्या रंगाच्या मखबली गाठीमध्ये होतं. कालांतराने त्या गाठी मोठ्या होतात आणि नारंगी रंगाच्या होतात, आणि त्यात काळ्या रंगाची पावडर तयार होते. त्या काळ्या रंगाची पावडर म्हणजे त्या बुरशीची बुरशी बीजे असतात. अशा गाठीवरील पिवळे आवरण निघून गेल्यास संपूर्ण लोंबीवर काळी पावडर पसरते.
0: म्हणून ह्याला आभासमय काजळी म्हणजे काळ्या रंगाची म्हणून उल्लेख केला.
1: हो हो हो.
0: बरं, तपकिरी ठिपके हा जो रोग आहे त्याबद्दल सांगा.
1: तपकिरी ठिपके हा देखील एक बुरशीजन्य रोग आहे. तो हेल्मिंथोस्पोरियम ओरायझी नावाच्या या बुरशीमुळे होतो.
0: बरं.
1: या रोगाचा इतिहास बघितला तर भारतामध्ये जो 1942 मध्ये बंगालमध्ये जो दुष्काळ पडलेला होता तो या रोगामुळे पडलेला होता. या रोगाची आपण लक्षणे बघितली तर पानांवरती असंख्य फिकट पिवळ्या रंगाचे वलय असलेले तपकिरी रंगाचे ठिपके पडतात. नंतर हे असंख्य ठिपके एकमेकात मिसळतात आणि पूर्ण पान करपून जातं. दाण्यावर सुद्धा अशा तपकिरी रंगाचे आपल्याला ठिपके दिसून येतात, आणि त्यामुळे

0: दाण्यांचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं.
1: म्हणजे सरासरी बघितलं तर प्रत्येकाची लक्षणं सारखी आहेत की ज्याचा पानांवरती, खोडांवरती आणि लोंब्यांवरती खूप प्रभाव पडताना दिसून येतो.
0: हो
1: बरं, हे सर्व जे रोग आहेत ते होऊ नयेत किंवा त्याचं प्रमाण कमी व्हावं
0: हो
1: यासाठी शेतकऱ्यांनी काही रोग व्यवस्थापन करणं आवश्यक असतं. तर मग या भात पिकासाठी रोग व्यवस्थापन काय करता येईल?
0: या सर्व रोगांचं आपल्याला जर एकात्मिक पद्धतीने रोग व्यवस्थापन करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला वेगवेगळी पद्धती वापरायला लागतील.
1: बरं.
0: त्याच्यामध्ये मशागतीच्या पद्धती आहेत, त्यामध्ये आपण शेतातला जो पालापाचोळा असेल किंवा पूर्व पिकांचे अवशेष असतील किंवा बांधावर उगवलेले तण असेल ते सर्व स्वच्छ करावे. त्यानंतर शुद्ध व रोगविरहित बियाण्यांचा वापर करावा. पुनर्लागवडीसाठी जे काय आपण रोप वापरणार आहोत ती रोपे 21 ते 25 दिवसाची असली पाहिजेत आणि एका चुडामध्ये आपण 2 ते 3 रोपांची लागवड केली पाहिजेत.
1: अच्छा.
0: तसेच रोपे आणि ओळी यामध्ये योग्य अंतर ठेवलं पाहिजे.
1: हा, म्हणजे जो पर्णकोश करपा हा रोग आहे तो
0: हो
1: दाटीवाटीनं वाढलेल्या शेतामध्ये जास्त होतो,
0: हो हो
1: त्यामुळे एका चुडात 2 ते 3 रोपं लावली तर अंतर व्यवस्थित राहून या रोगाला आळा बसू
0: हो
1: शकतो.
0: हो
1: सर, मशागतीच्या या पद्धती तुम्ही सांगितल्यातच,
0: हो
1: पण एकूण अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्यासाठी खतांचा वापर कशा प्रकारे करावा त्याबद्दल सांगा.
0: भात पिकासाठी ज्या शिफारसी आहेत म्हणजे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने जी शिफारस केलेली आहे, भात पिकासाठी लागणारे जे खत आहे ते 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश या प्रमाणात ते शिफारस केलेली आहे.
1: अच्छा.
0: तर या खतांचा वापर हा आपण त्या शिफारसीनुसार केला पाहिजे आणि त्यामध्ये नत्राची मात्रा आहे ती विभागून द्यावी, 3 डोसमध्ये ती विभागून द्यावी
1: हाँ.
0: जेणेकरून आपण या खतांचं योग्य व्यवस्थापन होईल. आणि नत्राचा वापर हा जास्त करू नये, कारण ज्या शेतामध्ये आपण नत्राचा वापर जास्त करतो त्या शेतातली पिके ही रोगास कारणीभूत ठरतात किंवा
1: बर.
0: रोगास जास्त बळी पडतात.
1: म्हणून मग शिफारस केली आहे त्याप्रमाणेच
0: त्याप्रमाणेच खतांचा
1: काटेकोरपणे वापर
0: वापर
1: करावा.
0: केला पाहिजे.
1: खरं आहे. यामध्ये सर पाणी व्यवस्थापन सुद्धा अतिशय महत्वाचं आहे, कारण आपल्याकडे पावसाचं प्रमाण आता दिवसेंदिवस कमी जास्त होत
0: हो हो
1: राहत आहे,
0: हो
1: तर यासाठी काय काळजी घ्यावी?
0: पाणी व्यवस्थापनासाठी म्हणजे भात हे आपल्याकडे पावसाच्या पाण्यावरतीच केलं जातं, म्हणून पाणी व्यवस्थापन करताना शेतामध्ये पाण्याची योग्य पातळी राहील याची आपण काळजी घेतली पाहिजे. जास्तीचं पाणी असेल ते आपण काढून टाकलं पाहिजे. शेतामध्ये 10 ते 15 सेंटीमीटर एवढी पाण्याची पातळी आपण राखली पाहिजे आणि जे काही पाणी आहे ते आपण जास्त दिवस बांधून ठेवलं नाही पाहिजे, त्याचा योग्य त्या वेळी निचरा केला पाहिजे.
1: सर, मगाशी तुम्ही उल्लेख केला होता की योग्य प्रकारे बियाणं वापरणं, निरोगी बियाणं वापरणं सुद्धा अतिशय महत्वाचं
0: हो
1: आहे. तर मग आता याविषयी सांगा की बियाण्यांची निवड शेतकऱ्यांनी कशी करावी?
0: बियाण्याची निवड ही त्या शेतात पाणी राहण्याच्या कालावधीनुसार करावी जेणेकरून त्यामध्ये आपण हळवी भात म्हणतो किंवा निम गरवी भात म्हणतो किंवा गरवी भात म्हणतो त्यानुसार आपण बियाण्याची निवड करावी आणि त्या शेतामध्ये कोणकोणते रोग येतात त्या रोग प्रतिकारक जातींचा वापर सुद्धा आपण करावा.
1: अच्छा. बरं, मग या रोगप्रतिकारक अशा जाती कोणत्या आहेत ते आमच्या शेतकऱ्यांना सांगा.
0: हो करपा पिकासाठी बघितले तर रोगप्रतिकारक जातीमध्ये कर्जत 1, IR 36, IR 64, श्रीनिवास, इंद्रायणी ह्या जाती आहेत त्या करपा या पिकासाठी रोगप्रतिकारक आहेत.
1: बरं.
0: तसेच कडा करपा या रोगासाठी कर्जत 1, IR 64, अजया, मसुरी, सोना, IR 20, साकेत 4, सुजाता, गोविंद ह्या रोगप्रतिकारक जाती कडा करपा या रोगासाठी आहेत. शेंडे करपा रोगासाठी रत्नागिरी 711, प्रकाश, रत्ना, जया ह्या जाती आहेत. पर्णकोश करपा या रोगासाठी सावित्री, सरस्वती, चंदन, चंद्रमा, वरंगळ या जाती आहेत. आभासमय काजळी या रोगासाठी कर्जत 3, पंकज, प्रकाश, साबरमती, रत्ना या रोगप्रतिकारक जाती आहेत. आणि तपकिरी ठिपके या रोगासाठी सांबा, IR 36, रत्ना,

0: जया राशी या जाती रोग प्रतिकारक म्हणून आहेत.
1: म्हणजे शेतकऱ्यांनी आपल्याकडे कोणत्या प्रकारचे रोग अधिक प्रमाणात आहेत
0: हा
1: त्याची नोंद घेऊन त्यानुसार जातींची
0: निवड केली पाहिजे.
1: अच्छा बरं सर, यामध्ये बीज प्रक्रियेचं काही महत्व आहे का?
0: हो, बीज प्रक्रिया ही खूप महत्त्वाची आहे, कारण बरेचसे रोग हे रोगट बियाण्यामार्फत शेतामध्ये येतात, म्हणून बीज प्रक्रिया केली पाहिजे. तर बीज प्रक्रिया करण्यासाठी जे काही बियाणं आहे ते आपण पहिल्यांदा 3% मिठाच्या द्रावणामध्ये बुडवावे आणि त्यातले जे रोगट किंवा न भरलेले बियाणं असेल ते बाहेर काढावे. त्यानंतर त्या बियाण्यास आपण योग्य त्या बुरशीनाशकाची आपण प्रक्रिया करू शकतो. त्यामध्ये कॅप्टन किंवा थायरम हे बुरशीनाशक 2.5 ते 3 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणामध्ये त्या बियाण्यास चोळावे आणि नंतर त्या बियाण्यांचा वापर पेरणीसाठी करू शकतो.
1: सर, हे सगळं झालं पूर्व तयारीविषयी, पण एवढं करूनही बियाणं पेरून झाल्यानंतर शेतामध्ये जर काही रोग दिसून आले हे तर अशा वेळी शेतकऱ्यांनी ते रोग ओळखून कोणत्या प्रकारच्या बुरशीनाशकांची फवारणी करावी किंवा काय व्यवस्थापन करावं?
0: मी अगोदर सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या रोगाची अगोदर लक्षणे सांगितलेली आहेत. त्या लक्षणावरून जर आपल्याला तो रोग ओळखता आला तर त्यानुसार आपण योग्य त्या बुरशीनाशकाची आपण फवारणी केली पाहिजे. यामध्ये जर पिकांवरती करपा या रोगाचा प्रादुर्भाव झाला तर त्यासाठी ट्रायसायक्लेझॉल 10 ग्रॅम किंवा इडिफेनफॉस 10 मिली किंवा कार्बनडॅझिम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये त्याची आपण फवारणी करू शकतो. या तिघांपैकी आपण कोणत्याही एका बुरशीनाशकाची फवारणी करून करपा रोगाचा आपण प्रादुर्भाव रोखू शकतो.
1: अच्छा बरं सर, करप्याप्रमाणे कडा करपा या रोगासाठी काय हे करावं?
0: कडा करपा या रोगाची लक्षणे जेव्हा आपल्याला शेतामध्ये दिसतात त्यावेळेस आपण कॉपर ऑक्सिक्लोराईड 25 ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोसायक्लिन सल्फेट 5 ग्रॅम हे 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची आपण फवारणी करू शकतो. तसेच जर शेतामध्ये शेंडा करपा, आभासमयी काजळी किंवा तपकिरी ठिपके या रोगांचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यासाठी आपण मँकोझेब 25 ग्रॅम किंवा झायनेब 25 ग्रॅम किंवा कार्बनडॅझिम 10 ग्रॅम किंवा थायोफेंट मिथिल 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात यापैकी बुरशीनाशकांपैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची आपण फवारणी करू शकतो. तसेच पर्णकोश करपा या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला रोखायचा असेल तर पीक फुटवे येण्याच्या अवस्थेत असताना प्रोपिकोनेझॉल 10 मिली किंवा हेक्झाकोनेझॉल 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची आपण फवारणी करावी.
1: सर, ह्या सगळ्या ज्या फवारण्या आपण सांगितल्या त्याची एकच मात्रा द्यावी की काही विभागून देणं आवश्यक असतं?
0: आपण या बुरशीनाशकांची फवारणी जनरली रोगाची लक्षणे शेतात दिसून आल्यानंतर करतो. पहिली फवारणी ही लक्षणे दिसून आल्यानंतर करावी आणि जर त्यामध्ये या रोगाचं नियंत्रण झालं नाही तर दुसरी फवारणी ही 10 ते 15 दिवसाच्या अंतराने द्याव्यात.
1: सर, भात हे आपल्याकडचं जसं प्रमुख पीक आहे तर त्याच्यावरच्या रोगांविषयी आणि कोणत्या प्रकारच्या उपाययोजना कराव्यात याविषयी तुम्ही माहिती सांगितलीतच, पण त्याचप्रमाणे नाचणी सुद्धा आपल्या इथे मोठ्या प्रमाणामध्ये पिकवली जाते.
0: हो,
1: त्यामुळे जवळपास प्रमुख पीक म्हटलं तरी हरकत नाही.
0: हो,
1: नाचणीला. तर अशा या नाचणी पिकावर कोणकोणते रोग प्रामुख्याने दिसून येतात?
0: भारतामध्ये नाचणी पिकावरती 10 पेक्षा जास्त रोगांची नोंद झालेली आहे.
1: अच्छा.
0: परंतु जर आपण कोकण विभागाचा विचार केला तर कोकणामध्ये 2 महत्त्वाचे रोग आपल्याला दिसून येतात. त्याच्यामध्ये करपा आणि मूळकूज व खोडकूज हे 2 रोग आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतात.
1: अच्छा बरं, मग याविषयी आता सविस्तर सांगा की करपा हा रोग सुद्धा बुरशीजन्यच आहे का?
0: हो, करपा हा रोग सुद्धा बुरशीजन्य आहे. तो पायरिक्युलारिया ग्रीसी, जसं भातावरती जो करपा येतो त्याच बुरशीमुळे नागली पिकावर सुद्धा करपा हा रोग येतो. आणि नागलीवरती सुद्धा त्याची लक्षणे पिकाच्या सर्व अवस्थांमध्ये आपल्याला दिसून येतात. पानांवरती याची लक्षणे बघितली तर पानांवरती शंखाकृती किंवा डोळ्याच्या आकाराचे तपकिरी रंगाचे ठिपके दिसून येतात. पानावरील ठिपका कालांतराने मध्यभागी राखाडी रंगाचा आणि त्याच्या कडा तपकिरी

0: असलेल्या दिसून येतात.
1: बरं.
0: नंतर ते असंख्य टिपके एकत्र मिसळतात आणि ते संपूर्ण पान करपते. आणि या रोगाची लागण रोपवाटिकेत झाल्यास रोपवाटिका करपून जाते आणि लागवडीसाठी रोपांची कमतरता आपल्याला भासू शकते. तसेच हा रोग दाणे भरण्याच्या वेळी कणसाच्या मानेवरती येतो, त्यामुळे दाणे न भरता कणीस वांज राहते व मानेतून मोडून पडते.
1: अच्छा.
0: कणसावर जर या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास त्याची लागण कणसा

0: त्यामुळे दाणे न भरता कणीस वांस राहते व मानेतून मोडून पडते.
1: अच्छा
0: कणसावर जर या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास त्याची लागण कणसाच्या टोकापासून ते खालपर्यंत जाऊन संपूर्ण कणीस काळे पडते आणि त्यामुळे उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट होते.
1: पण मग या कर्पारोगाच्या नियंत्रणासाठी काय काळजी घेतली पाहिजे?
0: कर्पारोगाचं आपल्याला नियंत्रण करायचं असेल तर शेतामधील जो पालापाचोळा असेल किंवा पूर्व पिकांचे अवशेष असतील किंवा तण असतील ते सर्व जाळून शेताची आपल्याला स्वच्छता करावी. तसेच शुद्ध व रोगविरहित बियाण्यांचा वापर आपण लागवडीसाठी करावा. खतांचा जो वापर आहे तो शिफारसीनुसार करावा. बियाण्यास पेरणीपूर्व 3 ते 4 ग्रॅम बुरशीनाशकांची आपण प्रक्रिया करावी. यासाठी आपण थायरम किंवा कॅप्टन या बुरशीनाशकांचा आपण वापर करू शकतो. आणि जेव्हा या रोगाची लक्षणे आपल्याला शेतात दिसून येतील त्यावेळेस ट्रायसायक्लेझॉल 10 ग्रॅम किंवा इडिफेनफॉस 10 मिली किंवा कार्बनडेझिम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन आपण त्याची फवारणी करावी. या तिघांपैकी कोणत्याही एका बुरशीनाशकांची फवारणी आपण केल्यास जो शेतात येणारा कर्प आहे त्याचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होऊ शकतो.
1: सर, तुम्ही मुळकूज आणि खोडकूज या रोगांचा सुद्धा उल्लेख केला होता, तर त्याविषयी आता सांगा.
0: मुळकूज आणि खोडकूज हा देखील एक बुरशीजन्य रोग आहे. तो स्क्लेरोशियम रोल्पसाय नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगाची आपण जर लक्षणे बघितली तर या रोगाचा प्रादुर्भाव हा मुख्यत्वे जमिनीपासून 2 ते 3 इंच उंचीपर्यंतच्या भागात म्हणजेच रोपाच्या कॉलर भागाभोवती होतो.
1: अच्छा.
0: सुरुवातीला जी रोगग्रस्त भाग हा पाण्याने भिजल्यासारखा दिसतो. कालांतराने त्याचा रंग तपकिरी आणि नंतर गडद तपकिरी होतो. या भागातील खोड आकसून किंवा संकुचित होऊ लागते आणि रोगग्रस्त भागावर पांढऱ्या रंगाची कापसासारख्या बुरशीची वाढ दिसून येते. त्याचबरोबर मोहरीच्या दाण्यासारखे लहान गोलाकार पांढरे मखमली स्वरूपाचे बुरशीबीजे तयार होतात. त्यालाच आपण स्क्लेरोशिया असेही म्हणतो. नंतर हे स्क्लेरोशिया किंवा बुरशीबीजे गडद रंगाचे होतात आणि रोगग्रस्त झालेली रोपे हे सुरुवातीला हिरवी व खुंटलेली दिसतात. मात्र या रोगाची तीव्रता वाढल्यास त्याची पाने निस्तेज होतात, खाली झुकतात आणि वाळू लागतात आणि शेवटी संपूर्ण झाड हे वाळून जातं किंवा संपूर्ण रोप हे मरून जातं.
1: सर, नाचणी पिकावरती हे जे रोग येतात तुम्ही सांगितलेत, तर त्यांच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी काय आता उपाययोजना केल्या पाहिजेत?
0: जसं मी मगाशी कर्पा रोगासाठी म्हटलं, नियंत्रण करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, तसंच खोडकूज आणि मुळकूज हा रोग आपल्याला गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये कोकणामध्ये दिसून आला. कारण गेल्या वर्षी आपल्याकडे मे महिन्यापासून पाऊस सुरू झाला तो ऑक्टोबर पर्यंत होता, त्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून आला. तर या रोगाचं नियंत्रण करायचं असेल तर या रोगाची जी बुरशी बीजे असतात ती मातीमध्ये असतात. मातीमध्ये ती 3 ते 4 वर्षापर्यंत राहू शकतात. म्हणून या रोगाचं आपल्याला नियंत्रण करायचं असेल तर पेरणीपूर्व जमिनीची खोल नांगरट करावी, जेणेकरून सूर्यप्रकाशाने ती बुरशी बीजे असतात ती नष्ट होतील. तसेच पेरणीपूर्व बियाण्याला बीज प्रक्रिया करावी. त्यासाठी आपण बुरशीनाशक वापरू शकतो. थायरम किंवा कॅप्टन यांचं आपण 2.5 ते 3 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणामध्ये या बुरशीनाशकाची आपण प्रक्रिया करू शकतो. किंवा तुम्हाला जैविक बुरशीनाशक वापरायची असेल तर त्यासाठी आपण ट्रायकोडर्मा या बुरशीचा वापर करू शकतो. त्याचं प्रमाण हे 10 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणामध्ये घेऊन त्याची प्रक्रिया आपण करू शकतो. या रोगाचा प्रादुर्भाव ज्या ठिकाणी शेतामध्ये पाणी जास्त साचतं अशा ठिकाणी दिसून येतो. म्हणून शेतात पाणी साचून देऊ नये. पावसाळ्यात पाण्याचा योग्य निचरा होईल याची आपण काळजी घेतली पाहिजे. तसेच पिकांची फेरपालट करावी, म्हणजे एकच पीक सतत त्या जमिनीमध्ये घेऊ नये. लागवडीच्या वेळेस जे काय आपण शेणखत किंवा गांडूळ खत वापरणार आहोत त्यामध्ये जर आपण ट्राय

0: ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाचा वापर केला, ट्रायकोडर्मा पावडर ही जर आपण त्या शेणखत किंवा गांडूळ खतामध्ये मिसून त्याचा जर वापर जर केला तर या रोगाचा प्रादुर्भाव आपण बऱ्या प्रमाणे कमी करू शकतो. नंतर या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास तो शेतात इतरत्र पसरू नये म्हणून त्या रोगग्रस्त बाधित भागावरती आणि शेतातील इतर निरोगी रोपांच्या बुंध्याजवळ आपण कॉपर ऑक्सिक्लोराईड 2.5 ग्रॅम प्रति लिटर किंवा कार्बन डायझिम 1 ग्रॅम प्रति लिटर या बुरशीनाशकाच्या द्रावणाची आळवणी करू शकतो. या दोघांपैकी आपण कोणत्याही एका बुरशीनाशकाचा वापर आळवणीसाठी करू शकतो.
1: सर, आज आपण इथे आलात आणि आपल्याकडची प्रमुख पिकं भात आणि नाचणी यांच्यावरती कोणते महत्वाचे रोग येतात आणि एकूण त्याचं एकात्मिक पद्धतीनं व्यवस्थापन कसं करायचं याबद्दल अतिशय सविस्तर अशी माहिती आमच्या सर्व शेतकरी बांधवांना दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी मित्रांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.

भात आणि नाचणी पिकांवरील रोगांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राणाप्रताप राऊत यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकलीत. तर शेतकरी बंधूंनो, आता तुम्हाला कोणते रोग भात आणि नाचणी पिकांवरती येतात आणि त्यांचं व्यवस्थापन कसं करायचं हे नक्कीच समजलं आहे. तेव्हा सरांनी ज्या काही नियंत्रणाच्या उपाययोजना सांगितल्या आहेत त्यांचा अवलंब नक्की करा आणि भात आणि नाचणीपासून चांगलं उत्पन्न घ्या. बघा मंडळी, बोलता बोलता आपल्या कार्यक्रमाची वेळ देखील आता संपत आले. तेव्हा आजच्या कार्यक्रमातून मी ऋचा गद्रे आपला निरोप घेते, पण पुन्हा आपली भेट आहेच पुढच्या कार्यक्रमात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.

आपण ऐकलात कार्यक्रम आमचं घर आमचं शेत, निवेदन ऋचा अगत्रे. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात आणि ही आहे आमची दुसरी सभा.
1: भरड धान्य राजगिरा. रक्ताची कमतरता तसंच ॲनिमियाने येणारा अशक्तपणा कमी करण्यासाठी राजगिरा गुणकारी आहे. रक्तातील कोलेस्ट्रॉल पातळी कमी करण्यासाठी याची मदत होते. हाडं कमकुवत होण्याचा धोका याच्या सेवनाने कमी होतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यातही राजगिरा सहाय्यकारी आहे. ॲलर्जी प्रतिबंध आणि विषद्रव्य निचरा करण्याचे गुणधर्म यात आहेत. लाडू, चिक्की, केक, बिस्किटं, खीर, उपवासाचं थालीपीठ, पुऱ्या करण्याचं पीठ असे अनेक पदार्थ यापासून तयार करता येतात. पोषक घटक प्रति 100 ग्रॅम मागे असे आहेत: प्रथिनं 14.59 ग्रॅम, लोह 9.33 मिलीग्रॅम, ऊर्जा 356.11 किलो कॅलरी, तंतू 7.02 ग्रॅम, कर्बोदकं 59.98 ग्रॅम,

0: जीवनसत्व B3 0.45 मिलीग्रॅम, फॉलेट 27.44 मिलीग्रॅम आणि कॅल्शियम 181 मिलीग्रॅम.
1: श्रोतेहो, मंगळवारी 1 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका. एम ए परीक्षेत संस्कृत विषयात पुणे विद्यापीठात सुवर्ण पदकासह प्रथम आलेल्या स्वरदा लोलेकर यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी साधलेला संवाद.
2: माझं असं होतं की मला भाषा खूप आवडायच्या, म्हणजे कवितेचं रसग्रहण असेल किंवा निबंध लेखन असेल, किंवा आपल्याला शाळेत असतं ना की वृक्षाचं मनोगत सांगा किंवा फुलाचं मनोगत सांगा, तर या सगळ्या गोष्टी मला खूप आवडायच्या. आणि शाळेकडून मी आंतरशालेय स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे, इतकं मला भाषेविषयी खूप प्रेम होतं. आणि त्यातच संस्कृत भाषा माझ्या अध्ययनात आली. मी इयत्ता 8वीत असताना तो विषय निवडला आणि ते प्रेम वृद्धिंगत होत गेलं.
1: तेव्हा नक्की ऐका मंगळवारी 1 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलो हर्ट्स वर, तसंच 101.5 मेगा हर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे।

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही
1: काव्यांजली हितगुज कवितेशी

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 8:05 मराठीतलं राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर 7.8%। एसआयआर नंतर राज्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध। 2.8 कोटी अधिक नावं वगळली। 30 सप्टेंबरपर्यंत दावे हरकती दाखल करता येणार। उत्तर प्रदेशात अवैध फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 11 जणांचा मृत्यू। आणि युक्रेनसोबतचे युद्ध संपवण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना आवाहन। चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.8% इतका राहिला आहे। गेल्या वर्षी याच कालावधीत हा दर 6.9% इतका होता। या कालावधीत देशात ढोबळ राष्ट्रीय उत्पन्न 81,36,000 कोटी रुपये होतं। या कालावधीत कृषी, पशुपालन, मासेमारी, खाणकाम यासारख्या क्षेत्रांची वाढ गेल्या वर्षीच्या 5.3% तुलनेत 2.9% होती।

0: उत्पादन, बांधकाम, वीज, गॅस, पाणी पुरवठा यासारख्या क्षेत्रांमध्ये 8.6% वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या वर्षी हा दर 6.1% इतका होता. व्यापार, हॉटेल, परिवहन, दळणवळण, वित्त, स्थावर मालमत्ता, माहिती तंत्रज्ञान, संरक्षण यासारख्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या 8% तुलनेत 10% वाढ झाली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेनं साध्य केलेल्या या कामगिरीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. पुरवठा साखळीतले अडथळे आणि जागतिक पातळीवरच्या अनिश्चिततेच्या काळात नागरिकांनी सामूहिक ताकदीच्या बळावरच हा दर साध्य केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. देशात चीप उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं सेमिकॉन योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. यासाठी 1,27,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भारतीय कंपन्यांनी या चीपची रचना करणं, त्यांच्या उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या उपकरणांसाठी उत्पादन केंद्र उभारणं, सेमीकंडक्टर फॅब्स, चिप्सची जोडणी, पॅकेजिंग आणि चाचण्या अशा 6 भागांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे. सेमीकंडक्टर उद्योगाच्या संपूर्ण मूल्य साखळीला आर्थिक पाठबळ देण्यात येईल असं सरकारनं याबद्दलच्या अधिसूचनेत म्हटलं आहे. SIR अर्थात विशेष सखोल पुनरीक्षणाच्या अंतर्गत राज्यातल्या 288 विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या आज प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यात 21% अधिक म्हणजेच 2,06,88,487 मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून.
1: विशेष सखोल पुनरीक्षणानंतर राज्याच्या प्रारूप मतदार यादीत 7,71,65,562 मतदारांचा समावेश आहे. मतदार यादीत नमूद ठिकाणी अनुपस्थित, स्थलांतर, मृत्यू, दुबार नोंदणी किंवा गणनापत्र भरायला नकार दिल्यामुळे 2 कोटींहून अधिक मतदारांचा प्रारूप मतदार यादीत समावेश नाही. पुणे, ठाणे, मुंबई उपनगर, नागपूर, नाशिक या जिल्ह्यांतून सर्वाधिक तर सिंधुदुर्ग, हिंगोली आणि गडचिरोलीतून सर्वात कमी मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत. सर्वाधिक 28,66,000 मतदार पुण्यातले तर 28,59,000 मतदार ठाणे जिल्ह्यातले आहेत. मुंबई उपनगरमधून 26,58,000 अधिक तर नागपुरातून 14,43,000 अधिक मतदारांची नावं प्रारूप मतदार यादीत नाहीत. सिंधुदुर्गमध्ये हे प्रमाण सर्वात कमी म्हणजेच 82,513 इतकं आहे. गडचिरोली, हिंगोलीच्या यादीतून 1,00,000 कमी मतदार वगळलेले आहेत. मतदार यादीतून नाव वगळलेल्या मतदारांना आजपासून 30 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांना किंवा 1 ऑक्टोबरला 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या मतदारांना प्रपत्र 6 घोषणापत्रासह भरावं लागेल. पडताळणीनंतर त्यांची नावं मतदार यादीत समाविष्ट होऊ शकतील. सर्व कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. याविषयी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम म्हणाले,
2: समजा काही कारणामुळे यादीमध्ये आलेले नाही, प्रारूप यादी प्रसिद्धी झाल्यापासून 1 महिन्याच्या आत आपण फॉर्म नंबर 6 भरून देऊ शकतात. परंतु असा गृहीत धरू की ते 1 महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला काही भरून देऊ शकलेले नाही. आमचं अंतिम यादी प्रसिद्धी होणार आहे, त्यांच्या नंतर आपण अर्ज करू शकतात. पुढील निवडणूक येईलपर्यंत आपण भरू शकतात. आमच्या मतदार यादी अपडेशनचा कार्यक्रम निरंतर चालू असतात. म्हणून आपल्याला स्पष्ट सूचना आहे की या वेळामध्ये काही कारणामुळे, कुणाच्या चुकामुळे काही झालं तर सुद्धा आपल्या नाव घेण्यासाठी, अर्ज करण्यासाठी पुरेसा संधी उपलब्ध राहणार आहेत.
1: या प्रक्रियेदरम्यान राज्यातल्या मतदान केंद्रांचंही सुसूत्रीकरण करण्यात आलं आहे. त्यानंतर 37 मतदान केंद्र कमी झाली आहेत. मतदार कमी झाल्यानं हा बदल झाल्याचं निवडणूक आयोगानं कळवलं आहे. याशिवाय 1,403 मतदान केंद्रांचं ठिकाण बदलण्यात आलंय. प्रामुख्यानं मुंबई, ठाणे आणि पालघरमधलीही मतदान केंद्र आहेत.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उत्तर प्रदेशमधल्या कौशांबी इथं फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या प्रचंड

0: स्फोटामुळे दोन मुलांसह 11 जण मृत्यूमुखी पडले असून अन्य 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. या कारखान्यात फटाक्यांची अवैध निर्मिती तसंच साठवण करणाऱ्या 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. मणिपूरमध्ये जनगणनेची प्रक्रिया केंद्र सरकारनं पुढे ढकलली आहे. तिथं उद्यापासून घर नोंदणीची प्रक्रिया सुरू होणार होती, पण विविध स्थानिक संघटनांनी जनगणनेच्या आधी NRC अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदणी प्रक्रिया करण्याची मागणी केल्यानं सरकारनं हा निर्णय घेतला आहे. पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक स्वबळावर लढायचा निर्णय भाजपानं घेतला आहे. सर्व 117 जागांवर भाजपाचे उमेदवार उभे राहतील असं भाजपाचे प्रदेश प्रभारी सतीश पुनिया म्हणाले. या निवडणुकीत भाजपा कुठल्याही पक्षासोबत युती करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. युक्रेनबरोबरचं युद्ध लवकरात लवकर संपवावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना केलं. किर्गिस्तानची राजधानी बिश्केक इथं होणाऱ्या शांघाय सहकार्य संस्था SCOच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी पुतिन यांची भेट घेतली. निरंतर चालणाऱ्या युद्धाकडून युद्ध संपवण्याकडे वाटचाल करणं अतिशय महत्त्वाचं आहे असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं.
1: भारत शांति के सभी प्रयासों का समर्थन करता है और शांति के हर प्रयास के लिए आगे भी समर्थन करता रहेगा. युद्ध में बिताया एक एक दिन मानवता को पीछे धकेलता है और शांति की तरफ बढ़ाया एक एक कदम पूरी मानवता को नई आशा से भर देती है, उमंग से भर देती है.
0: युद्धसमाप्तीच्या मार्गातल्या सगळ्या अडचणींवर लवकरात लवकर शांतीपूर्ण मार्गानं तोडगा काढावा हीच मानवतेची हाक आहे आणि भारताचा संदेश आहे असंही मोदी यावेळी म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज इराणचे अध्यक्ष डॉ मसूद पेजेशकियान यांच्याशी बैठक घेतली. आखाती भागातल्या वाढत्या तणावाबद्दल प्रधानमंत्री मोदी यांनी चिंता व्यक्त केली आणि सर्व समस्या संवाद आणि मुत्सद्देगिरीनं सोडवाव्यात या भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. कोणत्याही परिस्थितीत नागरिक आणि नागरी पायाभूत सुविधा, व्यावसायिक नौवहन आणि दर्यावर्दींना धोका पोहोचता कामा नये असं आवाहन त्यांनी केलं. त्यानंतर प्रधानमंत्र्यांनी किर्गिस्तानचे अध्यक्ष सादिर झापारोव आणि आर्मेनियाचे प्रधानमंत्री निकोल पाशिन्यान यांचीही भेट घेतली. पाकिस्तानचे प्रधानमंत्री शाहबाज शरीफ सुद्धा या परिषदेसाठी पोहोचले आहेत. SCO+ परिषदेतही ते सहभागी होणार आहेत आणि SCOच्या देशप्रमुखांच्या परिषदेचं पाकिस्तानचं अध्यक्षपद स्वीकारणार आहेत. यंदाचा ऑगस्ट हा 1901 पासूनचा सर्वात उष्ण ऑगस्ट असून यात सरासरी तापमान 28.1° होतं अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे. सप्टेंबर महिन्यात सरासरी कमाल तापमान सामान्य पातळीपेक्षा जास्त असेल असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. सप्टेंबर महिन्यात देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं मासिक अंदाजपत्रकात व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर 7.8%. SIR नंतर राज्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध. 2,08,00,000 अधिक नावं वगळली. 30 सप्टेंबरपर्यंत दावे हरकती दाखल करता येणार. उत्तर प्रदेशात अवैध फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 11 जणांचा मृत्यू आणि युक्रेनसोबतचं युद्ध संपवण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना आवाहन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1,143 किलोहर्ट्सवर 101.5 मेगाहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. रात्रीचे 8:15 झालेत. आता प्रसारित करीत आहोत हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया संत मीराबाई यांचं हे भजन. गायिका आहेत इंदू बाला.

हिंदी सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया राजेश जोहरी यांची ही रचना. संगीतकार आहेत आसकरण शर्मा आणि गायक कलाकार महेंद्र कपूर.

0: श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी.
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
1: सादर करते विवेक पानखडे.

हिंदी सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया जाफर परवेज यांची ही रचना. गायिका आहेत पुष्पा पागधरे.

ही रचना होती सरस्वती कुमार दीपक यांची, संगीतकार होते सी अर्जुन आणि स्वर होता घनश्याम वासवानी यांचा. याबरोबरच हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9, तर 9:15 स्पॉटलाईट हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत. प्रथम 8:45 समाचार संध्या.

श्रोतेहो नमस्कार. रजनीगंधा या कार्यक्रमात मी उज्ज्वला विद्वांस आपणा सर्वांचं स्वागत करते. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकवतोय हम दोनों या चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं साहिर यांचं हे गीत. संगीतकार आहेत जयदेव.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया बंदिनी या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गुलजार यांचं हे गीत. संगीतकार आहेत SD बर्मन.

चित्रपट होता वक्त, रचना होती साहिर लुधियानवी यांची, संगीतकार होते रवी, तर गायक कलाकार होते मन्ना डे. कार्यक्रमात यानंतर ऐकवतोय संगम या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं हे गीत. संगीतकार आहेत शंकर जयकिशन, गायक कलाकार मुकेश लता मंगेशकर आणि महेंद्र कपूर.

0: गायिका होत्या लता मंगेशकर, गीतकार होते हसरत जयपुरी आणि संगीतकार होते शंकर जयकिशन. रजनीगंधा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: श्रोते हो, मंगळवारी 1 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका. एम ए परीक्षेत संस्कृत विषयात पुणे विद्यापीठात सुवर्ण पदकासह प्रथम आलेल्या स्वरदा लोलेकर यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी साधलेला संवाद.
2: माझं असं होतं की मला भाषा खूप आवडायच्या, म्हणजे कवितेचं रसग्रहण असेल किंवा निबंध लेखन असेल, किंवा आपल्याला शाळेत असतं ना की वृक्षाचं मनोगत सांगा किंवा फुलाचं मनोगत सांगा, तर या सगळ्या गोष्टी मला खूप आवडायच्या. आणि शाळेकडून मी आंतरशालेय स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे, इतकं मला भाषेविषयी खूप प्रेम होतं. आणि त्यातच संस्कृत भाषा माझ्या अध्ययनात आली. मी इयत्ता 8वीत असताना तो विषय निवडला आणि ते प्रेम वृद्धिंगत होत गेलं.
1: तेव्हा नक्की ऐका मंगळवारी 1 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलो हर्ट्स वर, तसंच 101.5 मेगा हर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

आशा भोसले यांनी हे गीत गायलं होतं साहेब बीवी और गुलाम या चित्रपटासाठी. रचना होती शकील बदायुनी यांची, तर संगीतकार होते हेमंत कुमार. याबरोबरच रजनीगंधा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. या कार्यक्रमातून मी उज्ज्वला विद्वांस आपला निरोप घेते. नमस्कार.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 10:30 झाली आहेत. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी हिराबाई बडोदेकर यांचं गायन प्रसारित करत आहोत. आता ऐकूया त्यांनी गायलेला राग जय जय वंती. विलंबित लय एकतालात बद्ध असून बोल आहेत झबके लाज, तर द्रुतलय एकतालात बद्ध असून बोल आहेत तन जहासे मन सागर. त्यांना साथसंगत अशी आहे तबला सूर्यकांत गोखले, सारंगी मधुकर खाडीलकर. तर ऐकूया विदुषी हिराबाई बडोदेकर यांनी गायलेला राग जय जय वंती.

नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी हिराबाई बडोदेकर यांनी गायलेला राग जय जयवंती आपण ऐकलात. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 11 वाजता हिंदीतल्या बातम्या तर 11:05 इंग्रजीतल्या बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.